सुप्रभात, नमस्कार। एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण। श्रोतो, आज मंगळवार, भारतीय सौर, सात अश्विन, शक 1948, दिनांक 29 सप्टेंबर 2026। सकाळचे 5:57 झाली आहेत। आपल्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करूयात, ऐकूयात मंगलध्वनी।

FM band 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते आता सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करूयात वाद्यसंगीताने.

0: एफएम बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळचे 6:05 झाली आहेत. दिवसाची सुरुवात करूयात चांगल्या विचाराने, चिंतन या कार्यक्रमाने. आज कार्यक्रमात ऐकूयात आपुलकी याविषयी, शेषराव पल्लेवाड यांची विचार.
1: श्रमाचे महत्व जाणून घेऊयात. श्रम हा मानवी जीवनाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. तो केवळ उपजीविकेसाठी नाही तर व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. श्रम म्हणजे एखाद्या कार्यासाठी केलेली मेहनत, समर्पण आणि काळजी. प्रत्येक प्राणी अगदी लहान मुंगीपासून मोठ्या हत्तीपर्यंत आपले जगणे टिकवण्यासाठी मेहनत करतो. श्रमाचे महत्व अनेक प्रकारे समजू शकतो. मेहनतीने माणसाच्या जीवनात अनेक फायदे होतात. जेव्हा माणूस कठोर परिश्रम करतो तेव्हा त्याचे जीवन शुद्ध आणि पवित्र होते. त्याच्या मनातून नकारात्मक भावना दूर होतात. मेहनत नसल्यास माणसाला खाणे, पिणे, राहणे अशा मूलभूत गरजा देखील पूर्ण करता येत नाहीत. श्रम व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात विकास कारणीभूत ठरतो. मेहनत केल्यामुळे आयुष्यात अनुशासन, संयम, धैर्य वाढते. कठोर परिश्रम करणाऱ्या व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते, शरीर तंदुरुस्त राहते आणि तो रोगांपासून मुक्त राहतो. श्रमामुळे माणूस आत्मनिर्भर बनतो, ज्यामुळे त्याचा आत्मसन्मान वाढतो आणि समाजात त्याचे स्थान मजबूत होते. श्रम केल्याशिवाय प्रगती, विकास अशक्य आहे. श्रमानेच माणूस आपल्या आयुष्यात यश मिळवू शकतो. श्रमाचे महत्व जाणून मानवी जीवनात श्रमाने शारीरिक कष्ट, तण, मन, बुद्धी, कौशल्य आणि वेळ यांचा प्रामाणिक उपयोग करून काहीतरी सर्जनशील व उपयुक्तता घडवण्याची प्रक्रिया जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस विविध स्वरूपात श्रम करीत असतो. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, संपर्क.

0: स्टेशन आपल्या सभोवती दिसणाऱ्या प्रत्येक सोयीसुविधे मागे कुणाचे ना कुणाचे श्रम दडलेले असतात. म्हणूनच श्रमाशिवाय मानवजातीचे अस्तित्व आणि प्रगती अशक्य आहे. सर्वप्रथम श्रम हे जीवन निर्वाहाचे मूलभूत साधन आहे. मनुष्याला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा भागवाव्या लागतात. त्या पुरविण्यासाठी काही ना काही व्यवसाय, नोकरी किंवा काम करणे अपरिहार्य ठरते. शेतकरी जमिनीवर श्रम करून धान्य तयार करतो, कामगार कारखान्यात मशीन चालवतो, शिक्षक बुद्धीचे श्रम करून ज्ञान देतो, डॉक्टर वैद्यकीय कौशल्य वापरतो. या सगळ्या रूपांना श्रम हाच समान धागा आहे. श्रम नसेल तर उत्पन्न नसेल, उत्पन्न नसेल तर कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, आरोग्य सेवा काहीच मिळू शकत नाही. त्यामुळे श्रम हा केवळ आर्थिक साधन नसून मानवी प्रतिष्ठेचे मूळ आहे. स्वतःच्या परिश्रमावर उभे असलेले जीवनच खऱ्या अर्थाने स्वाभिमानी व आत्मनिर्भर असते. श्रम मानवी व्यक्तिमत्व घडवतो. नियमित परिश्रमामुळे शिस्त, वेळेची जाण, जबाबदारीची भावना, संयम, धैर्य, चिकाटी हे गुण विकसित होतात. एखादे उद्दिष्ट ठरवून त्यासाठी सातत्याने कष्ट करणारा व्यक्ती संकटांना न घाबरता लढायला तयार असतो. अशा व्यक्तीत आत्मविश्वास निर्माण होतो, कारण त्याला स्वतःच्या क्षमतेचा प्रत्यक्ष अनुभव आलेला असतो. श्रम करणारा मनुष्य यश अपयश दोन्हीला समतोलपणे स्वीकारतो, कारण त्याला ठाऊक असते की प्रयत्न न करता मिळणारे यश टिकाऊ नसते. श्रमाचे आणखी एक महत्व म्हणजे आरोग्य. शारीरिक श्रम करणाऱ्यांचे स्नायू मजबूत राहतात, रक्ताभिसरण चांगले होते, पचनशक्ती सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आजच्या बैठ्या जीवनशैलीत व्यायामाचा अभाव, जंक फूड आणि ताणतणाव यांमुळे स्थूलता, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या विकारांचे प्रमाण वाढलेले आहे. नियमित श्रम, मग तो शेतकरी शेतमजूर असो, सायकल चालवणे, पायी चालणे किंवा शारीरिक व्यायाम, हे अनेक आधुनिक आजारांवर नैसर्गिक औषध ठरते. मानसिक आरोग्यावरही श्रमाचा सकारात्मक परिणाम होतो.
1: श्रोतो, आताच आपण श्रम याविषयी शेषराव पल्लेवाड यांचे विचार ऐकलेत चिंतन या कार्यक्रमामधून. याबरोबरच चिंतन हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळचे 6:10 झाले आहेत. सकाळच्या या निसर्गरम्य वातावरणात आनंद घेऊयात भक्ती संगीत या कार्यक्रमाचा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये दत्ता पाटील यांची भक्तीरचना. संगीतबद्ध केला आहे मधुकर पाठक यांनी.

श्रोतेहो, जेव्हा मनात 100% भाव निर्माण होतो तेव्हा अहंकाराचा नाश होतो आणि जीव भक्तीच्या पातळीवरती पोहोचतो. भक्तीची उच्च अवस्था म्हणजे ईश्वराशी एकरूप होऊन जाणे, जिथे भक्त आणि ईश्वर यात कोणताही भेद उरत नाही. भक्ती म्हणजे केवळ देवाकडे काहीतरी मागणे असे नाही. जेव्हा भक्ती संगीतात बदलते तेव्हा त्याला भजन किंवा कीर्तन असे म्हणतात. जेव्हा भक्ती अन्नात शिरते की तो प्रसाद बनतो आणि पाण्यात शिरते तेव्हा तीर्थ बनते. जेव्हा भक्ती प्रवासाचे स्वरूप घेते तेव्हा ती यात्रा बनते. अशीच एक सुंदर अशी भक्ती रचना ऐकी आहेत जयदीप यांच्या स्वरामध्ये. अश्विनी शेंडे यांची ही भक्ती रचना आणि संगीतबद्ध केला आहे निलेश मोहरीर यांनी.

श्रोते हो, आपण आनंद घेत आहात भक्ती संगीत या कार्यक्रमाचा आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात किशोरी आमोणकर यांच्या स्वरामध्ये संत जनाबाई यांची भक्तीरचना. संगीतबद्ध केलं आहे किशोरी.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये संत नामदेव यांची भक्तिरचना, संगीतबद्ध केला आहे श्रीनिवास खाडे यांनी.

श्रोते कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये संत नामदेव यांची भक्तीरचना. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. या गीताबरोबरच भक्ती संगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळची 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा.

रूपरेषेनंतर 6:40 कृषी सल्ला हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात पावसाळ्याचा खंडकाळातील उपाययोजना याविषयी संकलित माहिती आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्य धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित होतील. 6:55 दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7 देशभक्तीपर गीताचा आनंद आपण घेऊ शकाल. सकाळी 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. श्रोतो, सकाळी 7:40 भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात वैशाली सामंत, संगीता शेंबेकर आणि ऋषिकेश कामेकर यांच्या स्वरातील काही निवडक भावगीत आपण ऐकू शकाल. सकाळी 8 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:15 सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. आज या कार्यक्रमात रवींद्र साठे, नंदेश उमप आणि योगिता चितळे यांच्या स्वरातील काही निवडक सुगम गीत आपण ऐकू शकाल. सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 8:40 जागतिक हृदय दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम हृदयाला ऐका तो बोलत असतो. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 9 जागतिक हृदय दिनानिमित्त डॉ राहुल पटणे, हृदयरोग तज्ञ यांची राहुल आत्राम यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सकाळी 9:30 राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. हे कार्यक्रम सकाळी 10:00 आपण ऐकू शकाल.

सकाळी ठीक 10 वाजता काटी माफ करा सकाळी ठीक 10 वाजता गीतशिल्प हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज ह्या कार्यक्रमात काटे मै तेरा हिरो, फिर हेरा फेरी, राबता, वॉन्टेड आणि वेलकम या चित्रपटातील काही निवडक गीत आपण ऐकू शकाल. सकाळी ठीक 10:30 भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आपण ऐकू शकाल. लेखक आहेत आशा बगे, आम्ही अभिवाचक जयश्री पुराणिक. 10:00

45 मिनिटांनी लोकसंगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. आज या कार्यक्रमात शाही रुक्मिणी रुक्माजी कोसरे आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीत आपण ऐकू शकाल. सकाळी 11 वाजता प्रायोजित कार्यक्रम NCERTचा उमंग आपण ऐकू शकाल. सकाळी 11:30 मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. आज या कार्यक्रमात आल्बम बालगीत भावगीत कोळीगीत पोवाडा आणि कव्वाली आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि दुपारी 1 वाजल्यापासून राष्ट्रीय विद्यार्थी सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 जिल्हा वार्तापत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. सायंकाळी 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी युवावाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. सायंकाळी 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र, 7:15 वृत्तविशेष आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. सायंकाळी 7:30 किसानवाणी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार. 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होईल. रात्री 10 वाजता एशियन गेम्स 2026 आजच्या दिवसाचे दैनंदिन आढावा आपण ऐकू शकाल आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून. रात्री 11 वाजता राष्ट्रीय हिंदी समाचार आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित होईल. आणि आजची आपली प्रसारण सभा समाप्त होईल रात्री 11:10. तर श्रोते हो, हे होते आपले आज प्रसारित आणि सहक्षेपित होणारे कार्यक्रम. पुढील उद्घोषणा काही क्षणात.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता ऐकूयात आजचा कृषी सल्ला.
1: मंडळी नमस्कार. मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमात मी बालाजी गवारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया पावसाच्या खंड काळातील उपाययोजना याविषयीची माहिती. मंडळी, पीक वाढीची अवस्था, पानांची स्थिती, मुळांच्या परिसरातील ओलावा, पिकांमध्ये पाण्याच्या ताणाची लक्षणं याचे नियमित निरीक्षण करावं. हलकी जमीन, मध्यम जमीन आणि भारी जमीन यामध्ये उपलब्ध ओलाव्याचं प्रमाण वेगवेगळं असल्यानं सर्व शेतांसाठी एकच उपाययोजना न करता जमिनीचा प्रकार आणि पिकाची अवस्था विचारात घ्यावी. पिकामध्ये सकाळच्या वेळी पानं कोमेजणं, पानांचा रंग बदलणं किंवा वाढ मंदावणं यासारखी लक्षणं दिसल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्यानं आवश्यक उपाययोजना करावी. मंडळी, सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी पाण्याचा कार्यक्षम आणि काटकसरीनं वापर करावा. उपलब्ध पाणी संपूर्ण क्षेत्राला कमी प्रमाणात देण्यापेक्षा पिकांच्या संवेदनशील वाढीच्या अवस्थेत संरक्षित सिंचनास प्राधान्य द्यावं. विशेषत फ्लोरा, शेंगा, बोंडांची निर्मिती, दाणे भरणं किंवा फळवाढ यासारख्या संवेदनशील अवस्थेत आवश्यकतेनुसार संरक्षित सिंचन दिल्यास पिकांना पाण्याच्या ताणापासून संरक्षण मिळण्यास मदत होते. ठिबक आणि तुषार सिंचनासारख्या कार्यक्षम सिंचन पद्धतीचा वापर करून उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त क्षेत्रासाठी कार्यक्षम वापर करावा. मंडळी, पावसाच्या खंडानंतर पडणारा पाऊस अत्यंत महत्वाचा असतो. त्यामुळं पावसाचं पाणी शेताबाहेर वाहून न जाता शेतात जास्तीत जास्त मुरेल यासाठी जलसंधारणाच्या उपाययोजना कराव्यात. विशेषत कपाशी आणि तूर पिकांमध्ये जलसंधारणाच्या सऱ्या काढून पावसाचं पाणी अडवावं. उपलब्ध परिस्थितीनुसार सरी वरंबा, कुंटूर सऱ्या, बांध बंदिस्ती, शेततळं इत्यादी उपायांचा अवलंब करावा. पावसाच्या खंड काळात

0: पिकांबरोबर तणही जमिनीतील उपलब्ध पाणी आणि अन्नद्रव्यासाठी स्पर्धा करतात. त्यामुळे तण नियंत्रणाला विशेष महत्व आहे. पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आवश्यकतेनुसार आंतरमशागत खुरपणी किंवा शिफारशीनुसार तणनाशकांचा वापर करावा. तणांचं वेळीच नियंत्रण केल्यास उपलब्ध जमिनीतील ओलावा पिकांना अधिक काळ उपलब्ध राहण्यास मदत होते.
1: श्रोते, आताच आपण कृषी सल्ला हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 6:45 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आरोग्य धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करूयात वाद्यसंगीताने.

टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्य धनसंपदा.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. विषय आहे त्वचा विकार.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण त्वचा विकारांविषयी माहिती घेत होतो. त्यामध्ये आपण संसर्गजन्य व असंसर्गजन्य काही विकार पाहिले. त्वचा विकारांमधील सर्वात महत्वाचा आणि मोठा आजार आणि जो ट्रीटमेंट घ्यायला थोडा कॉम्प्लिकेटेड वाटतो तो म्हणजे सोरायसिस. सोरायसिसची सुरुवात ही कदाचित डोक्यापासून किंवा शरीराच्या इतर भागापासून होऊ शकते. यामध्ये पांढरे खवलेयुक्त चट्टे हे शरीरावर उठतात. हा आजार पुढे जाऊन खूप कॉम्प्लिकेटेड होऊ शकतो किंवा ट्रीटमेंटसाठी खूप वेळ घेऊ शकतो. त्यामुळे ह्याचं निदान योग्य वेळेत होऊन त्याला योग्य ती चिकित्सा लवकर सुरू करणं गरजेचं आहे. या आजाराचं पसरण्याचं प्रमाण देखील तेवढंच स्पीडी असतं, पण त्याची रिकव्हरी मात्र तेवढ्या स्पीडमध्ये होत नाही. त्यामुळे ट्रीटमेंटमध्ये शरीर किंवा रक्तावरती काम करणारी औषधं यामध्ये घ्यावी लागतात. व्हिटॅमिन डीचाही यामध्ये खूप महत्वाचा रोल आहे. फोटोथेरपीची ट्रीटमेंट पण यामध्ये घेता येते. तसेच शरीरामध्ये रक्तप्रसाधन व रक्तशोधन करणारी औषधं यामध्ये वापरावी लागतात. यामध्ये आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये पंचकर्माचा सुद्धा वापर करता येतो. यामध्ये प्रामुख्याने जलौकावचरण म्हणजे त्या भागावर जळू लावणं किंवा विरेचन करणं, बस्ती करणं ही ट्रीटमेंट खूप महत्वाची आणि खूप उपयोगी ठरते. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्याचं निदान लवकर होणं गरजेचं आहे. यामध्ये पथ्य पाळणंही तेवढंच महत्वाचं आहे. या सर्वांच्या अनुषंगाने हा विकार कायमस्वरूपी बरा करता येतो. याच्यासोबतच सध्याच्या जनरेशनमध्ये किंवा जे आपण महत्वपूर्ण टीनेजर्समध्ये जो एक त्वचा विकार बघतो तो म्हणजे ऍक्ने किंवा तारुण्यपिटिका. शरीरामध्ये जे काही हॉर्मोनल बदल होत असतात किंवा यामुळे जी त्वचा तेलकट होते आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून चेहऱ्यावरती ऍक्ने बघायला मिळतात. ह्याची लक्षणं अशी असतात की त्यामध्ये फोड येतात किंवा चेहऱ्यावर पिंपल्स येतात. त्यामध्ये पांढरा पू तयार होतो व तो निघून गेल्यानंतर त्वचेवरती काळे किंवा पांढरे डाग पडतात. आता हे ऍक्ने जे आहेत ते फक्त शरीरावर न येता पाठीवर किंवा खांद्यांवर सुद्धा बघायला मिळतात. स्पेसिफिक कपाळांवरती किंवा हनुवटीवरती हॉर्मोनल चेंजेसमुळे ऍक्ने पाहायला मिळतात. यामध्ये पोटातून औषधं घेणंही तितकंच महत्वाचं आहे. लिव्हरवर काम करणं गरजेचं आहे. याच्याशिवाय लोकल ट्रीटमेंटमध्ये चेहऱ्याची त्वचेची काळजी घेणं, वारंवार स्वच्छ पाण्याने चेहरा धुणं, कोरफडयुक्त किंवा निंबयुक्त फेस वॉशचा वापर करणं किंवा चेहरा धुण्यासाठी या गोष्टींचा वापर करणं गरजेचं आहे.

0: शरीरामध्ये जे दोष वाढलेले आहेत म्हणजे वात असेल, पित्त असेल, कफ असेल, त्या अनुषंगाने ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. निंब, खदीर, मंजिष्ठा अशी औषधं यामध्ये उपयोगी पडतात. तसंच आपल्या खाण्यापिण्यातील किंवा विहारातील शुद्धी देखील गरजेची आहे. अति तिखट, जंक फूड, फास्ट फूड हे अवॉइड करायचंय. सन एक्सपोजर किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही क्रीम्स वापरणं यामध्ये टाळायला पाहिजे. बाहेरून आल्यानंतर म्हणजे उन्हातून घरी आल्यानंतर लगेचच थंड पाण्याने चेहरा न धुता 5 मिनिटं घरातल्या टेम्परेचरशी जुळवून घेऊन मग चेहरा धुणं किंवा आंघोळ करणं गरजेचं आहे. सोबतच पाणी भरपूर प्या, त्वचा स्वच्छ ठेवा, कॉटनचे कपडे वापरा, आपला चेहऱ्याचा नॅपकिन हा आपल्या पुरताच मर्यादित ठेवा. एवढ्या बेसिक गोष्टी पाळल्याने सुद्धा आपण या त्वचा विकारांपासून दूर राहू शकतो. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी त्वचा विकार याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य जयश्री पाटील आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया शहरी आणि ग्रामीण भागामध्ये कचरा व्यवस्थापन याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. कचरा व्यवस्थापनामध्ये शहरी भाग आणि ग्रामीण भाग यात काही फरक आढळला का?
2: आता थोडंसं ग्रामीण भागात काय होतंय, बऱ्याच गोष्टी यूज अँड थ्रो कमी वापरलं जात होतं. आता तो प्रमाण थोडं परत वाढायला लागलंय, थोडंसं शहरीकरणाचं अट्रॅक्शन जास्त असल्यामुळं. पण शहरापेक्षा गावात कचरा उत्पादन थोडं कमी आहे असं मला वाटतं. गावची संख्या आणि शहराची संख्या हा मुद्दा आहेच, तो विषयच नाही. पण शहरातलं जे फास्ट लाईफ आहे त्यावेळेस यूज अँड थ्रो करून पटकन पुढच्या कामाला जाणं, ह्या प्रकारामुळं घरातल्या कचऱ्याचं वर्गीकरण होतच नाही, पुन्हा तो भार नगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनावरती पडत असतो. ग्रामीण भागामध्ये पूर्वी गार असायची की ज्याच्यामध्ये ओला कचरा व्यवस्थित त्याचं हे जायचं, त्याचं ते वर्षातून एकदा त्या गारेची पूजा केली जायची. कारण कचरा आपण लक्ष्मी म्हणतो, कारण त्याच्यातून पुन्हा कंपोस्टिंग मिळतं आणि ते पुन्हा शेतात जातं आणि त्यातून जे पीक उगवणार आहे ते आपल्यासाठी गरजेचं असते. हे अजूनही काही ठिकाणी होतंय, त्यामुळे ओल्या कचऱ्याचं तसा तिथं व्यवस्थित विल्हेवाट लावली जाते असं म्हणूया आपण. गारीच्या स्वरूपात असू देत, प्लास्टिकचं म्हणाल तर त्यांना पण अजून थोडासा प्रश्न पडतोय. पण कम्पेअर आपल्या शहरापेक्षा गावाकडं प्लास्टिकचा वापर त्या मानानं थोडा कमी आहे.
3: बरोबर.
2: आणि त्यांना अवेअरनेस आणखी केला तर तोही कमी होत जाईल.
3: बरोबर.
2: की जेव्हा आपण एकत्र कचरा दिला जातो आणि तो तसाच कचरा घंटा गाडीतून पुढे जातो आणि डम्पिंग ग्राउंडला जातो, तिथं मशीन बसवलेल्या आहेत की कचरा वर्गीकरण होण्यासाठी.
3: बर.
2: त्याला मोठ्या गोष्टीच लक्षात येणार, त्यामुळे ते मोठ्या मोठ्या गोष्टी बाजूला पडतात आणि जो छोट्या जो वर्गीकरणाचा पार्ट राहतो तो एकत्र जातो आणि त्या गोष्टी वर्गीकरण करणं खूप अवघड जातं. मग त्यासाठी तिथं जे कामगार वर्ग काम करणारे आहेत हे त्यांच्यासाठी धोकादायक पण असतं. म्हणजे जसं काच किंवा मेडिकल वेस्ट. पण जर आपणच घरातनं वर्गीकरण काही गोष्टी करून दिल्या आणि त्या मशीनला पण थोडंसं उसंत मिळेल की बाबा हा एवढंच वर्गीकरण करायचं, अगदी बारीक बारीक गोष्टी वर्गीकरण नाही होऊ शकत.
3: बरोबर.
2: घनकचऱ्यामध्ये ई कचरा हा एक विषय येतो.
3: बरोबर.
2: आणि ई कचऱ्यामध्ये आपण जे लाईटवरती चालणाऱ्या गोष्टी, बॅटरी लाईटवरती ज्या चालतात गोष्टी, वायर असतील, म्हणजे थोडक्यात काय इलेक्ट्रिक गोष्टी सगळ्या, ह्या बाजूला करणं खूप गरजेचं आहे. आणि तो पाण्यात मिसळणं, जमिनीत मिसळणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं किंवा पुढच्या पिढीच्या दृष्टीनं अजिबातच ते चांगलं नाहीये. बऱ्याच संस्था किंवा बऱ्याच ठिकाणी ते विकतही घेतला जातो आणि त्याची व्यवस्थित रिसायकलला तो दिला जातो.
3: बरोबर.
2: तर आपण सुजाण नागरिक म्हणून ई कचरा पहिल्यांदा वेगळं करणं खूप गरजेचं झालंय. मेडिकल कचऱ्यामध्ये गोळ्या, औषधं ह्या सगळ्या येतो, वापरलेले डायपर्स, सॅनिटरी

0: नॅपकिन्स, इंजेक्शन्स वगैरे हे सगळं येतं. आणि आपल्या घंटा गाडीच्या पाठीमागं त्याच्यासाठी एक सेपरेट डबा केलेला असतो. जर तो डबा नाही लक्षात आला तर त्याच्यावर लिहिलेलं पण असतं मेडिकल वेस्ट, ई कचरा किंवा घातक कचरा, असे 3 ते 4 डबे केलेले असतात. बऱ्याच नगरपालिका त्याच्यासाठी काम पण करतात. जर तुम्ही तो येलो डस्टबिनकडे तुमचा कचरा दिला तर तो प्रॉपर सॅग्रिगेट होऊन तिकडे जाऊ शकतो.
1: तर एकंदरीतच हे सगळं बोलल्यानंतर असं वाटतं की कचरा व्यवस्थापन ही फक्त महानगरपालिकेची जबाबदारी नाहीये, ती आपलीही जबाबदारी आहे. एक सुजाण नागरिक म्हणून काही सवयी आपण लावून घेतल्या तर ते नक्की आपल्यासाठी योग्य होऊ शकतं. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमामध्ये शहरी आणि ग्रामीण भागात कचरा व्यवस्थापन याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळचे 6:55 झाले आहेत. आता ऐकूयात आजचा सुविचार आणि आजचे दिनविशेष.

ऐकूयात आजचा सुविचार. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये. शोधल्याविन करू नये कार्य काही.

0: श्रोते हो, आज मंगळवार, दिनांक 29 सप्टेंबर 2026. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. समाजसेवक डॉक्टर सरचंद गोखले यांचा आज जन्मदिन. 1925 मध्ये आजच्या दिवशी त्यांचा जन्म झाला होता. तसेच मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अर्धयू हमीद दलवाई यांचाही आज जन्मदिन. 1932 मध्ये त्यांचा जन्म आजच्या दिवशी झाला होता. तर हे होते आजचे दिनविशेष. आता ऐकूयात जाहिरात संदेश.
1: मुळव्यात मुतखडा, स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
2: संपर्क डॉक्टर अशोक पाटील, MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
1: मोबाईल 94-23-13-87-89.
3: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
1: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
5: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
6: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय

0: व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
1: राम रतन बीएससी नर्सिंग कॉलेज भोकर इथं एएनएम जीएनएम नर्सिंग कोर्ससाठी 12वी पास विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे चालू आहे. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू. संपर्क जीवन ज्योती हॉस्पिटल भोकर, मोबाईल 94236 57002.
2: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाइश.
3: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
4: आमचा फोन क्रमांक 9405255120.
5: आमचा फोन क्रमांक 9405251520.
2: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
6: हॅलो फोन फरमाइश.
3: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
2: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
6: फोन फरमाइश.
7: श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता 7:07 आहेत. ऐकूया देशभक्तीपर गीत मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये शकील बदायूनी यांची गीतरचना आणि संगीतबद्ध केलं आहे नौशाद यांनी.

0: श्रुतवा तपन मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये शकील बदायनी यांची गीतरचना ऐकलीत आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: आई मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
2: अगं बेटा नक्की बस, HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
3: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा भीती नाही माहिती घ्या.
1: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा, गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत, इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
3: HIV म्हणजे शेवट नाही, ARD उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
1: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
3: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
4: बाबा आणा 3000.
5: ते कशाला?
4: माझा पॉकेट मनी.
5: अरे आता फक्त 2000 कॅश आहेत.
4: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात. डिजिटल पेमेंट वापरा.
5: है?
4: है नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा, सोपं आहे.
5: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1000 घेऊन जा.
4: तुमचा मोबाईल द्या.
5: घे घे. भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
6: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, आता सकाळचे 7:08 होत आहेत. ठीक 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करूयात वाद्यसंगीताने.

0: नाश्त्याची चवच काही अवर होती का हो? खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन.

0: साबुदाना
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित केल्या जातील.
2: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
3: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
2: अरे वा,
3: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
2: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
3: आजच कॉल करा
2: 9637 35 49 85 9637 35 49 85.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. रबी हंगामात पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पिकांचा प्राधान्यक्रम ठरवण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन. दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रात केंद्रीय पथक पाठवणार. मंत्र्यांकडून विविध जिल्ह्यात पीक परिस्थितीची पाहणी. शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्याचं महसूल मंत्री बावनकुळे यांचं आश्वासन. सरकारकडून शेतकऱ्यांना अपेक्षित थेट आर्थिक मदत नसल्याचा विरोधकांचा आरोप. यासंदर्भात मागण्यांचं निवेदन देणार असल्याचं ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं प्रतिपादन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची काल 7 पदकांची कमाई. आता सविस्तर बातम्या. रबी हंगामात पाण्याची उपलब्धता आणि मातीतली ओल लक्षात घेऊन पिकांचा प्राधान्यक्रम ठरवण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं आहे. यंदाच्या रबी हंगामासाठी काल नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कृषी परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. एल्निनोचा परिणाम आणि पाण्याची टंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारांनी रबी हंगामाचं नियोजन करावं असं आवाहन त्यांनी केलं. मृदेच्या आरोग्यावर आधारित खतांचा पुरवठा व्हावा याकरता खेत बचाव अभियान सुरू करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकात केंद्रीय पथक पाठवणार असल्याचंही केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: राज्य सरकारों ने महाराष्ट्र में बड़े हिस्से पर और कर्नाटक में भी बड़े हिस्से पर सूखा घोषित किया है. भारत सरकार राज्यों के साथ डट के खड़ी रहेगी. कर्नाटक में भी 3 अक्टूबर को टीम बना के भेज रहे हैं वहां की स्थिति के आकलन के लिए. महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी से बात हुई है तो वहां भी हम टीम की तैयारी कर रहे हैं. मैं स्वयं भी उन राज्यों में जाके स्थिति देखूंगा और हम अपने किसानों के साथ राज्य सरकारों के साथ पूरी ताकत से खड़े रहेंगे इस परिस्थिति का मुकाबला करने के लिए.
0: राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या अराठी इथं पीक परिस्थितीची पाहणी केली. जिल्ह्यातल्या हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव आणि वसमत या 5ही तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश आहे. या तालुक्यांमध्ये पीक परिस्थितीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानाची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याचे निर्देश देऊन शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली. दरम्यान दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्यासाठी अचूक पंचनामे करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे 11 विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्याच्या सूचना दिल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली. जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातल्या कडेगाव, गेवराई बाजार, गोकुळवाडी तसंच जालना तालुक्यातल्या गणेशनगर शिवारातल्या शेतांना भेट देऊन पिकांच्या स्थितीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. पिण्याचं पाणी आणि पशुधनासाठी चाऱ्याचं नियोजन करण्यात येत असून चाऱ्याची तीव्र टंचाई असलेल्या भागात तातडीनं चारा डेपो सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचं मुंडे यांनी

0: दरम्यान मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी काल जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या राजेवाडी आणि सोमठाणा तलावातल्या मत्स्य व्यवसायाच्या स्थितीची पाहणी केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मत्स्य उत्पादन 20% घसरल्यानं नुकसानग्रस्त मच्छीमारांचे पंचनामे करून नियमानुसार मदत देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यात उत्पादित झालेला किंवा उपलब्ध असलेला चारा व्यावसायिक अथवा अन्य कारणासाठी जिल्ह्याबाहेर वाहून नेण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. उपलब्ध चारा प्राधान्यानं जिल्ह्यातले शेतकरी आणि गोशाळांमधल्या पशुधनासाठी राखून ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काढलेल्या शासन निर्णयात शेतकऱ्यांना अपेक्षित थेट आर्थिक मदत नसल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आंदोलन सुरू केलं आहे. काल लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी हल्लाबोल आंदोलन केलं. सरकारनं दुष्काळाच्या संदर्भात काढलेल्या शासन निर्णयाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अहमदपूर तसंच निलंगा इथं होळी करून निषेध नोंदवला. दरम्यान शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्यासह कार्यकर्त्यांनी लातूर जिल्ह्यात रेणापूरच्या रेणुका देवीला दंडवत घालून साकडं घातलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची काल मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं बैठक झाली. या बैठकीत सध्या राज्यात भेडसावणाऱ्या दुष्काळ निवारणासाठी काय करता येईल यावर चर्चा झाली. पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित करताना येत्या 2-4 दिवसात सरकारकडे दुष्काळ निवारणासंदर्भात मागण्या करू असं सांगत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशारा दिला. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. देशभरात वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी याचाच एक भाग आहे. आज याविषयी जाणून घेऊ.
1: अप्रत्यक्ष कर प्रणालीत महत्वपूर्ण बदल घडवून आणणारा वस्तू आणि सेवा कर अर्थात GST हा कायदा 1 जुलै 2017 पासून देशभरात लागू झाला. एक देश एक कर या संकल्पनेच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल ठरलं. GST लागू झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांकडून आकारले जाणारे अनेक अप्रत्यक्ष कर एकत्रित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक कर प्रणालीबद्दल बोलताना आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या.
2: GST एक प्रकार से सभी राज्यों के उन मोतियों को एक धागे में परोने का और आर्थिक व्यवस्था के अंदर एक सुचारू व्यवस्था लाने का एक अहम प्रयास है. GST एक कोऑपरेटिव फेडरलिज्म की एक मिसाल है जो हमें हमेशा हमेशा और अधिक साथ मिलकर चलने की ताकत देगी.
1: GST लागू होऊन आता 9 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. देशाच्या कर प्रणालीत हा एक महत्वाचा टप्पा ठरला आहे. या दरम्यान झालेल्या सकारात्मक बदलांबाबत ज्येष्ठ पत्रकार अजय कुलकर्णी यांनी अधिक माहिती दिली.
3: GST लागू झाल्यानंतर सर्वात मोठा बदल झाला म्हणजे कर व्यवस्थेचं एकत्रीकरण झालं आणि डिजिटलायझेशन झालं. 2021-22 मध्ये सकल GST संकलन 13.76 लाख कोटी होतं. ते 2025-26 मध्ये 22.27 लाख कोटी झालं आहे. त्याचबरोबर GST करदात्यांची संख्या सुमारे 65.5 लाखांवरून 1.65 कोटी इतकी झाली आहे.
0: बीड जिल्ह्यातल्या हिवरा पहाडी इथल्या शाळेत विशेष शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. इथल्या विद्यार्थिनींनी थेट वर्गातून सादर केलेल्या विशेष बातमीपत्राची उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दखल घेत तातडीनं शिक्षक नियुक्तीचे निर्देश दिले. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: बीड जिल्ह्याचा दुर्गम भाग असलेल्या हिवरा पहाडी इथल्या शाळेत गेल्या काही दिवसांपासून गणित विज्ञान आणि संगणकासारख्या महत्वाच्या विषयांसाठी शिक्षक उपलब्ध नव्हते. शाळेतल्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी थेट वर्गातून अभिरूप बातमीपत्र सादर केलं. यासाठी त्यांनी पाणी पिण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा माईक सारखा वापर केला. ही चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली. उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी याची गांभीर्यानं दखल घेत जिल्हा प्रशासनाला तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार

0: जिल्हा प्रशासनाने शिवाजी जोगदंड यांची या शाळेत नियुक्ती केली. आदेश मिळताच शिवाजी जोगदंड या शाळेत रुजू झाले.
1: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची एकूण पदक संख्या 45 झाली असून त्यात 4 सुवर्ण, 20 रौप्य आणि 21 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदक तालिकेत भारत 12व्या स्थानावर आहे. काल या स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत यशवीर रौप्य पदक तर रोहित यादवनं कांस्य पदक मिळवलं. पुरुषांच्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगनं स्पर्धेतलं आपलं दुसरं रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत पारुल चौधरीनं कांस्य पदक मिळवलं. महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत विद्या रामराजनं कांस्य पदक पटकावलं. या कामगिरीसह तिनं पीटी उषा यांचा 4 दशकांपूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडला. नेमबाजीत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल वैयक्तिक प्रकारात ईशा सिंगनं 38 गुणांसह रौप्य पदक मिळवलं, तर कुराशच्या महिलांच्या 78 किलो वजनी गटात पिंकी बलहारनं कांस्य पदक जिंकलं. धाराशिव जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या कामांना गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले. ते काल यासंदर्भात आढावा बैठकीत बोलत होते. या योजनेतली कामं निर्धारित मुदतीत पूर्ण न करणाऱ्या संबंधित कंत्राटदारांवर कारवाईचे निर्देश त्यांनी दिले. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात आज सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. रबी हंगामात पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पिकांचा प्राधान्यक्रम ठरवण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन. दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रात केंद्रीय पथक पाठवणार. आणि मंत्र्यांकडून विविध जिल्ह्यात पीक परिस्थितीची पाहणी. शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्याचं महसूल मंत्री बावनकुळे यांचं आश्वासन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

एफएम बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण.

श्रोते हो, दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित रोजगार महाकुंभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला त्यासंदर्भात ऐकूयात एक निवेदन. भारत निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2026 कार्यक्रम जाहीर केला असून संबंधित निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. यास्तव दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित रोजगार महाकुंभ पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे. रोजगार मेळाव्याची नवीन तारीख वेळ निश्चित झाल्यानंतर संबंधित महाविद्यालय उमेदवार व इतर संबंधितांना स्वतंत्रपणे कळवण्यात येईल. या अनुषंगाने संबंधित सर्व महाविद्यालयांनी रोजगार मेळाव्याच्या आयोजनासाठी करण्यात येणारी प्रसिद्धी, उमेदवाराची नोंदणी, उमेदवारांना उपस्थित राहण्याबाबतची कार्यवाही तसेच इतर संबंधित तयारी पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्थगित ठेवावी व रोजगार महाकुंभ करिता नोंदणी केलेल्या नोकरी इच्छुक उमेदवारांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाइश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.

0: आमचा फोन क्रमांक 9405255120.
1: आमचा फोन क्रमांक 9405255120.
2: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
3: हॅलो फोन फरमाईश.

रचं प्रसारण श्रोते आता सकाळचे 7:25 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आता प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करूयात वाद्यसंगीताने.

0: श्रोते हो नमस्कार. दिल खुलाशा या विशेष भागातील पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, क्रीडा क्षेत्रात यशाची नवी शिखर गाठताना महाराष्ट्रातील महिला खेळाडू आणि दिव्यांग खेळाडूही उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. संधी, प्रशिक्षण, सुविधा आणि योग्य प्रोत्साहन मिळाल्यास प्रत्येक खेळाडू आपल्या क्षमतेनुसार उत्तुंग कामगिरी करू शकतो. महिला खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या कोणत्या योजना आहेत? दिव्यांग खेळाडूंसाठी प्रशिक्षण, क्रीडा साहित्य, प्रशिक्षक आणि आवश्यक पायाभूत सुविधा याबाबत कोणते प्रयत्न केले जात आहेत? या महत्वपूर्ण विषयाबरोबरच गुणवंत खेळाडूंना शासन सेवेत उपलब्ध असलेल्या 5% आरक्षणाची तरतूद आणि त्यासाठी क्रीडा प्रावीण्याचे निकष याबाबतही आज आपण जाणून घेणार आहोत. या विषयावर माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत क्रीडा विभागाचे प्रधान सचिव माननीय श्री रणजित सिंह देऊल. सर, दिलखुलास मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार
0: सर. खर तर खेळ म्हणजे काय? केवळ जिंकणं किंवा हारणं नसतं. आणि नुकताच आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केलेला आहे त्यानिमित्ताने, कारण खेळामुळे आपल्या आयुष्याला सुद्धा एक शिस्त, जिद्द आणि मेहनत ह्या सगळ्या प्रकाराने एक दिशा लाभलेली असते. म्हणजे आपण जे म्हणतो की ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने शासनाने मिशन लक्षवेधी एक महत्वाकांक्षी योजना राबवत आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: जसं आपण सांगितलं की क्रीडा दिवस आपण आता रिसेंटली साजरा केला होता, ते हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद त्यांची जयंती निमित्ताने भारतामध्ये ते क्रीडा दिवस साजरा केला जातात. आणि त्यांच्यामध्ये आपण असा प्रयत्न करतो की ते मुलांना ग्राउंडमध्ये आले पाहिजे, कुठे रेग्युलर लाईफ स्टाईलमध्ये असेल किंवा त्यांच्या आपला तंदुरुस्तीसाठी आला पाहिजे. फक्त ग्राउंडमध्ये कशा आणता येईल मुलांना, त्या दिवशी आपण फक्त त्या दिवशी नाही पण रोजच्या दिवसामध्ये त्यांना असा प्रयत्न करतो की त्यांनी बाहेर कशा आणला पाहिजे. आणि त्या दिवशी पण असे कार्यक्रम आयोजन केले जातात किंवा त्यांच्या ते असे काही रेस असेल किंवा ते म्हणजे ते रॅली असेल, सायकलची रॅली असेल, या पद्धतीचे प्रोग्राम वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपले साजरा केले जातात. आणि हे म्हणजे आपल्याला ज्यावेळी ऑलिम्पिक्समध्ये जायचं असेल किंवा तिथले आपल्याला हायर लेवलला परफॉर्म करायचं असेल, आपल्या सोसायटीमध्ये त्या पद्धतीचे एन्थुसियाझम असला पाहिजे. त्यांच्यासाठी आपल्याला ते खेळामध्ये आणणं मुलांना ते जास्त महत्वाचं आहे आणि तेच आपला प्रयत्न असतात. आणि जसं आपण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिला तर ते 1952 खशवाजी जाधव त्यांना ते एक मेडल भेटला होता. म्हणजे जुनी परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये खेळाची आणि भरपूर मला हिंद केसरी वगैरे असे भरपूर गोष्टी आहेत ते महाराष्ट्रामध्ये, म्हणजे ते एक हा ते कल्चर म्हणून संस्कृती म्हणून महाराष्ट्रामध्ये आहे. पण त्यांना चॅनलाइज कशा करायचं, म्हणजे ते असा भरपूर मूल खेळतात. आपण जर पाहिला तर ते महाराष्ट्राचे मूल आपण नॅशनल गेम्स असतात आपण टॉपला असतात, आर्मी नंतर आपलाच नंबर असतात, स्टेटमध्ये आपण असतात, खेलो इंडियामध्ये आपला नंबर

0: भारतामध्ये टॉपला असतात महाराष्ट्र. पण हे सगळे आपल्याकडे एवढी प्रतिभा आहे, पण त्यांना चॅनलाइज करून इंटरनॅशनल लेवलला कशा आपल्याला वर घेऊन जाता येते, त्यांच्यासाठी आपल्याला हे मिशन लक्षवेध होता. याच्यामध्ये आपण काय करणार आहे मिशन लक्षवेधमध्ये, की लक्षवेध मीन्स लक्षच आम्हाला इंटरनॅशनल पदक आहे, ऑलिम्पिक्सचे पदक आहे, ते आमचं आपलं लक्ष आहे मिशन लक्षवेधमध्ये. त्यांच्यामध्ये आम्ही असे 12 गेम्स जे महाराष्ट्रामध्ये जास्त बेंच स्ट्रेंथ ज्यांना म्हणतात, म्हणजे जास्त लोक खेळतात आणि जास्त आपल्याला त्यांच्यामधून प्रतिभावान जे खेळाडू ते मिळू शकतात, असे 12 गेम आपण सिलेक्ट केलेले आहे. आणि ते 6 ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण त्यांना प्रशिक्षण देणार आहे. मिशन लक्षवेधमध्ये आपण असा डिस्ट्रिक्ट पासून सुरुवात केलेली आहे. एक तर डिस्ट्रिक्ट लेवलला एक म्हणजे इनिशियल लेवलला स्काउटिंग करायचं, आपल्याला त्यांच्यामधून तपासणी करायची की कुठले मूल वर जाऊ शकतात, तिथून तपासणी करून तिथे थोडासा ट्रेनिंग दिला जातो. जवळपास मला वाटते 2500-3000 मुलांना त्या डिस्ट्रिक्ट लेवलला ट्रेनिंग दिला जातात. आणि डिस्ट्रिक्टसाठी काही गेम्स आपण त्यांना सांगितलेला की हे तुमच्यासाठी गेम आहे, त्यांच्यामध्ये तुम्ही मिशन लक्षवेध साठी प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्यानंतर तिथून जर ते मूल सिलेक्ट झाले, त्यांना नॅशनल लेवलला खेळण्यासाठी आपण 6 केंद्र वेगळ्याने निर्माण केलेलं आहे. तिथे त्यांना वेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण दिला जातात आणि त्यांच्या डाएटच्या पण वर पण लक्ष दिला जातात की त्यांचा डाएट पण व्यवस्थित असला पाहिजे, क्योंकि प्रोटीन आणि ते सगळी आहे, ते सगळं जे आहे ते न्यूट्रिशनिस्ट असणार आहे किंवा कोचीज असणार, त्या पद्धतीने त्यांचे मार्गदर्शनाखाली हे तयार केल्या जातात. आणि शेवटच्या आमच्या जे नॅशनलसाठी जवळपास 740 मुलांना आम्ही तयार करत आहे तिथे. आणि आता स्टेट लेवलला इंटरनॅशनलमध्ये खेळण्यासाठी त्यांच्यामधून जे चांगले मुलं आहे ते प्रत्येक गेमचे 20 मुलं आम्ही निवड करतो आणि ते 240 मुलांना स्टेट लेवलला आम्ही प्रशिक्षण देतो. आणि त्यांच्यामध्ये जर त्यांना पाहिजे असेल तर इंटरनॅशनल कोच, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच कुणी असेल, जरी त्यांना पैसा जास्त लागत असेल, ते पण आम्ही त्यांच्यामध्ये नियोजन केलेलं आहे. आणि त्यांची न्यूट्रिशन ते आपण सांगितलेलं, त्यांचे अतिरिक्त हे आता जे स्पोर्ट्स आहे ते फक्त रेग्युलरचा स्पोर्ट्स राहिलेला नाही. ज्यावेळी आपल्याला इंटरनॅशनल लेवलला मेडल जिंकायचे असेल तर त्यांच्यामध्ये त्यांना स्पोर्ट्स सायन्स एक फार महत्वाचा त्यांच्यामध्ये एक विंग तयार झालेला आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये प्रत्येक मशलला कसं स्ट्रेंथन करायचं आहे, म्हणजे पर्टिक्युलर गेमसाठी हे मसल स्ट्रेंथन असली पाहिजे. तर मशीन असे आहे की आपल्याला सांगू शकतात की ह्या एरियामध्ये तुम्हाला काम करण्याची जास्त गरज आहे, आणि फ्लेक्सिबिलिटी वाढवण्यासाठी पण तुम्हाला ते तपासणी करू शकतात. आणि हे पण तपासणी करू शकतात की हे मूल कुठेपर्यंत, म्हणजे ते यांची जे रिफ्लेक्सीज आहे किंवा फ्लेक्सिबिलिटी आहे ते कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतात. ते पण आपण जे स्टेट लेवलला ज्यावेळी इंटरनॅशनलसाठी आपण 240 मुलांना तयार करणार आहात, ते पण एक आम्ही स्पोर्ट्स सायन्स सेंटर तयार केलेले आहे त्यांच्यामध्ये, ज्या मुलाची ह्या पद्धतीने त्यांना गायडन्स मिळणार आहे. आणि ते इंटरनॅशनल कोचेस मी सांगितलेलं त्या इंटरनॅशनल स्तरावरचे कोचेस ह्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. आणि त्यांच्यामध्ये लहान मुलांना, म्हणजे ऑलिम्पिक्समध्ये जिंकायचे असेल तर ते पीक एज जनरली वेगळ्या वेगळ्या गेमसाठी वेगळी वेगळी असतात. 20 ते 27 दरम्यान जे पीक असतात म्हणजे त्या पिरियडमध्ये जिंकू शकतात. त्यांच्यामुळे मला जर 2036 भारतामध्ये जर आपण प्रयत्न करत आहे राज्य नॅशनल लेवलला की ऑलिम्पिक्स भारतामध्ये येईल किंवा कॉमनवेल्थ आपला 2030 आपल्याकडे होणार आहे, म्हणजे जर तिथे टार्गेट करायचं असेल आपण त्याच एज ग्रुपचे मुलांना मी हे मिशन लक्षवेध मध्ये टार्गेट करत आहे.
1: नक्कीच. आणि मला असं वाटतं मिशन लक्षवेध मधून अनेक असे उत्तम उत्तम खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार होतील आणि आपल्या देशाचं नाव मोठं करतील. सर, खरं तर आता मगाशी बोलता बोलता तुम्ही सांगितलं, उल्लेख केला की आपले काही पारंपरिक खेळ आणि त्यांना आता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यात आलेलं आहे. दहीहंडी सारख्या साहसी क्रीडा प्रकारालाही गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतलेला आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: आता दहीहंडी जे आपला महाराष्ट्राचं मला वाटतं एक संस्कृती आहे ते महाराष्ट्र खास करून मुंबई आणि ह्या एरियामध्ये जास्त आहे. आणि ह्यांच्यासाठी आपण एक साहसिक गेम पण आहे आणि यांच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ते इंजरी पण भरपूर होतात त्यांच्यामध्ये. आणि मध्ये तर आपण 2016 त्यांना एक साहसिक खेळाचा दर्जा देण्यात आलेला होता महाराष्ट्र शासनाने दिला होता. आणि त्या पद्धतीने आता आपण त्याच्यासाठी काही ज्यावेळी आपण खेळाचा दर्जा देतो साहसी खेळाचा, त्यावेळी काही नियमावली पण तयार करावी लागतात. म्हणजे त्याच्यासाठी आपण ते नियमावली तयार केली होती, किती हाईट असली पाहिजे, किती मनोरे असले पाहिजे किंवा ते किती वय पण मुलाचा काय

0: असला पाहिजे. त्या इव्हन हायकोर्टा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये पण केसेस चाललेल्या आहेत, त्यांच्यामध्ये पण असा डिसाईड केला होता की त्यांनी असे आदेश दिले होते की 14 वर्षाचे खालचे मुलांना त्यांच्यामध्ये पार्टिसिपेट नाही करून घेतला पाहिजे ह्या साहसी खेळामध्ये. आणि त्या पद्धतीने नियमावली आपली तयार झालेली आहे. तरी पण काही आपण केला तर ते इंजरी आणि ते भरपूर असतात त्यांच्यामध्ये. आपल्याला यावेळी पण ते काही दुर्दैवी घडलेले आहे यावेळी. त्यांच्यासाठी जवळपास या आम्ही त्यांच्या एक विमा साठी पण महाराष्ट्र शासनाने एक योजना राबवलेली आहे की हे सगळे गोविंदाचं आपल्याला प्रत्येकाच्या नावं आता आपल्याला माहिती नसतात, पण ते इन जनरली जे हे मॅनेज करतात गोविंदाचे
1: प्रमुख,
0: हा हा, त्यांच्या मार्फत ते हे एक कॉमन सगळ्यांसाठी एक विमा आम्ही घेतलेला आहे, ज्यांच्यामध्ये जवळपास 1,60,000 गोविंदाला त्या समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यांचा विमा आपण प्रत्येक वेळी प्रत्येक वर्षी आता घेत आहे.
1: वा, खरंच अभिमानाची आणि कौतुकास्पद गोष्ट आहे की कारण प्रत्येकाचा एक साहसी क्रीडा प्रकार असला तरी दुखापत होणं हे होतंच आणि त्यावेळेला त्यांना ह्याची मदत होते. श्रुतीवाचच्या भागातून महिला आणि दिव्यांग खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात पुढे नेण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधी, सुविधा आणि प्रोत्साहनपर उपाययोजनांची माहिती आपल्याला मिळाली. तसंच गुणवंत खेळाडूंना शासन सेवेत उपलब्ध असलेल्या आरक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या क्रीडा प्राविण्याला मिळणाऱ्या मान्यतेबाबतही आपण जाणून घेतलं. खेळाडू घडवण्यासाठी केवळ मैदान आणि प्रशिक्षण पुरेसं नसतं, त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन, सुविधा आणि प्रोत्साहन मिळणंही तितकंच महत्वाचं असतं. आता आपण जाणून घेणार आहोत भविष्यातील महाराष्ट्राच्या क्रीडा वाटचालीचं चित्र, विशेषतः 2026 ऑलिम्पिकच्या दृष्टीने राज्याचं नियोजन आणि नव्या पिढीला क्रीडेकडे वळवण्याचे प्रयत्न. आजच्या संवादासाठी देऊळ सर आपले मनपूर्वक आभार. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचा रे.

एफएम बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळची 7:40 झाली आहेत.

सकाळची 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात वैशाली सामंत आणि गौरी कवी यांच्या स्वरामध्ये लक्ष्मीकमल गेडम यांची गीतरचना. संगीतबद्ध केलं आहे नंदू हनप यांनी.

0: मूळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मनक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक पाटील एमडी होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-13-87-89.
2: ऐ ग हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा. डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95

0: 24-25-59.
1: मूळव्याध भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
2: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
3: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
4: रामरतन BSC नर्सिंग कॉलेज भोकर इथं GNM नर्सिंग कोर्स साठी 12वी पास विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे चालू आहे. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू. संपर्क जीवन ज्योती हॉस्पिटल भोकर, मोबाईल 94236-57-002.
5: आई, मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
6: अगं बेटा, नक्की बस. HIV साध्या संपर्काने जीवनानं पसरत नाही.
7: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
8: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावे. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
7: HIV म्हणजे शेवट नाही, ARTI उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
8: चला, भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
7: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितात प्रसारित.
9: बाबा,
10: आणा 3000.
11: ते कशाला?
9: माझा पॉकेट मनी.
11: अरे, आता फक्त 2000 कॅश आहेत.
9: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात. डिजिटल पेमेंट वापरा.
11: है
9: नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा. सोप आहे.
11: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1000 घेऊन जा.
9: तुमचा मोबाईल द्या.
11: घे.
12: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
13: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
14: श्रोतेहो, आपण आनंद घेत आहात भावधारा या कार्यक्रमाचा, आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. श्रोतेहो, प्रेम ही अथांग आणि खोल भावनिक अनुभूती आहे, जिला केवळ काही शब्दात किंवा चौकटीत पूर्णपणे बसवता येत नाही. खऱ्या प्रेमात स्वार्थ नसतो, तिथे एकमेकाबद्दल निखळ प्रामाणिकपणा असतो. प्रेम म्हणजे केवळ मिळवणे नाही, तर प्रसंगी समोरच्या व्यक्तीसाठी त्याग करण्याची आणि स्वतःला वाहून नेण्याची भावना आहे. तर ऐकूयात एक सुंदर अशी रचना. संगीता शिंबेकर यांनी, यांच्या स्वरात त्यांनीच लिहिलेली, विकास भाटवाडेकर यांनी संगीतबद्ध केलेली ही सुंदर अशी रचना ऐकूयात.

श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 8 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आता प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करूयात वाद्यसंगीताने.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळचे 8:15 झाले आहेत. ऐकूयात आपल्या सर्वांच्या आवडीचा सुगम संगीताचा कार्यक्रम.

श्रोतेहो, मराठी संस्कृतीत भावगीत हा सुगम संगीताचा एक अत्यंत लोकप्रिय आणि मनाला भिडणारा प्रकार आहे. यात मानवी मनातील प्रेम, विरह, आनंद, दुःख आणि निसर्ग संवेदन यांच्या सर्व भावनांना स्थान असते. उत्तम काव्यगुण आणि भावपूर्ण शब्द असलेले कवितेचे सुगम संगीतात केलेले सादरीकरण आज आपण कार्यक्रमात ऐकणार आहोत. रवींद्र साठे यांच्या स्वरात डॉ राहुल देशपांडे यांची गीतरचना. संगीतबद्ध केला आहे पार्थ उमाराणी यांनी.

0: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकीजवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-13-87-89.
2: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
3: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
2: MA आणि MCOM प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
3: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
2: प्रवेशासाठी फक्त TC आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
3: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61.
2: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या दारी.
4: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
1: रामरतन BSc नर्सिंग कॉलेज भोकर इथं ANM GNM नर्सिंग कोर्स साठी 12वी पास विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे चालू आहे. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू. संपर्क जीवन ज्योती हॉस्पिटल भोकर, मोबाईल 94-236-57-002.
5: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
6: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
5: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
6: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
5: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
6: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
0: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
7: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.

होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 8:40 जागतिक हृदय दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम हृदयाला ऐका ते बोलत असते सादर करते सूरज गोळे. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करूयात वाद्यसंगीताने.

श्रोतेहो कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत नंदेशुमप यांच्या स्वरामध्ये अरुण म्हात्रे यांची गीतरचना. संगीत होतं नंदेशुमप यांचं. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणेची आवश्यकता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणासाठी नवीन पोर्टलचं उद्घाटन. दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक महाराष्ट्र आणि कर्नाटकला भेट देणार. G20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीसाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर. आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारताला आणखी एक रौप्य पदक. आणि ओडिशामधील महानदी खोऱ्यात पूरस्थिती. हिराकूड धरणाच्या 28 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू. आता सविस्तर बातम्या. दहशतवादाचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणेची आवश्यकता असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्ली इथं सांगितलं. राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरण या विषयावरील परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. प्रतिबंध, प्रतिसाद, अंतर्गत क्षमतांचं एकत्रीकरण, मानवाधिकार, दहशतवाद विरोधी धोरण आणि आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमध्ये समन्वय साधणं तसंच संपूर्ण समाजाचा सहभाग या 7 स्तंभावर आधारित प्रहार या संकल्पनेवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरुद्ध शून्य सहनशीलतेचं धोरण स्वीकारलं आहे. 2019 ते 2026 या काळात सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे 36 देशांमधून 288 फरार गुन्हेगारांना यशस्वीपणे भारतात परत आणण्यात आलं अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. शहा यांनी प्रत्यार्पण पोर्टलचं देखील उद्घाटन केलं. या पोर्टलमुळे परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांना परत आणण्याच्या प्रयत्नांमध्ये समन्वय साधला जाईल आणि या प्रक्रियेला गती मिळेल. दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकं महाराष्ट्र आणि कर्नाटकला भेट देणार आहेत. तसंच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहानही राज्याचा दौरा करणार आहेत. चौहान यांनी काल नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. रब्बी हंगामासंदर्भातल्या राष्ट्रीय कृषी परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पाण्याची उपलब्धता आणि जमिनीतील ओलावा यावर आधारित पीक नियोजनाची आवश्यकता असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान स्थानिक चलनात व्यापारासंदर्भातील व्यवहार पूर्ण करणं, पेमेंट आणि मेसेजिंग प्रणालींचं एकत्रीकरण करणं तसंच अन्य उपक्रमांची वेळेवर अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्याबाबत काल सहमती दर्शवण्यात आली. मुंबईत काल झालेल्या भारत युएई उच्चस्तरीय संयुक्त गुंतवणूक कार्यगटाच्या 14व्या बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीचे व्यवस्थापकीय संचालक शेख हमेद बिन जायद अल नाहयान उपस्थित होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून पुढील महिन्याच्या 5 तारखेपर्यंत अमेरिकेच्या दौऱ्यावर असतील. उद्यापासून सुरू होणाऱ्या G20 व्यापार मंत्र्यांच्या 2 दिवसांच्या बैठकीत ते सहभागी होतील. या समूहातील देशांदरम्यान शेतकरी, मच्छीमार, महिला उद्योजक, स्टार्टअप्स, सूक्ष्म आणि लघु तसंच मध्यम उद्योग आणि इतर उद्योगांसाठीच्या संधींचा विस्तार करण्यासाठी प्रमुख नेते आणि व्यापारी प्रतिनिधींशी ते चर्चा करणार आहेत. भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्याच्या दृष्टीनं अमेरिकेतील उद्योगमंत्र्यांशी ते द्विपक्षीय स्तरावरील चर्चा करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि इतर 19 देशांतून अमेरिकेत आयात होणाऱ्या दुर्मिळ आजारांवरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट औषधांवर आणि त्याच्याशी संबंधित घटकांवर अमेरिका कोणताही आयात कर आकारणार नाही अशी माहिती अमेरिकेच्या वाणिज्य विभागानं दिली आहे. यासंदर्भात फेडरल रजिस्टरमध्ये संबंधित देशांची यादी काल प्रसिद्ध करण्यात आली. 0% शुल्क

शुल्क दरासाठी पात्र असलेल्या उत्पादनांमध्ये दुर्मिळ आजार, वंध्यत्व उपचार, पेशी आधारित उपचार, जनुकीय उपचार, अँटीबॉडी, ड्रग कॉन्ज्युगेट्स आणि प्राण्यांवरील औषधं यांच्यासाठी निर्धारित केलेल्या सर्व औषधांचा समावेश आहे. भारताने वर्णद्वेष, वांशिक भेदभाव, परक्यांबद्दलची द्वेषभावना आणि असहिष्णुतेचा तत्सम प्रकारांचा सामना करण्याबाबतची आपली कटिबद्धता न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या 81व्या अधिवेशनादरम्यान पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. डर्बन घोषणा आणि कृती कार्यक्रम यासंदर्भात आयोजित उच्चस्तरीय बैठकीत भारताकडून निवेदन सादर करताना परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सी बी जॉर्ज यांनी भारताची मानवी प्रतिष्ठेला प्राधान्य देण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी समाजमाध्यमावरील संदेशात दिली आहे. इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा प्रणालीतून दिली जाणारी सवलत चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनाही देण्याबाबत विचार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला काल दिले. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्स बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने हे निर्देश दिले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 यांच्याशी सुसंगत आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना 3 भाषांचा अभ्यास करणं अनिवार्य आहे आणि त्यापैकी किमान 2 भाषा भारतीय श्रेणीतील असणं आवश्यक आहे. व्यक्ती आणि व्यापारी यांच्यातल्या 2000 रुपयांवरील यूपीआय व्यवहारावर व्यापारी सवलत दर अर्थात एमडीआर लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास काल सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. हा मुद्दा कायद्याचा नसून तांत्रिक विश्लेषणाचा आहे असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक आणि अन्य संबंधितांकडून न्यायालयानं एमडीआरबाबत उत्तर मागवलं आहे. 4 आठवड्यात याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्स बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठानं दिले आहेत. येत्या 15 ऑक्टोबरपासून हे शुल्क लागू होणार आहे. भारतीय नौदलाची दुसरी कमांडर्स परिषद नवी दिल्लीत आजपासून आयोजित करण्यात आली आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेमध्ये सैन्याच्या धोरणात्मक पातळीवरील तयारीचा सविस्तर आढावा घेतला जाईल आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी देखील संवाद साधला जाणार आहे. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाला तात्काळ पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी करणारा ठराव काल जम्मू आणि काश्मीर विधानसभेनं मंजूर केला. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मांडलेला हा ठराव सभागृहात चर्चेनंतर आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला. जपानमधील नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये महिलांच्या ट्रॅप टीम स्पर्धेत भारतानं रौप्यपदक पटकावलं आहे. अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या भालाफेक प्रकारात यशवीर सिंगनं वैयक्तिक प्रकारात सर्वोत्तम कामगिरीसह रौप्यपदक पटकावलं तर रोहित यादवनं कांस्यपदक मिळवलं. कालचा भारत विरुद्ध अफगाणिस्तान क्रिकेट सामना पावसामुळे रद्द झाल्यानं भारतीय पुरुष क्रिकेट संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. पुरुषांच्या लांब उडी प्रकारात श्रीशंकर मुरलीनं सर्वोत्तम कामगिरी करत रौप्यपदक जिंकलं तसंच पुरुषांच्या 1500 मीटर शर्यतीत गुलवीर सिंगनं आणखी एक रौप्यपदकाची भर घातली. याआधी त्यानं पुरुषांच्या 10000 मीटर शर्यतीतही रौप्यपदक जिंकलं आहे. ओडिशामधील महानदी खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात झालेला मुसळधार पाऊस आणि हिराकूड धरणातून वाढवलेला पाण्याचा विसर्ग यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हिराकूड धरणाचे 28 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून एकंदर 5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. दरम्यान हवामान विभागानं आज ओडिशामध्ये पावसाचा इशारा दिलेला नसला तरी संवेदनशील भागांमध्ये प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जात आहे. उत्तर प्रदेशमधील शहाजहापूरमधील रामगंगा नदी आणि बाराबंकी, अयोध्या आणि बलियामधील तुर्तीपार भागातील घाघरा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. गोंडा येथील कुवानो नदी आणि कुशीनगरमधील गंडक नदीही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. हवामान. ईशान्येकडील राज्य अंदमान आणि निकोबार बेटं, कर्नाटकचा दक्षिणेकडील भाग, तमिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलचा काही भाग यामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ, गोवा आणि ओडिशामध्येही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दहशतवादाचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणेची आवश्यकता, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. गुन्हेगारांच्या प्रत्यर्पणासाठी नवीन पोर्टलचं उद्घाटन. दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकं महाराष्ट्र आणि कर्नाटकला भेट देणार.

0: G20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीसाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर. आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारताला आणखी एक रौप्य पदक. आणि ओडिशामधील महानदी खोऱ्यात पूरस्थिती. हिराकूड धरणाच्या 28 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी प्रसारित करीत आहोत समन्वित कार्यक्रम.
2: आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहे जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष रूपक हृदयाला ऐका ते बोलत असत. निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर. लेखन संतोष मोरे. सादरकर्ते सूरज गोळे.
3: पहाटेची वेळ. आकाशाच्या कुशीतून सूर्य हळूहळू डोकावतो आहे. एखाद्या घराच्या खिडकीतून प्रकाशाची पहिली किरणं आत येत आहेत. कुणाचा अलार्म वाजतोय, कुणी मॉर्निंग वॉकला निघालंय, कुणीतरी देवापुढं दिवा लावतोय आणि कुणीतरी अजूनही गाढ झोपलंय. म्हणतात ना, प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाची धावपळ वेगळी. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, पण या सगळ्यांच्या आत एक जण मात्र कायम जागाच आहे. न थांबता, न थकता, न कुठलीही तक्रार करता, तो म्हणजे आपला जीवाभावाचा सोबती, आपलं हृदय. आपण त्याला कधी पाहत नाही, त्याच्याशी कधी बोलत नाही, त्याचा आवाज ऐकण्यासाठी कान लावत नाही, पण तो जन्मापासून आपल्या सोबत असतो. आपण पहिल्यांदा रडलो तेव्हा तो धडधडत होता, आपण पहिल्यांदा हसलो तेव्हाही तो धडधडत होता, आईच्या कुशीत विसावलो तेव्हा त्याची लय शांत होती, पहिल्यांदा शाळेच्या दारात उभं राहिलो तेव्हा भीतीनं त्याची धडधड वाढली होती, आपण दुःखात होतो तेव्हाही तो आपल्या सोबत होता, आपण आजारी पडलो तेव्हा त्यानं आपलं आयुष्य सांभाळून धरलं, आपण धावलो तो धावला, आपण थांबलो मात्र तो थांबला नाही, आपण झोपलो तो जागाच राहिला आणि आपण जगत राहिलो कारण तो कायम आपल्या सोबत राहिला. आपण स्वतःला कधी प्रश्न विचारलाय का? आपण हृदयाला कधी आठवतो का? प्रेमाच्या कविता लिहिताना आनंदाच्या क्षणी की छातीत वेदना सुरू झाल्यावर आपल्या शरीरातील अनेक अवयवांबद्दल आपण बोलतो, पण हृदयाबद्दलची आपली जाणीव अनेकदा उशिरा होते कारण हृदय आपल्याला रोज सांगत नाही मी काम करतोय, ते फक्त अखंडपणे काम करत राहतं. ताणतणाव, चुकीचा आहार, अति मिठाचं सेवन, अति साखर, अतिरिक्त वजन, व्यायामाचा अभाव आणि कधी कधी धूम्रपान, तंबाखू किंवा इतर व्यसनं, हृदय मात्र सगळं

0: सहन करत राहतं, जोपर्यंत त्याची ताकद संपण्याच्या उंबरठ्यावर येत नाही. आपल्या आयुष्यात वेळेला फार महत्व आहे. ऑफिसला पोहोचण्याची वेळ, मुलांच्या शाळेची वेळ, व्यवसायाची वेळ. मात्र हृदयाचं ऐकण्यासाठी आपण किती वेळ देतो याचं उत्तर कधी आपण स्वतःला विचारलंय का? आज शहर बदलतंय, गाव बदलतंय, जीवनशैली बदलते, कामाची पद्धत बदलली. या बदलांसोबतच आपल्या हृदयावरचा ताणही वाढतोय. पूर्वी शरीर थकायचं, आज मनही थकतं. पूर्वी कामाचा ताण होता, आज अपेक्षांचा ताण आहे. त्यात यशाची धावपळ, स्पर्धा, आर्थिक चिंता, सततचा मोबाईल स्क्रीन टाईम, सततची घाई, सततची तुलना, या सगळ्यांचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. आणि सगळ्यात शांतपणे हृदय तो परिणाम सहन करत राहतो. हृदय विकार अचानक येतो असं आपण अनेकदा म्हणतो, पण खरंच तो अचानक येतो का? कदाचित हृदय अनेक दिवस, अनेक महिने किंवा अनेक वर्ष आपल्याला काहीतरी सांगत असतं. थोडा दम लागतोय, थोडा थकवा जाणवतोय, छातीत जडपणा आहे, चालताना त्रास होतोय, जीना चढताना श्वास फुलतोय, कधी कधी अस्वस्थ वाटतंय. पण आपण काही नाही, थोडा थकवा असेल, गॅस असेल, उद्या पाहू असं म्हणत राहतो. आणि कधी कधी तो उद्या कधी येतच नाही. आपल्या हृदयाला आपण कसं सांभाळू शकतो याविषयी अधिक सांगतायत अकोल्यातील जनरल फिजिशियन आणि कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर निखिल पवार.
1: आपलं हृदय दिवस रात्र आपण झोपेत असतानाही सतत काम करत असतं, पण आपण आपल्या हृदयाची काळजी घेतो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. आजकाल हृदयविकार हा फक्त वयस्कर लोकांचा आजार राहिलेला नाही, कमी वयातही हार्ट अटॅक आणि इतर हृदय विकाराचे रुग्ण आपण पाहत आहोत. बीपी, हायपरटेन्शन ज्याला आपण म्हणतो, मधुमेह, वाढलेले कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, तंबाखू, लट्टपणा, व्यायामाचा अभाव आणि सततचा ताण आणि चुकीची जीवनशैली ज्याला आपण लाईफस्टाईल म्हणतो, हे हृदय विकाराचे महत्वाचे धोके आहेत. म्हणून हृदय नेहमी निरोगी राहावं यासाठी काही साध्या गोष्टी आजपासून आपण सुरू करूया. दररोज किमान 30 मिनिटे चालणे किंवा नियमित व्यायाम करणे भरपूर महत्वाचे आहे. आहारात मीठ, साखर, तेल आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ ज्यालाच आपण प्रोसेस्ड फूड सुद्धा म्हणतो, मैद्याच्या गोष्टी असतात, यांना आपण कमी केलं पाहिजे. भाज्या, फळे, कडधान्य आणि संतुलित आहाराला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला काही त्रास नाही म्हणून आपण पूर्णपणे निरोगी आहोत असं बरेच लोकांना वाटत असतं. त्याच्यासाठी आपण आजकाल ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज, बेसिक टेस्टमध्ये ECG, रुटीन ब्लड चेकअप, 2D इको, TMT यासारख्या भरपूर टेस्ट आपण पाहत आहे. ज्यांना एंजिओग्राफीसारख्या टेस्टची भीती वाटत असेल त्यांना CT एंजिओग्राफी हा नॉन इन्व्हेझिव्ह, म्हणजे कसलाही त्रास न होणाऱ्या पण टेस्ट आज उपलब्ध आहेत. आणि हार्ट अटॅकची लक्षणंसुद्धा ओळखणे खूप महत्वाचे आहे. छातीत दडपण असणे, वेदना होणे, डाव्या हातात किंवा जबड्यात वेदना जाणवणे, अचानक घाम येणे, धाप लागणे, मळमळ किंवा अस्वस्थ वाटणे, अशी काहीशी लक्षणं दिसली तर वेळ वाया न घालवता आपण तातडीने वैद्यकीय मदत घ्यायला हवी. लक्षात ठेवा, हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी मोठे बदल करण्याची गरज नाही, पण रोजच्या छोट्या छोट्या चांगल्या सवयींना फार मोठा फरक आपण घडवू शकतो. सोबतच आपण विपश्यना, योगा, कुठल्याही प्रकारची ध्यान साधना याच्यामध्ये वेळ इन्व्हेस्ट करून आपण स्वतःला एक तणावमुक्त जीवनशैलीचा भाग बनवू शकतो. या जागतिक हृदय दिनानिमित्त एक संकल्प करूया, माझं हृदय माझी जबाबदारी. निरोगी हृदयासाठी निरोगी जीवनशैली स्वीकारूया आणि स्वतःसोबत आपल्या कुटुंबाचाही हृदयाची काळजी घेऊया. आणि सर्वांना जागतिक हृदय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

0: म्हणूनच हृदय बोलत असताना त्याचा आवाज ऐकणं आवश्यक आहे. छातीत दडपण किंवा वेदना, विशेषतः खांदा, पाठ, मान किंवा जबड्याकडे जाणारी एखादी व्हेन, श्वास घेण्याचा त्रास, अचानक घाम, मळमळ, चक्कर, अस्वस्थपणा, अचानक अशक्तपणा, हे शरीराने दिलेले गंभीर इशारे असू शकतात. अशावेळी थोडं थांबू पाहू नंतर असं न म्हणता तातडीनं वैद्यकीय मदत घेणं महत्वाचं आहे, कारण हृदयाच्या बाबतीत वेळ म्हणजेच जीवन. हृदयाची गोष्ट ही केवळ आजाराची नाही, तर ती काळजीची आहे. हृदय आपल्यासाठी रोज इतकं करतं, मग आपण त्याच्यासाठी थोडंसं करू शकत नाही का? नक्कीच करू शकतो. मोठे बदल नेहमी मोठ्या गोष्टींनी सुरू होतात असं नाही. कधी कधी एक छोटी सुरुवात पुरेशी असते. दररोज थोडा नियमित व्यायाम, शक्य तितका संतुलित आणि पौष्टिक आहार, भाज्या, फळं, संपूर्ण धान्य, कडधान्यांचा योग्य समावेश, अति मीठ आणि अति साखर आणि अति प्रक्रियायुक्त पदार्थ कमी करणं, धूम्रपान आणि तंबाखूपासून दूर राहणं, वजन नियंत्रणात ठेवणं, रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल यांची नियमित तपासणी, पुरेशी झोप आणि मनावरचा ताण कमी करण्याकरता स्वतःसाठी थोडा वेळ, इतकंच. हृदयाला याहून मोठी भेट कदाचित नकोच असते. हृदयाबद्दल हृदय तज्ज्ञांहून अधिक चांगलं कोण बरं सांगू शकेल? ऐकूया गेल्या 15 वर्षांपासून अकोला इथं कार्यरत कन्सल्टिंग फिजिशियन डॉक्टर श्रीकांत काळे काय सांगतायत.
1: या वर्षी 2026 ची थीम आहे डोंट मिस द बीट. हृदयाचं ऐका. आपलं हृदय अहोरात्र जे काम करतं, जे आपल्या पूर्ण अवयवांना रक्तपुरवठा करतं, त्याचा आपण आवाज ऐकला पाहिजे. आपल्या हृदयाचे जे ठोके असतात ते 70 ते 80 नॉर्मल असतात. आपलं हृदय जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत अविरत कार्य करत राहते आणि त्याला ब्लड सप्लाय जो आहे तो पण महत्वाचा आहे. आणि प्रामुख्याने जे आजार आहेत हृदयाचे, जे आहेत हायपर टेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब, दुसरं हार्ट अटॅक, तिसरा आजार जो महत्वाचा आहे कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर म्हणजे हृदयाचे काम करणं कमी होणे, आपण त्याला ईएफ म्हणतो, इजेशन फ्रॅक्शन तो कमी होणे. ज्या रुग्णांना शुगर आहे म्हणजे डायबिटीज आहे, मधुमेह आहे, त्यांनी हृदयाची काळजी जास्त घ्यायला पाहिजे. कारण की काय होते, शुगर असल्यामुळे चेस्ट पेन झालं तरी आपल्याला दुखत नाही, कारण नर्व एंडिंग वरती शुगर जमा झाल्यामुळे देर इज ए न्यूरोपॅथी. अशा वेळेस फक्त दम लागणे किंवा धाप लागणे हे लक्षण हार्ट अटॅकचे असू शकते. त्यामुळेच आपली शुगर नियंत्रित ठेवा. नो युअर नंबर्स, मी तुम्हाला काही नंबर सांगणार आहे ते लक्षात ठेवा. फास्टिंग शुगर 70 ते 110 मिलीग्राम पर डीएल, पोस्टप्रँडियल म्हणजेच जेवणानंतर 2 तासांनी शुगर 160 पर्यंत, HbA1c लेवल 6.5 कमी. आणि आता आपण बोलूया बीपी कडे, तर ब्लड प्रेशर आपलं 130/80 याच्या कमी असावं, जास्त असू नये. तर आपलं बीपी कंट्रोल करायला पाहिजे आपण. दुसरा एक महत्वाचा आजार आहे हार्ट अटॅक. याची लक्षणं काय, तर छातीमध्ये अचानक खूप दुखणे, खूप जास्त घाम येणे, आणि जे दुखणं आहे ते डाव्या हाताकडे जाणे व मानेच्या भागाकडे जाणे, आणि उलटी होताना खूप भीती वाटणे, आणि पूर्ण हातपाय गार पडणे, खूप जास्त घाम येणे, उलटी होणे, असं कधी झाल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. हृदय हेल्दी ठेवण्यासाठी व्यायाम करा, हेल्दी फूड खा, पारंपरिक अन्न खा, जंक फूड अवॉइड करा, कुठलेही व्यसन नको, मद्यपान धूम्रपान अवॉइड करा. स्वतःची काळजी घ्या, हृदयाची काळजी घ्या. सर्वांना जागतिक हृदय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपल्या मुलांना आपण चांगलं शिक्षण, चांगलं घर, चांगलं भविष्य देतो, पण त्यांना एक गोष्ट आणखीन द्यायला हवी, निरोगी जीवनशैलीची सवय, खेळण्याची सवय, मैदानी खेळांची आवड, पौष्टिक अन्नाची जाणीव, स्क्रीनपासून थोडं दूर राहण्याची सवय आणि स्वतःच्या शरीराचा आदर करण्याची शिकवण. कारण हृदयाची काळजी ही केवळ मोठ्यांची जबाबदारी नाही, ती लहानपणापासून सुरू होणारी संस्कृती आहे. कधी कधी आपण स्वतःसाठी जगणं विसरतो. कुटुंबासाठी, मुलांसाठी, आई वडिलांसाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी सगळ्यांसाठी वेळ असतो, पण स्वतःसाठी, हृदयाला मात्र आपण नेहमी शेवटी ठेवतो. जणू ते म्हणत असावं, तू आधी सगळ्यांची काळजी घे, माझी काळजी नंतर घे. पण त्या नंतरची वाट पाहताना कधी कधी आयुष्य हातातून निसटत. म्हणून आजच स्वतःला एक प्रश्न विचारूया, मी माझ्या हृदयासाठी काय करतोय प्रत्येक क्षणाला? येणारा केवळ हृदयाचा आवाज नाही, तो जीवनाचा आवाज आहे. तो सांगतोय, मी प्रत्येक क्षणी तुझ्या सोबत आहे, माझी काळजी घे, मला अनावश्यक ताण देऊ नकोस, मला निष्क्रिय ठेवू नकोस, माझ्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नकोस, वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घे आणि सर्वात महत्वाचं, माझं ऐक. एकोणतीस सप्टेंबर जगभरात जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र हा केवळ साजरा करण्याचा दिवस नाही, तर आपल्या हृदयाशी पुन्हा एकदा मैत्री करण्याचा, आपल्या धावपळीला थोडा विराम देण्याचा आणि स्वतःला सांगण्याचा दिवस आहे, आपल्या प्रत्येकाचं आयुष्य मौल्यवान आहे, कारण आपण कोणासाठी तरी महत्वाचे असतो, कुणाच्या आयुष्याचा आधार असतो, कुणाच्या प्रार्थनेत आपलं नाव असतं. म्हणून आपल्या हृदयाची काळजी घेणं म्हणजे केवळ स्वतःची काळजी घेणं नाही, तर आपल्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाची काळजी घेणं आहे. आता उद्या पुन्हा सूर्य उगवेल, जेव्हा खिडकीतून प्रकाश घरात येईल, जेव्हा अलार्म वाजेल, तेव्हा आपण आरशासमोर उभं राहा आणि आपल्या छातीवर हात ठेवा. कदाचित तिथे तुम्हाला एक आवाज ऐकू येईल, अगदी मंद पण सातत्यानं. हृदयातील तो आवाज म्हणत असेल, मी तुझ्यासाठी इतकी वर्ष जागा आहे, आता तू माझ्यासाठी थोडा वेळ जागा राहशील का? हृदयाला ऐका, कारण ते बोलत असतं. त्याचा आवाज शब्दात नसतो, तो असतो एका ठोक्यात, एका श्वासात, एका स्पंदनात, आणि त्या प्रत्येक स्पंदनात दडलेलं असतं आपलं जीवन. या जागतिक हृदय दिनी एक संकल्प करूया, हृदयाला थोडा वेळ देऊया, हृदयाला आरोग्य देऊया आणि हृदयाचा प्रत्येक इशारा ऐकूया. कारण निरोगी हृदय म्हणजे केवळ धडधडणारं हृदय नाही, तर पूर्णपणे जगणारं आयुष्य आहे.

0: ते बोलत असतं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं समीर शिरवळकर यांचं. लेखन संतोष मोरे. सादर करते सूरज गोळे. ही निर्मिती होती आकाशवाणी अकोला केंद्राची.
1: आणि हा समन्वित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून.

0: एफएम बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, आता सकाळचे 9 वाजले आहेत. जागतिक हृदय दिनानिमित्त डॉक्टर राहुल पटणे, हृदयरोग तज्ज्ञ यांची राहुल आत्राम यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूयात.
1: आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणाऱ्या माझ्या सर्व रसिक श्रोत्यांना राहुल आत्रामचा नमस्कार. श्रोते हो, 29 सप्टेंबर हा जागतिक हृदय दिन आणि सध्या आपण असं बघतोय की प्रत्येक व्यक्तीचं हे जीवन धावपळीचं झालेलं आहे. निरोगी जीवन जगण्यासाठी जी जीवनशैली असावी, जे निरोगी चक्र असलं पाहिजे, मग ते आहाराचं असो, झोपेचं असो किंवा इतर गोष्टींचं असो, हे निरोगी जीवन जगण्याचं काही तत्व असतात, काही गोष्टी महत्वाच्या असतात ज्या माणसाच्या आरोग्यावर चांगलं आणि वाईट दोन्ही परिणाम करतात. पण या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये बरेच वेळा आपण आपल्या आरोग्याच्या कडे लक्ष देत नाही आणि या माध्यमातून अनेक प्रश्न समस्या निर्माण होत असतात. विशेष म्हणजे 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन या निमित्तानं आपल्या शरीराच्या माध्यमातून हृदय काय कार्य करतो, कसं कार्य करतो आणि आपल्या हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे, काय गोष्टी करायला पाहिजे, काय टाळायला पाहिजे, या सर्व गोष्टी असतात. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण तेवढीच महत्वाची भूमिका आपल्या आरोग्याच्या माध्यमातून ती बजावत असतात आणि निरोगी जीवन, निरोगी हृदय ठेवण्यासाठी या बऱ्याच गोष्टी तेवढ्याच आवश्यक आहेत जे आपल्याला जाणून घेणं आज आपल्या या संवादातून जाणून घेणार आहोत. जागतिक हृदय दिनानिमित्त आज आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर राहुल पटणे सर, जे हृदयरोग तज्ज्ञ आहेत, कार्डिओलॉजिस्ट, आणि जवळपास त्यांच्या 3 ते 5 वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. दाणका अनुभव आहे, अनेक रुग्णांशी त्यांचा संपर्क येत असतो. विशेष म्हणजे आपण असं बघतोय की आता हृदय विकाराच्या संदर्भात बऱ्याचशा नवीन नवीन टेक्नॉलॉजी पण आलेल्या आहेत, नवीन नवीन गोष्टी झालेल्या आहेत. काय बदल झाले, काय बदल व्हायला पाहिजे आणि आता येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकते, या सर्व गोष्टीचा विचार करून या विषयाच्या अनुषंगाने त्याच्यावर प्रकाश टाकण्यासाठी आपण डॉक्टर राहुल सरांना बोलवले आहे. सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार
1: डॉक्टर साहेब. मी जसं आता म्हटलंय की 29 सप्टेंबर हा जागतिक हृदय दिन आहे.
2: हो,
1: हा हृदय दिन साजरा करण्यामागचा उद्देश काय वाटतं?
2: 29 सप्टेंबर हा जागतिक हृदय दिन म्हणून आपण साजरा करतो, त्याच्या मागचं कारण नेमकं कारण की लोकांमध्ये हृदयाचे आजार आणि हृदय याबद्दल पूर्ण लोकांमध्ये या हृदयाचे आजाराबद्दल जागरूकता यावी.
1: बरोबर.
2: हृदयाचा आजार काय आहे, कशामुळे होतो, त्याचे परिणाम काय, कसे टाळावे, या सगळ्या गोष्टीची जागरूकता यावी म्हणून आपण 29 सप्टेंबर हा जागतिक हृदय दिन म्हणून साजरा करतो.
1: सर, आपण असं बघतोय की माणसाच्या आयुष्यामध्ये हृदय महत्वाची भूमिका पार पाडते, आपल्या शरीरामधला महत्वाचा घटक आहे तो. आणि आपलं शरीराचं एकंदरीत इंटरनल जे काम असते, यंत्रणा जी म्हणतो आपण, तुमच्या डॉक्टरी पेशेमध्ये बऱ्याच गोष्टी असतात, वेगवेगळे शब्द आहे, वाक्य आहेत, पण एक आपण सर जनरल जेव्हा गोष्ट करतो की आपल्या शरीराला चालण्यासाठी जो हृदय भूमिका महत्वाची पार पाडतो, तर हृदयाचे मुख्य काय कार्यप्रणाली आहेत, काय काम असतं, आपल्या शरीराला कोणत्या माध्यमातून तो काय काय आपल्याला पुरवत असतो, या संदर्भात काय बोलणार?
2: हृदय हा आपल्या शरीरातला एक सर्वात महत्वाचा अवयव आहे, जे आपल्या शरीराला पूर्ण रक्त पुरवठा जातो.
1: बरोबर.
2: तो हृदयाच्या पंपिंग थ्रूच जातो. हृदय जेव्हा पंप करतं त्या हृदयाच्या मेन चेंबरमधून पूर्ण आपल्या शरीराला रक्त पुरवठा जातो.
1: बरोबर.
2: म्हणून हृदय एक महत्वाचं शरीराचा अवयव आहे.
1: सर, आपण असं म्हणतोय की सध्याच्या जीवन प्रणाली आहे किंवा आपलं दैनंदिन आपलं जे आहे रोजचं जाणं येणं, ऑफिसला येणं, काम करणं वगैरे वगैरे, पहिले सर वयाचं असं वाटत होतं की 50-55 वर्षाचा व्यक्ती झाला तर त्याला हृदय विकाराचा झटका येत असतो, किंवा सर्वसाधारण आपण चालत होतो की 50-55-60 पण आज आपण बघतोय की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनशैली सर बदललेली आहे आणि या बदलत्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये

0: हृदय विकाराचा झटका येणे किंवा हार्ट अटॅक येणे हे प्रमाण खूप वाढलं आहे. तर हृदयविकाराचा झटका म्हणजे काय नेमकं, त्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो, कोणी कोणी म्हणतात की त्यांचे ऑर्गनच बंद पडले, तर याच्यामधला फरक काय आणि हृदयविकाराचा झटका येण्यामागचं कारण काय असू शकते?
1: फार छान प्रश्न विचारला सर तुम्ही. जो तुम्ही म्हणला की आता सध्या यंग लोकांमध्ये जो हृदयाचा त्रास होतो, याचं मेनली मुख्य कारण की सध्याच्या जीवनशैलीमध्ये पूर्वीच्या लोकांच्या आणि आताच्या जनरेशनच्या जीवनशैलीमध्ये फार बदल झाले.
0: बरोबर.
1: आताचे जे यंगस्टर आहेत मेनली त्यांची मेनली फिजिकल इनऍक्टिव्हिटी, जंक फूड, बॅड हॅबिट्स, जसं आपण स्मोक म्हणा, मधुमेह म्हणा, ड्रिंक्स, या सगळ्या गोष्टीमुळे त्यांना हृदयाचे प्रमाण या यंग पेशंटमध्ये फार वाढलेले आहे.
0: बरोबर.
1: आता अनुभव तू सांगतो, पूर्वी कसं मुलगा वडिलाला घेऊन यायचा की बाबा डॉक्टर साहेब वडिलांना त्रास होतो, हार्ट अटॅक वाढतोय. आता मी सध्या एवढे पेशंट बघतोय की वडील मुलाला घेऊन येतात की माझ्या मुलाला हार्ट अटॅक आला, बघा साहेब जल्दी बघा.
0: बरोबर.
1: बरेच आता 50-50 असं झालेलं आहे, फार प्रमाण असं वाढले की वडील मुलाला घेऊन येतात. तर याच्या मागचं मेन कारण की जीवनशैलीमध्ये बदल, फिजिकल इनऍक्टिव्हिटी, स्मोकिंग, ड्रिंक आणि ताणतणाव, मेनली स्ट्रेसफुल लाईफ.
0: बरोबर.
1: हे 4-5 मुख्य कारण आहेत ज्याच्यामुळे यंगस्टरमध्ये हृदयाचं प्रमाण फार वाढलेलं.
0: बरं सर, बोलता बोलता खूप छान बोलले की एक चित्र तुम्ही सांगितलं की तर एकंदरीत सर असं म्हणता येणार नाही की जे आपलं दैनंदिन जीवन होतं पहिलं, आज आपण पाहतो ग्रामीण भागाचा विचार करूया, सकाळी 4 वाजता उठायचं, आपली भाकरी भाकर घ्यायची, भाजी भाकर घ्यायची, शेतात काम करायचं, मेहनत करून यायचं घरी, परत संध्याकाळ व्हायच्या पहिले योग्य वेळेवर योग्य जेवण करायचं, झोप घ्यायची आणि नंतर परत आपल्या आपल्या कामाला. तर हे जे आपलं रोजचं दैनंदिन जो आपलं रुटीन आहे ते परिपूर्णरित्या उलटलं सर असं नाही वाटत का?
1: 100% बदल झालेला आहे.
0: या संदर्भात काय बोलणार?
1: नाही, हे कसं आहे आता जसं काळ बदलत चाललाय तसं जनरेशन बदलत चाललंय. जनरेशनमुळे यंग जनरेशनमध्ये ह्या जंक फूड खाण्याची फार
0: बरोबर
1: वाढ झालेली आहे. पिझ्झा घ्या, बर्गर घ्या, वडापाव घ्या, तुमचे कोल्ड्रिंक्स घ्या, ते अति प्रमाणात वाढलेलं आहे. सेडेंटरी लाईफस्टाईल घ्या.
0: बरोबर आहे.
1: पूर्वीचे लोक 4 वाजता उठायचे, एक तास शेतात जायचे, व्यायाम करायचे. आजकालचे जनरेशन पूर्वी मेहनत असायची, फिजिकल मेहनत असायची. आता एवढंसं फिजिकल इनऍक्टिव्हिटी, सेडेंटरी लाईफस्टाईल, मधात ते वर्क फ्रॉम होम, त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी जे शरीराला चालना पाहिजे ते अत्यंत कमी झाली आहे. त्याच्यामुळे तो एक महत्वाचा फॅक्टर आहे की यंगस्टरमध्ये हार्ट अटॅकचे किंवा हृदयाचे प्रमाण फार वाढलेलं.
0: नक्कीच. म्हणजे आपलं जे रोजचं दैनंदिन रुटीन होतं, सकाळी लवकर उठायचं, कामाला जायचं, आता उलटं झालंय सर. आजकाल रात्रभर जागणं आहे, दिवसभर झोप नाही, असं झालंय.
1: रात्रभर लागतात
0: आणि वेळेवर जेवण नाही.
1: बरोबर
0: आहे का नाही? या सर्व गोष्टी कुठेतरी या गोष्टीसाठी कारणीभूत आहे असं म्हणायला हरकत नाही. सर आपण जसं म्हणलं की हृदयविकाराला ह्या या गोष्टी कारणीभूत असतात, सर आपण असं बघतो की सध्या लोकांमध्ये बीपीचा त्रास खूप आहे सर, उच्च रक्तदाब.
1: बरोबर.
0: प्रत्येक घरी एक पेशंट तरी आहे.
1: 100%
0: आणि मग ते इन्सुलेशन घेणं, गोळ्या घेणं हे चालू असतात. रक्तदाबाचा किंवा हाय बीपीचा, आता लो बीपी आहे कुणाला, हाय बीपी आहे सर, दोन्ही संदर्भात विचारतो प्रश्न संयुक्तरित्या. उच्च रक्तदाबाचा काय परिणाम होतो हृदयविकार येण्यासाठी कारणीभूत असते का? आणि जे लो बीपी असतात त्यांचा दोघांमधला काय म्हणजे काय आपल्या या विषयाच्या
1: हृदयाच्या आजाराला 5 स्तंभ आहेत, त्याच्यामुळे हृदयाचे आजार नॉर्मली लोकांना येतात. पहिला आहे बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल, डायट्री तुमची हॅबिट आणि फिजिकल इनऍक्टिव्हिटी. या 5 गोष्टीमध्ये काही जरी गडबड झाली तर माणसाला हृदयाचा त्रास होऊ शकतो. जसं तुम्ही विचारले की उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाबामुळे हृदयाला त्रास होतो का, हो 100% त्याचा बेनिफिट, त्याचा त्रास हृदयाला कालांतराने हळूहळू होणार. जसं प्रेशर हाय बीपीमुळे, उच्च रक्तदाबामुळे हृदयावर परिणाम येतो, हृदयावर प्रेशर येतं. बीपी आला की माणसाला कालांतराने शुगर, कोलेस्ट्रॉल हे वाढत जातं. हे एकमेकावर डिपेंडेंट आहेत.
0: अच्छा.
1: आणि त्याच्यामुळे मग ते कोलेस्ट्रॉल तयार होणे, मग हृदयाचा त्रास होणे, हार्ट अटॅक येणे अशा गोष्टी होतात.
0: बरं सर, आपण असं बघतो की ऑफिसमध्ये काम करत असताना कुठे लोक आहे चेनमध्ये काम करतात, आपल्या बॉडीचे जे ऑर्गन्स आहे वेगवेगळे ते देखील चेनमध्येच काम करतात, आहे ना? कुठेतरी ह्याही गोष्टी महत्वाच्या की एखादी वस्तू जर दुसऱ्या गोष्टीवर निर्भर असेल तर ती वस्तू योग्य असणं आवश्यक आहे, तर मग पुढची गोष्ट व्यवस्थित होईल असं म्हणाला.
1: बरोबर.
0: छान सर, आता जसं म्हटलं की हाय बीपी, लो बीपी, मधुमेह आहे सर एक प्रकारचे, त्याच्या
1: डायबिटीस, मधुमेह हा सर्व

0: सर्वात धोकादायक आणि डेंजर शरीरातला आजार आहे.
1: अच्छा
0: त्याचा आजार माणसाला असा जाणवत नाही, पण त्याचे परिणाम हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये सुरू होतात किंवा शरीराच्या प्रत्येक अवयवामध्ये मधुमेह अटॅक करत असतो.
1: अच्छा,
0: सायलेंटली अटॅक करत असतो,
1: म्हणजे सायलेंट किलर आहे.
0: हा, सायलेंट किलर, अगदी बरोबर, सायलेंट किलर. सुरुवातीला आपल्याला मधुमेहाचा काहीतरी असं वाटत नाही, पण जसं जसं शुगरचं ड्युरेशन कालावधी वाढत जाईल तसं तसं तितक्याच पर्सेंटेजमध्ये हृदयाचे त्रास होण्याचा परिणाम वाढत जातो. पण मधुमेह हा सर्वात धोकादायक आजार आहे.
1: अच्छा,
0: म्हणून वेळेवर स्क्रीनिंग करून शुगर आहे का नाही, मधुमेह आहे का नाही, हे बघणं अत्यंत गरजेचं आहे.
1: याची तपासणी होणं गरजेचं आहे
0: 100%.
1: अच्छा सर, आपण असं बघतोय की आता यंगस्टर्समध्ये जसं म्हणलं मानसिक ताणतणाव बद्दल आपण बोललोय, कुटुंबामध्ये काही ना काही मानसिक ताणतणाव असतो का, कुठे तरी कुठे कामाचा व्याप असेल काही असेल. आपण असं बघतो सर जनरली की यंग जनरेशनमध्ये तुम्ही जसं आता म्हटलं की आजकाल अल्कोहोल घेणं, धूम्रपान किंवा स्मोकिंग करणं किंवा वेळेवर जेवण नाही करणं, वेळेवर झोपणं नाही, पण सिगरेट स्मोकिंग, धूम्रपान आणि अल्कोहोल ड्रिंकिंग यांचा काय दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात होऊ शकतो उद्योग?
0: स्मोकिंग हे पण सर्वात महत्वाचा रिस्क फॅक्टर आहे हृदयाचा विकार येण्याचा, त्याला जर आपण हार्ट अटॅक म्हणतो. स्मोकिंग, अल्कोहोल, तुमचं हाय कोलेस्ट्रॉल फूड, तीन गोष्टी कंट्रोलमध्ये असणं, ह्या तीन गोष्टीमुळे हृदयाचा विकार होण्याची क्षमता जास्त असते.
1: बरं, म्हणजे ह्या गोष्टी जर आपण काळजीपूर्वक केल्या नाही तर आपल्याला,
0: काळजीपूर्वक नाही, ह्या गोष्टी घ्यायच्याच नाही.
1: हा, म्हणजे नाही,
0: स्मोक, ड्रिंक
1: आणि
0: तुमचं जंक फूड, ह्या फार डेंजर आहेत, ह्या शक्यतो टाळायच्याच.
1: नकोच.
0: नाही
1: नो,
0: नो,
1: नो मीन्स नो. यस सर, यस सर, राईट सर. जसं म्हटलं की या सर्व गोष्टी, मग एक गोष्ट आपण असं बघतोय की शासनाच्या माध्यमातून बरेच जागांसाठी कायदा बनलेला आहे की तुम्ही जे लोकांसाठी जागा आहे तिथे स्मोकिंग केली नाही पाहिजे. तर आपण असंही बघतो की चार पाच लोक उभे आहे आणि एखादी व्यक्ती येतो स्मोकिंग करतून जातो, तो स्मोक करून चालला जातो सर, पण त्या स्मोकिंगमधून जो धूळ निघतो आणि तो इतर लोकांना स्मेल येतात, त्याचा काय परिणाम होऊ शकतो सर?
0: ह्याला एक टर्म आहे, पॅसिव्ह स्मोकिंग.
1: हा,
0: ऍक्टिव्ह स्मोकिंग, पॅसिव्ह स्मोकिंग,
1: काय फरक आहे आणि काय सांगा सर?
0: ऍक्टिव्ह स्मोकिंग, पॅसिव्ह स्मोकिंग मध्ये जो तुम्ही म्हणला धूर निघतो, तर धूरचा परिणाम जो स्मोक करत नाही त्यालाही होऊ शकतो.
1: अच्छा,
0: स्मोक तो वाफ असतो, स्मोक तो शरीरात जाणार, त्याचा परिणाम होणारच.
1: अच्छा,
0: ऍक्टिव्ह पॅसिव्ह स्मोकिंग असं असतं.
1: म्हणजे एकंदरीत सर जो धूम्रपान करतो त्याच्यापेक्षा त्याच्यासोबत आजूबाजूला राहणाऱ्या व्यक्तीला जास्त त्रास होऊ शकतो,
0: होऊ शकतो
1: असं म्हणायला हरकत.
0: स्मोकिंग दोघांनाही त्रास होणार, त्याचा धुवा येतो, दोघांनाही त्रास होणार, म्हणजे करूया न करू,
1: न करू
0: होणार.
1: छान सर, आपण असं बघतोय की प्रत्येक व्यक्तीच्या आपल्या आरोग्याला निरोगी ठेवण्यासाठी आहार महत्वाची भूमिका पार पाडते. जसं आपण आता म्हणलं की जंक फूड वगैरे टाळलं पाहिजे, हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि आपलं शरीर आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी हृदयाचा रक्तवाहिनी आहे त्यांनी व्यवस्थित काम केलं पाहिजे, यासाठी आहार कसा असावा आणि निरोगी हृदय राहण्यासाठी आपण काय गोष्टी केल्या पाहिजे?
0: बरोबर, मेनली आता हृदय निरोगी राहण्यासाठी आपल्याला चार पाच गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत, त्या आपण स्ट्रिक्टली पाळाव्या. मेनली जेवणामध्ये जो तसं तुम्ही म्हणले आहार, जेवणामधला आहार हा कमी तेल, कमी तेलाचा असावा.
1: अच्छा,
0: घरी आपण जे रुटीन जेवण बनवतो कमी तेलात बनवावं, मीठ कमी ठेवावं. मीठ एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे बीपी वाढण्यासाठी, मीठ कमी ठेवावं, मसाले कमी ठेवावं, सिम्पल सोबर जेवण, आहार अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यानंतर तुमचं किमान दिवसातून 30 ते 60 मिनिट वॉक, ब्रिस्क वॉक ज्याला आपण फास्ट वॉकिंग म्हणतो, दररोज सकाळी अत्यंत आवश्यक आहे.
1: अच्छा,
0: आहार झाला, तुमचं फिजिकल एक्सरसाइज झालं, त्याच्यानंतर तुमचं स्ट्रेसफुल लाईफ, जितकं होईल तितकं तुम्ही रिलॅक्स राहा, स्ट्रेसफुल करू नका. वाटलं सकाळी तुम्ही 15-20 मिनिटं योगाही करू शकता, दॅट इज मेडिटेशन म्हणतो, ती पण फार चांगली गोष्ट आहे हृदय निरोगी ठेवण्यासाठी. आणि तुमचं बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल हे व्यवस्थित दर 6 महिन्याला चेक करून ते कंट्रोलमध्ये आहे का नाही बघणे. या 4-5 गोष्टी जर तुम्ही कंट्रोलमध्ये व्यवस्थित ठेवल्या तर शक्यतो हृदयाला काही अडचण येत नाही.
1: सर, बोलता बोलता कॅलेस्ट्रॉलचा आपण संदर्भात बोललो सर, हाय कॅलेस्ट्रॉल, लो कॅलेस्ट्रॉल असं काही असते का सर?
0: हो, म्हणजे कोलेस्ट्रॉलमध्ये दोन असतात, गुड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल. गुड कोलेस्ट्रॉल ज्याला आपण एलडीएल, व्हीएलडीएल आमच्या मेडिकल टर्म आहे, एलडीएल, व्हीएलडीएल, आणि गुड कोलेस्ट्रॉल एसडीएल असतं, बॅड कोलेस्ट्रॉल एलडीएल, व्हीएलडीएल असतं.
1: अच्छा,
0: या दोन्ही गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचंच आहे.
1: अच्छा,
0: आणि याच्यामध्ये जीवनशैली, तुमचा आहार, तुमची लाईफस्टाईल,

0: ह्या फार गोष्टी फॅक्टर करतात.
1: तर आता तुम्ही दोन गोष्टी सांगितलं, गुड आणि बॅड,
0: बॅड
1: पण कोलेस्ट्रॉल म्हणजे नेमकं काय वाटतं?
0: कोलेस्ट्रॉल म्हणजे जे आपल्या आता कोलेस्ट्रॉल नंतर जे आपला हार्ट अटॅक जो येतो, जी चरबी असते त्याचा फॅट तयार होतो, त्याच्यानंतर ते हार्ट अटॅक तयार.
1: आता चरबीचा जो प्रश्न काढला सर, आता आपण बघतोय लठ्ठपणा त्याच्यातला एक प्रकार आहे.
0: बरोबर बरोबर.
1: मग तो लहान मुलांमध्ये पण मोठ्या प्रमाणात वाढतोय, मग महिला असो किंवा पुरुष असो, आपण बघतोय नेहमी जनरल मधले आहे. सर, निरोगी हृदयासाठी आपण म्हटलं की धूम्रपान किंवा मद्यपाशन करू नये, आरोग्याची काळ निरोगी आरोग्यासाठी रोज फिरणं आवश्यक आहे, व्यायाम करणं, मग योगासन करा किंवा मेडिटेशन करा किंवा योग्य वेळी झोपणं आहे, या सर्व गोष्टी आहेत.
0: बरोबर बरोबर.
1: मानसिक ताणतणावापासून दूर राहा हेही आपण सांगितलं आहे.
0: बरोबर.
1: पण सर, एक महत्वाचं असं वाटतं, बरेच वेळा करतो की आपण घरची महिला मंडळी आहे, बरेच वेळा ते अंगावरच काढतात, म्हणजे काय म्हणतात की थोडी सर्दी खोकला झाला, ताप झाला, कशाला दवाखान्यात महिला लोक आहे ना, तरत तब्येतीकडे लक्ष देत नाही. तर महिलांसाठीच नाही, पुरुषांसाठीच नाही, तर सर्वांनी तपासणीच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्यासाठी तपासणी, आरोग्याची तपासणी किती महत्वाची आहे या संदर्भात काय बोलणार?
0: नाही, अगदी व्यवस्थित चांगला प्रश्न विचारला. आरोग्याची तपासणी हे माझ्या मते दर 6 महिन्याला आपण करा, ऍटलीस्ट जे रुटीन गरजेचे ब्लड टेस्ट आहेत, जसं तुमचं कोलेस्ट्रॉल झालं, शुगर झालं, बीपी झालं, ताप सुद्धा असेल तर ताप सुद्धा अंगावर काढू नये. तर व्हायरल फिवर म्हणून बरेच जण अंगावर काढतात, व्हायरल फिवर ही बऱ्याच वेळा त्रासदायक बनू शकतो.
1: बरोबर. पुढे जाऊ,
0: स्पेशली ज्या माणसाला शुगर आहे, ज्यांची इम्युनिटी कमी आहे, कधी कधी फिवर सुद्धा पण आपल्याला त्रासदायक धोकादायक बनू शकतो. कुठलाही त्रास सिमटम्स आपण नजरअंदाज करू नये, अंगावर काढू नये, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, व्यवस्थित त्यांना तपासण्या करून घ्याव्या आणि त्याप्रमाणे त्यांचा इलाज घ्यावा.
1: अच्छा, एकंदरीत माणसाच्या आयुष्यामध्ये जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आपल्या आरोग्यावर काही ना काही दुष्परिणाम व्हायला सुरुवात होतात. आडत सुरू होणं, हातपाय दुखणं, कंबर दुखणं, वयाचं त्याच्यामध्ये. पण ह्या गोष्टी जर टाळायच्या असेल तर निरोगी जीवन जगण्यासाठी, हृदय चांगलं ठेवण्यासाठी वेळेवर सगळ्या गोष्टी जर केल्या, नियमावलीचं पालन केलं, तर आपलं आयुष्य निरोगी राहू शकतं असं म्हणायला हरकत नाही.
0: 100%. बरोबर.
1: सर, मी असं म्हटलं की लठ्ठपणाचा हा त्याच्यातला खूप मोठा महत्वाचा पार्ट आहे, भाग आहे तो. मीठ संदर्भात आपण बोललो की लोक आजकाल मिठाचं प्रमाण खूप वाढलेलं खाण्यामध्ये, ते एक मसाला वाढलेला आहे, तर या सर्व गोष्टी कुठेतरी आपण टाळल्या पाहिजे. निरोगी जीवनशैली सामान्य सांगा सर, आपण सगळ्या सामान्य लोकांसाठी संवाद साधतोय, सामान्यातल्या सामान्य माणसं देखील आपली निरोगी जीवनशैली ठेवू शकतो हे महत्वाचं आहे.
0: हो हो.
1: त्यासाठी खूप हायफाय लाइफस्टाईल असणं गरजेचं नाही. माझ्यापाशी ते घड्याळ लावून धावणं, हार्ट अटॅक, बीट पायनं काही गरजेचं नाही. तर सामान्यातल्या सामान्य व्यक्तीसाठी माझ्या सर्व आकाशवाणीच्या परिवारातील जे माझे श्रोते वर्ग आहे, गरीबातला गरीब असो किंवा मोठ्यातला मोठा, निरोगी जीवन जगण्याचा सामान्य व्यक्तीने काय केलं?
0: आपल्याला फक्त 5 नियम पाळायचे निरोगी राहण्यासाठी, निरोगी हृदय ठेवण्यासाठी. एक तर तुम्ही दररोज सकाळी जसं तुम्हाला म्हणलं, कमीत कमी 30 ते 60 मिनिट तुम्ही ब्रिस्क वॉक करा. आहारामध्ये तेल, मीठ, मसाला कमी ठेवा. तुमचं बीपी, शुगर चेक करून घ्या, असेल तर ते एकदम व्यवस्थित कंट्रोलमध्ये ठेवा. व्यवस्थित 6 ते 8 तास तुम्ही नॉर्मल झोप घ्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ताणतणाव घेऊन काम करू नका. स्ट्रेसफुल लाईफ हे फार आजकालच्या जीवनामध्ये, धावपळीच्या जीवनामध्ये धोकादायक
1: मुख्य कारण आहे. असं
0: एवढा स्ट्रेस, ताणतणाव लोकांमध्ये कामाच्या धावपळी झालेला आहे,
1: कॉम्पिटिशन वाढलं,
0: कमी व्हायला पाहिजे.
1: सर, आपण असं बघतोय की जसं जसं तांत्रिक गोष्ट वाढत आहे, शिक्षण वाढत आहे, टेक्नॉलॉजी वाढत आहे, सगळ्या गोष्टी वाढतात, त्याच्यामुळे माणसाची जीवनशैली पूर्वीचा विचार केला आणि आताचा विचार केला तर पूर्ण ऑपोजिट आहे सर, विरुद्ध आहे.
0: बरोबर.
1: आणि हे विरुद्ध जीवनशैलीमध्ये कसे कसे आपल्या आयुष्यावर, आपल्या परिणामावर, कुटुंबातील सदस्यांवर, आपल्या आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात हे वेळ सांगते सर, आपल्याला आपलं शरीर सांगते सर की आता तुला हा त्रास होतोय, तू काळजी घे, म्हणजे सिक्स्थ सेन्स म्हणतो ना
0: आपण,
1: तर आपलं शरीर पण सांगतं सर आपल्याला की नाही आता तुला हा त्रास होतोय ना, तू काळजी घे. पण बरेच वेळा काय होते की आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि हे कुठेतरी 1 सेकंद 2 मिनिटं 5 मिनिटांचं दुर्लक्ष आपल्या आयुष्यावर खूप भारी पडू शकते सर. तर हृदय, जसं म्हटलं की जागतिक हृदय दिन आहे आणि या जागतिक हृदय दिनानिमित्त हार्ट अटॅक पासून जर आपल्याला घरच्या घरी असं वाटलं की आपल्या घरच्या मंडळीला काही त्रास होत आहे, जनरली काय सिम्पटम्स आहे आणि या सिम्पटम्सच्या माध्यमातून आपल्या कुटुंबातील कोणाला असं सिम्पटम्स दिसले त्यांनी त्वरित काय केलं पाहिजे या संदर्भात काय?
0: जर माणसाला हार्ट अटॅक आहे किंवा हृदयाचा झटका आहे असं जर असं वाटत असेल तर काय त्रास होईल माणसाला, लक्षणे काय असू शकतात? म्हणजे माणसाला छातीला असं दाबपणा वाटतो,
1: दाटल्यासारखं,

0: सिव्हिअर चेस्ट पेन झाला म्हणतो आपण, गच्च छाती झाल्यासारखं वाटतं, श्वास रोखल्यासारखं वाटतो आणि घाम भरपूर येतो.
1: अच्छा.
0: आणि बऱ्याच वेळा डावा दुखणे, मनगट दुखणे, चक्कर येणे हा सगळा त्रास हृदयाच्या माणसाला हृदयाचा झटका आल्यावर होतो. तसं जर काही वाटलं, समजा आजूबाजूला कोणी आहे तर लगेच आपण शेजारच्यांना बोलवा किंवा मदतीला बोलवावं, अँब्युलन्स बोलवावी, आणि एस्पिरिन वगैरे नावाची गोळी जर घरी असेल ती दिली तर बऱ्यापैकी फायदा होतो.
1: अच्छा. म्हणजे वेळ, अधिक वेळ आपण इकडे तिकडे न लावता एक तर दवाखान्यात डॉक्टरकडे जावं.
0: हृदयाचा झटका म्हणजे टाइम इज मसल. जितकं तुम्ही वेळ लावणार तितकं तुमचं हृदय डॅमेज होत जाणार. जितक्या जलदी तुम्ही ट्रीटमेंट घेणार तितकं तुमचं हृदय डॅमेज होण्यापासून वाचेल.
1: आणि विशेष म्हणजे कुटुंबातील व्यक्तीचा जीव वाचू शकतो योग्य वेळेवर योग्य निर्णय घेतला तर. छान सर. एकंदरीत प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये बरेच गोष्टी चालतात. चढ उतार आहे, टेन्शन आहे, ताणतणाव आहे, बऱ्याच गोष्टी आहे. पण शरीराच्या माध्यमातून आपल्या शरीरातील जे अवयव आहे वेगवेगळे, प्रत्येक अवयव तेवढंच महत्वाचं आहे सर. पण पूर्ण शरीराला जो गोष्टी पूर्ण अवयवाचं काम करते, सर्व अवयवांना जिवंत ठेवतो, व्यक्तीला जिवंत ठेवतो असं म्हणायला हरकत नाही. कारण आपण असंही बघतो की ग्रीन कॉरिडॉर वगैरे बी झालेल्या ज्या माध्यमातून एक व्यक्ती जातो पण त्याच्या शरीराच्या अवयवाचा जो निरोगी अवयव आहे तो इतरांचं काम येते सर. म्हणजे एक सामाजिक कार्य आपल्या शरीराला करायची जी ईश्वराने आपल्याला देणगी दिलेली आहे, हे निरोगी ठेवा, तुमच्यामुळे इतर लोकांना देखील येणाऱ्या आयुष्यामध्ये कधी काही फायदा होऊ शकतो. तर निरोगी हृदय निरोगी जीवन या माध्यमातून आमच्या सर्व आकाशवाणीच्या श्रोत्यांना काय सांगणार, काय महत्वाचा सल्ला देणार, काय बोलणार?
0: निरोगी हृदय निरोगी जीवनसाठी मला सगळ्या श्रोत्यांना सांगू वाटतं की तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी जरूर ठेवा. दररोज सकाळी एक तास, अर्धा तास, दीड तास जेवढं तुमच्याने होईल व्यायाम करा, ब्रिस्क वॉक करा. आहारामध्ये जास्त तेल ठेवू नका, मीठ कमी वापरा. बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल ह्या गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवा. ताणतणावात राहू नका. व्यवस्थित 6 ते 8 तास झोप घ्या. एवढ्या गोष्टी जरी तुम्ही व्यवस्थितपणे कंट्रोल केल्या तर मी 100% सांगू शकतो की तुमचं हृदय निरोगी राहील.
1: एकंदरीत सर खूप चांगला आपण संदेश दिला. एक रजा घेण्यापूर्वी एक छोटासा अजून एक प्रश्न आहे सर माझा, की आपण असं बघतोय सर की बरेच आता मोठमोठे टीव्ही चॅनल्स आहेत, भरपूर याच्यावर बघितलं की आजकाल आहे ना लोकांना आहे ना जिममध्ये जाऊन हेल्थ बनवण्याचं, बॉडी बनवण्याचं खूप म्हणजे क्रेज आहे कॉलेजचे मुलं. आणि आपण असंही बघतो की बरेच वेळा ना बऱ्याचशा सेलिब्रिटीजनी देखील पाहिलं आपण की त्यांना व्यायाम करताना अटॅक आला आणि ते गेले. तर सर युवकांनी विशेष व्यायामाच्या माध्यमातून अशा गोष्टी होऊ नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे असं वाटतं?
0: तरुणांमध्ये हे फार आपण बातम्या ऐकतो बघतो की तरुण जिममध्ये करतानाच, जिम करतानाच हार्ट अटॅक आला, तिथं कोसळला, किंवा रस्त्यावर चालतानाच एकदम कोसळला. याच्या मागचं 2-3 कारण आहेत. एक तर बऱ्याच वेळा ज्याला अनुवंशिक म्हणतो, स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री जर असेल तर बऱ्याच वेळा यंगस्टरमध्ये हृदयामध्ये कुठं प्लाक असतो पण त्यांना सिमटम्स नसतात. हा, आणि जेव्हा ते जिम करतात, हेवी एक्सरसाइज करतात, तर ते हृदयाला सहन नाही होत. कदाचित त्याच्यामुळे त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो. आणि दुसरं सेडेंटरी लाईफस्टाईल,
1: बरेच वेळा व्यायाम करताना देखील जेवढं आपल्याला झेपेल तेवढंच करावं.
0: जास्त ब्रिस्क काय म्हणतात, हेवी एक्सरसाइज करू नये.
1: छान, खूप छान सर. डॉक्टर राहुल पटणे सर, जागतिक हृदय दिनाच्या माध्यमातून छोट्या मोठ्या का गोष्टी असून सर, तेच गोष्टी जर आपण जाणून घेतल्या तर आपल्या कुटुंबातील सदस्याचा जीव वाचू शकतो.
0: 100%
1: निरोगी जीवन जगण्यासाठी हृदय किती महत्वाची भूमिका पार पाडते. आणि शरीरामधली जी वेगवेगळे वेगळे आपल्या अवयव आहे त्या माध्यमातून देखील त्याची काळजी पण घेणं आवश्यक आहे. फक्त हृदयाची घेऊन चालणार नाही, पण जागतिक हृदय दिनानिमित्त हृदय निरोगी ठेवण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण व्यवस्थित पार पाडल्या तर निरोगी जीवन आणि एक निरोगी आयुष्य, निरोगी शरीर आपल्याला भेटलेलं आहे, त्याची काळजी घेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे असं म्हणायला हरकत नाही. पण सर ह्याच्यामध्ये फक्त तुमची भूमिका, माझी भूमिका महत्वाची नाही. आपण सर्वांनी मिळून जर ह्या सर्व गोष्टी केल्या तर नक्कीच हे जे हृदयविकाराच्या संदर्भातले जे नवीन नवीन प्रश्न समस्या निर्माण होत आहे त्या संदर्भात जनजागृती करू, आपण जर हे दूर करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच यशस्वी होऊ असं म्हणायला हरकत नाही. मराठीमध्ये खूप सुंदर म्हण आहे सर की एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. जर आपण सर्वांनी एकत्र येऊन हे काम केलं तर त्याचा परिणाम खूप चांगला येईल असं म्हणायला हरकत नाही. सर आपण इथे आलात आणि या माध्यमातून या विषयाच्या अनुषंगाने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला, नक्कीच या सर्व गोष्टींचा फायदा सर्व जनतेला होईल, समाजाला होईल अशी अपेक्षा करतो. आणि आपण आला आपल्या वेळा

0: आपल्या वेळ काढून आलात आणि मन मोकळा गप्पा केला, विशेष म्हणजे त्यासाठी खूप खूप आभार सर, धन्यवाद, नमस्कार.
1: धन्यवाद. धन्यवाद.
2: श्रोते, आत्ताच आपण जागतिक हृदय दिनानिमित्त डॉक्टर राहुल पटने, हृदयरोग तज्ञ यांची राहुल अत्राम यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर

0: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो, फोन फरमाईश.
0: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:10.
4: फोन फरमाईश.

0: एका मागून एक वाहन चालवा,
1: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
0: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
1: आपोआप प्रदूषण कमी कराल,
0: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर, अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर,
1: वाहन अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात,
0: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका।

0: वेळेवर करून घ्या पीयूसी टेस्ट, वाढत्या प्रदूषणावर उपाय बेस्ट।
1: सर सलामत तो पगडी 50, हेल्मेट वापरावर ठेवा विश्वास।
0: वाहन चालवताना मोबाईल वर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण। आता सकाळचे 9:30 होत आहेत। आकाशवाणी मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत। हे कार्यक्रम आपण 10 वाजेपर्यंत ऐकू शकाल।

internet.

मेरे साथ कोई भी नहीं गा रहा है। अरे सब लोग मेरे साथ गाओ।

श्रोते हो, आता सकाळची 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत आपल्या सर्वांच्या आवडीचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतशिल्प. गीतशिल्प या कार्यक्रमात मी वर्षा खांजोडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज जागतिक हृदय दिन. आपल्या सर्वांना त्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. श्रोते हो, प्रत्येकजण थकतो, प्रत्येकाला आरामाची आवश्यकता असते. पण जो कधीच आराम करत नाही, कधीच थकत नाही, ते म्हणजे आपलं हृदय. त्याची काळजी घेणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पण जेव्हा हेच हृदय कोणाच्या तरी प्रेमात पडतं, तेव्हा ते म्हणतं, कळतच नाही कधी मनाशी मन जुळतं, कळतच नाही कधी मनाशी मन जुळतं, पाहता पाहता प्रेमाचं फूल खुलतं. कळतच नाही कधी मनाशी मन जुळतं, पाहता पाहता प्रेमाचं फूल खुलतं. येताच कुणी आयुष्याच्या वळणावर, आयुष्य एका वेगळ्याच वळणावर वळतं आणि आयुष्यभरासाठी प्रत्येकाला कुणी ना कुणी मिळतं. आणि असं कुणीतरी जेव्हा मिळतं, त्यावेळ ओठावरती गाणे येऊ लागतं. मेरा यार मिला दे मुझको, दू लाख दू आई तुझको. ही सुंदर अशी रचना काटी या चित्रपटातील गायली आहे सुनिधी चौहान आणि आनंदराज आनंद यांनी. संगीतबद्ध केलं आहे आणि गीत लिहिलेलं आहे आनंदराज आनंद यांनी. तर ऐक्यात ही सुंदर अशी काटे या चित्रपटातील रचना.

श्रोते आपण आनंद घेत आहात गीतशिल्प या कार्यक्रमाचा. तुझं माझं पटत नाही तरीही दुरावा येत नाही, तुझं माझं पटत नाही तरीही दुरावा येत नाही. प्रत्येक छोट्या भांडणात फक्त तुझाच हट्ट असतो, प्रत्येक छोट्या भांडणात फक्त तुझाच हट्ट असतो. रागावतेस तूही वेड्यासारखं, मीही मग आबूला धरतो. पण या अंतराच्या खेळात हृदय मात्र तुझ्यासाठी झुरतं आणि ओठावरती येतं, अपने साजन को ऐसे तडपाना यू गलत बात है. ही सुंदर अशी रचना मैं तेरा हिरो या चित्रपटातील नीती मोहन आणि जावेद अली यांच्या स्वरामध्ये कौसर मुनीर यांची गीतरचना आणि संगीतबद्ध केलं आहे साजिद वाजिद यांनी. तर ऐक्यात मैं तेरा हिरो या चित्रपटातील ही रचना.

श्रोतेहो ऐकूयात एक निवेदन. दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित रोजगार महाकुंभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती या संदर्भातील निवेदन. भारत निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2026चा कार्यक्रम जाहीर केला असून संबंधित निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. यास्तव दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित रोजगार महाकुंभ पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे. रोजगार मेळाव्याची नवीन तारीख वेळ निश्चित झाल्यानंतर संबंधित महाविद्यालय उमेदवार व इतर संबंधितांना स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. या अनुषंगाने संबंधित सर्व महाविद्यालयांनी रोजगार मेळाव्याच्या आयोजनासाठी करण्यात येणारी प्रसिद्धी, उमेदवाराची नोंदणी, उमेदवारांना उपस्थित राहण्यासाठीची कार्यवाही तसेच इतर संबंधित तयारी पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्थगित ठेवावी व रोजगार महाकुंभाकरिता नोंदणी केलेल्या नोकरी इच्छुक उमेदवारांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्यामार्फत करण्यात आले आहे. श्रोतेव कार्यक्रमात यानंतर ऐकूयात फिर हेराफेरी या चित्रपटातील हिमेश रेशमिया यांच्या स्वरात समीर यांची गीतरचना, संगीतबद्ध केला आहे हिमेश रेशमिया यांनी.

श्रोते वात आपण ऐकलं फिर हेराफेरी या चित्रपटातील हिमेश रेशमिया यांच्या स्वरातील गीत. श्रोते, 9 जून 2006 मध्ये प्रदर्शित झालेला हा हिंदी भाषेतील विनोदी चित्रपट सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजून गेला. यानंतर कार्यक्रमात ऐकूयात राप्ता हा 2017 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट. चित्रपटातील गीत आरती सिंह, नेहा कक्कर आणि मीत ब्रास यांच्या स्वरात. कुमार यांची गीतरचना संगीतबद्ध केलं आहे प्रीतम यांनी. तर ऐकूयात राप्ता या चित्रपटातील हे गीत.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही

0: फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
1: आमचा फोन क्रमांक 9405255120.
2: आमचा फोन क्रमांक 940-525-5120.
3: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.

0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
1: हॅलो,
0: फोन फरमाईश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
1: फोन फरमाईश.
3: श्रोतेव, आपण आनंद घेत आहात गीतशिल्प या कार्यक्रमाचा आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात वॉन्टेड या चित्रपटातील वाजिद आणि अमृता काक यांच्या स्वरात जलीस शेरवानी यांची गीतरचना संगीतबद्ध केला आहे साजिद वाजिद यांनी. तर ऐकूयात वॉन्टेड या चित्रपटातील हे गीत.

0: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केलंय जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
1: रविवार होता. सकाळी सुभद्रा निरोप घेऊन आली. अर्ध्या तासानं शंतनूचा फोन येणार होता. शंतनूचा? शंतनूचा नसेल ग. शंतनूच म्हणाला ग. आणि मी अंशुमनचा आवाज ओळखते ना. मैथिली सुभद्राबरोबर गेली. जवळजवळ तासाभरानं फोन आला. मी शंतनू. हो, कसा फोन केला? कशी आहेस? ती एकदम सटपटलीच. असं शंतनून कधी विचारलं होतं यापूर्वी? साधच, पण आपलं वाटणार. म्हणजे तसं काही नाही, पण अंशुमन म्हणाला होता एकदा तू निघण्यापूर्वी तुला फोन करा म्हणून. झाली तयारी? म्हणजे पॅकिंग? झालीच म्हणायची. नीरजा ती आईकडे गेली, उद्या येणार आहे. इकडून काही हवं आहे का? नको नको, काही नको, शंतनू घाईनं म्हणाला. आणि ठेवू फोन? असं म्हणून फोन ठेवलाही. मैथिलीला हसूच आलं. कसा फोन केला? सुभद्रानं विचारलं. अंशुमननं सांगितलं होतं ग, मैथिली म्हणाली. मैथिली सुभद्राकडून आली, पण शंतनूचा फोन तिला एकदम मनावेगळा करता नाही आला. तो कुठंही तिच्याकरता तिला केलेला फोन नव्हता तरीही. आपण का शंतनूकडे परत जात आहोत? फक्त अंशुमन म्हणतो म्हणून? तो मुंबईला जातोय म्हणून? शंतनूला आता एकटं ठेवायचं नाही म्हणून? बस फक्त इतकंच. तिला यावेळी शंतनू कसा कोण जाणे थोडासा ललीसारखाच वाटला. एका विशिष्ट वयाशी थांबलेला, एखाद्या कुठल्या भागाची वाढच होऊ नये आणि एखादा भाग बेढप वाढावा तसाच, ललीसारखाच, काहीसा निर्विकार, काही जुन्या खुणा व्रणासारख्या अंगावर राहून जाव्यात तसाच, अजूनही स्वतःला असुरक्षित समजणारा. ती स्वतःशीच थबकली. या दृष्टीनं तिनं शंतनूकडे पाहिलंच नव्हतं की म्हणूनच ती त्याला सहन करत होती. माणसाचं मन किती आत असतं आणि किती वर, हिमनगासारखं. तिला यावेळी शंतनूबद्दल एकदम दाटून भरूनच आलं. आपलं त्याच्याशी नातं तरी कुठलं नेमकं? त्याच्या मुलाची आई हेच फक्त. आपण देवस्थळी बाईंकडे त्या गेल्यावर गेलेलो, त्यावेळी तो दिसला. त्याला कॉफी विचारली तेव्हा त्यानं आश्चर्यानं पाहिलंही असेल की ही कोण म्हणून. त्यावेळी तो आपल्याला आपल्या इतकाच एकटा वाटला असेल का? कसली अगदिकता होती? काय होतं अपरिहार्य? की कुठला राग स्फोट मनात दबा धरून होता? आणि केवळ अज्ञात अपरिचित अशा कशावर कुणावर तरी केवळ सूडच उगवावा म्हणून? आवेगानं ती थरथरलीच. स्वतःच्या आतला हा सूक्ष्म कंप, तोही शंतनूच्या संदर्भातला, तिला सर्वस्वी अनोळखीच वाटला.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, आता सकाळची 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. लेखक आहेत आशा बगे आणि अभिवाचक जयश्री पुराणिक.

मैथिलीचं स्क्रिप्ट संहिताच्या ग्रुपनं कन्नडमध्ये करायचं ठरवलं. ते घेऊन मैथिली त्यांच्याकडे गेली तेव्हा त्या सगळ्यांना खूप आनंद झाला. खूप दिवसांनीच काय, काही महिन्यांनी ती आली होती. एकात एक मिसळलेलं त्यांचं बोलणं, त्यांचे तरुण उत्साही चेहरे, सतत काहीतरी शोधायचंच असलेली त्यांची नजर, त्यांचे वाद, त्यांच्या चर्चा, सगळं तिनं त्या काही दिवसात पुन्हा अनुभवलं. तिनं वाचन केलं त्यांच्या ग्रुपमध्ये, ते करताना त्या स्क्रिप्टमधली ताकद तिची तिलाच कळली, तशा अधुऱ्या जागाही समजल्याच. कन्नड अनुवादाच्या वाचनालाही ती होतीच. तो सुरू

असताना संहिता असायला हवी होती असं मात्र फार वाटलं तिला. काही तालमींनाही मैथिली हजर राहिली, पण प्रयोगापर्यंत तिला थांबता येत नव्हतं. स्वतःजवळचं काहीतरी मर्माचं आपण त्यांना, खरं म्हणजे या शहरालाच देऊन जात आहोत का असं वाटलं. या शहरानं जे देऊ केलं त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून. या शहरानं दिलेली माणसं, दाखवलेलं आकाश, याचंच माप लावलं तर हे फार छोटं लहानसंच, पण तरी ते आहे, आहेच. मैथिलीनं रेसिग्नेशन दिलं, तिच्या डिपार्टमेंटला सेंड ऑफ झाला. तिच्याबद्दल चांगलंच बोललं गेलं यावेळी बोलतात तसं. सुभद्राही बोलली, थोडं नेमकं, सगळं नेहमीचंच. कॉलेजला सुट्ट्याच लागत होत्या. मैथिली घरी आली, खोकं येऊन पडलं होतं. उद्या परवापासून पॅकिंग सुरू करायचं. फार सामानच नाही. दार उघडं ठेवून ती त्या खोक्यावरच बसून राहिली. मद्रासला ती काय करणार होती? शिकवण्याशी संबंध सुटू नये असं वाटलं. क्षणभर छोटी छोटी मुलं डोळ्यांसमोर आली. अंशुमन शाळेच्या वयात होता तशी. मग शाळेची घंटा, प्रार्थना तामिळ भाषेतली, मग इंग्रजीतली. प्रार्थना संपली. फार शांत खोल वाटलं. शेवटी मुक्ती मुक्ती म्हणजे तरी काय? ती बंधनाचीच एक अवस्था.

0: परीक्षेपासून सुरू होणारं मैथिलीचं वर्ष पुन्हा परीक्षांनीच संपलं. रिझल्ट लागतील तेव्हा ती इथं नसेल. सुधीर नाही, सुभद्राही हैदराबादला जाते. पॅकिंग 2 दिवसात आटोपलं. येताना आणलं तेवढंही सामान आता नव्हतं. जास्त पुस्तकच होती जमा केलेली, खोकी पुस्तकांचीच. संसाराची म्हणून लागणारी सगळी भांडी कामवारीलाच द्यायची होती. सुरुवातीचा स्टोव्हही दिला, गॅसची शेगडी तेवढी घ्यायची. किचनचं थोडं सामान फक्त नंतर द्यायचं, जे शेवटपर्यंत लागणार होतं. सगळे कपडे एका बॅगमध्ये आले. पॅकिंग झालेलं खोकं एका कोपऱ्यात सरकवलं. इथल्या वास्तव्याची काही वर्ष अशी एका कोपऱ्यात मावून गेली, पण जे इथं मावलं नाही ते मात्र बरोबर नेत आहोत सोबत. देवस्थळी बाईंनी दिलेली ती ट्रंक लोखंडी, तिचा तळ झिजला होता, जंग चढला होता, चिरा पडल्या होत्या, कोयंडाई निखळलेलाच, तरी ट्रंक न्यावीस वाटलं. ती देवस्थळी बाईंनी, मैथिली स्वतःशीच हसली. अजूनही त्या देवस्थळी बाईच होत्या का? शंतनूची आई असा त्यांचा उल्लेख कधी उमटलाच नाही. कामवालीनं कमलानं ती ट्रंक तिचं काम आहे का विचारलं तर तोही लोप सोडून दिला. पुस्तकं तर होतीच सगळी, ट्रंकेचंच काय एवढं.
1: श्रोते हो, आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

श्रोते, आत्ताच आपण भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन ऐकलं. लेखक होत्या आशा बगे आणि अभिवाचक जयश्री पुराणिक. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला होता.

0: यांच्याकडून आलेले एक निवेदन. कुमारी रविता रामराव झोंदळे वय 22 वर्ष ही किराणा सामान आणण्यासाठी गल्लीतून 2:15 सुमारास गेली, परंतु ती अद्यापही घरी परतली नाही. तिचे वर्णन पुढील प्रमाणे. नाव रविता रामराव झोंदळे, वय 22 वर्ष, शरीरबांधा मध्यम, उंची 4'8", रंग सावळा, पोशाख फिकट गुलाबी रंगाचा टॉप आणि पांढऱ्या रंगाची लेगिंग्ज व काळ्या रंगाची पायात चप्पल. ओळखीचे चिन्ह उजव्या दंडावरती तीळ. तिचे शिक्षण BA पास आहे. भाषा मराठी, हिंदी आणि इंग्रजी बोलता येते. वरील वर्णाची मुलगी कोणाला सापडल्यास पोलीस स्टेशन भाग्यनगर यांच्याशी संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 98 50 18 81 00. अजून एक मोबाईल क्रमांक 90 49 31 95 33. निवेदन संपलं.
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
4: आमचा फोन क्रमांक 9405251520.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
5: हॅलो फोन फरमाईश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00.
5: फोन फरमाईश.
0: श्रोतेहो, पोलीस स्टेशन भाग्यनगर यांच्याकडून आलेले एक निवेदन ऐकूयात. पोलीस स्टेशन भाग्यनगर यांच्याकडून बेपत्ता व्यक्तीसंदर्भातील हे निवेदन आहे. विजय सुरेश शिंदे हा 15/9/2026 रोजी दुपारी 12:00 सुमारास घरून गेला, तो अजूनही परतला नाही. त्यासंदर्भातील हे निवेदन. वर्णन खालीलप्रमाणे. मुलाचे नाव विजय सुरेश शिंदे, वय 30 वर्ष, शरीरबांधा सडपातळ, उंची 5'2", रंग सावळा, पोशाख गुलाबी रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट आहे आणि डोक्याला पांढऱ्या रंगाचा रुमाल बांधलेला आहे. ओळखीचे चिन्ह मानेवर गोंदलेले, तसेच उजव्या हातावर बजरंग बलेचे चित्र काढलेले आहे. डोक्याला रुमाल आणि टक्कल आहे. त्यांचे शिक्षण 9वी पास आहे. भाषा मराठी आणि हिंदी बोलता येते. तरी वरील वर्णाचा व्यक्ती कुणाला आढळल्यास पोलीस स्टेशन भाग्यनगर यांच्याशी संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 98 50 18 81 00. मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा 98 50 18 81 00. निवेदन संपलं.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता सकाळचे 10:45 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीत हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात ऐकूयात शाहीर रुकमाजी कोसरे आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं.

श्रोतेहो नमस्कार. आज आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत प्रबोधनात्मक गीत. मुख्य गायक रुकमाजी मरीबा कोसरे, सहगायक दिलीप गोविंदराव पाईकराव आणि लिंबाबाई रुकमाजी कोसरे, हार्मोनियम वादक शिवाजी दत्ता वने, ढोलक वादक तेजाब गोविंद पाईकराव, तबला वादक साहेबराव पिराजी हटकर. चला तर ऐकूया लोकसंगीताच्या या कार्यक्रमामध्ये प्रबोधनात्मक गीत.

0: आताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकलीत प्रबोधनात्मक गीतं. मुख्य गायक होते रुकमाजी मरिबा कोसरे. हार्मोनियमवर साथ दिली होती दिलीप दत्ता वने यांनी. सहगायक दिलीप गोविंदराव पाईकराव आणि लिंबाबाई रुकमाजी कोसरे. ढोलक तेजाब गोविंदराव पाईकराव. तर तबल्यावर साथ दिली होती साहेबराव पिराजी हटकर यांनी. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं आनंद गुडबोले यांचं. निर्मिती सहाय्य राहुल आत्राम आणि सादरकर्ते विश्वास वाघमारे. मंडळी पुन्हा भेटूया एका नवीन कार्यक्रमासह. नमस्कार.
1: श्रोते, आताच आपण शाहीर रुकमाजी कोसरे आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीत ऐकलेत आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. याबरोबरच लोकसंगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवर. श्रोते हो आता सकाळची 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 11:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अल्ताफ राजा यांच्या स्वरात अरुण भैरव यांची गीतरचना. संगीतबद्ध केलं आहे अल्ताफ राजा यांनी.

श्रोतेहो आता ऐकूयात एक निवेदन. पोलीस स्टेशन वजीराबाद यांच्याकडून आलेलं बेपत्ता व्यक्ती संदर्भातील हे निवेदन आहे. सोहम नागुराव राजभोज वय 16 वर्ष हा गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी घरातून बाहेर गेला. तो अद्याप घरी परतला नाही. त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे: रंगगोरा, उंची 140 सेंटीमीटर, बांधा सडपातळ, पोशाख पिवळ्या रंगाचा चौकडा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, पायात पांढऱ्या रंगाचा बूट, शिक्षण 9वी पास, त्याला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. तरी बेपत्ता व्यक्ती कुणास आढळल्यास पोलीस स्टेशन वजीराबाद यांच्याशी संपर्क करा. मोबाईल क्रमांक 99 23 79 57 60. आणखी एक निवेदन: पोलीस स्टेशन शिवाजीनगर यांच्याकडून आलेले हे निवेदन. अनोळखी मृत व्यक्ती संदर्भातील पोलीस स्टेशन शिवाजीनगर यांच्याकडून आलेले निवेदन. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथे उपचारादरम्यान अनोळखी इसम मरण पावलेला असून त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे: वय 50 वर्ष अंदाजे, रंग सावळा, उंची अंदाजे 168 सेंटीमीटर, नाक सरळ आणि गाल मध्ये गेलेले, शरीरबांधा सडपातळ, पोशाख लाल पांढरे चौकडा शर्ट, केस पांढरे. सदरील व्यक्ती कुणाचा नातेवाईक असल्यास पोलीस स्टेशन शिवाजीनगर यांच्याशी संपर्क करावा. संपर्क क्रमांक 97 65 39 11 31. पुन्हा एकदा संपर्क क्रमांक 97 65 39 11 31. निवेदन संपलं. श्रोतेव कार्यक्रमात आता ऐकूयात केतकी माटेगावकर यांच्या स्वरात विंदा करंदीकर यांची रचना आणि संगीतबद्ध केलं आहे सलील कुलकर्णी यांनी.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405251520.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
4: फोन फरमाईश.

श्रोते आतापण ऐकलेत दीपाली सोमिया यांच्या स्वरात हिमांशु कुलकर्णी यांची गीतरचना. संगीतबद्ध केलं होतं रवी दाते यांनी. यानंतर कार्यक्रमात ऐकूयात शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकारींनी गायलेली कोळी गीतं.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात शाहीर पिराजीराव सरनाईक यांच्या स्वरामध्ये बाळासाहेब पाटील यांचा छत्रपती ताराबाई ताराराणी यांचा पोवाडा.

0: अजिंक्य ताऱ्यावर नौबत झडली, गादी शिवबाची अमर झाली, नि लोक गंगेला स्फूर्ती मिळाली, हर हर महादेव गर्जन उठली, गादा उठली।
1: श्रोतेहो, या गीताबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. आता दुपारचे 12 वाजले आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून वनिता मंडळ हा कार्यक्रम आता प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू आणि त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम अनुक्रमे आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूयात वनिता मंडळ हा कार्यक्रम.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे

कोमल कुंभार यांनी, आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, दीपक केसावलेकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: सुखदा सुखदा जरा इकडी ये.
1: अरे काय झालं, काय सकाळी सकाळी दंगा सुरू आहे तुझा?
0: अगं हा बघ आजचा पेपर काय लिहिले बघ बघ जरा तू.
1: काय आहे, महागाई वाढलीये किंवा काय शेअर बाजार ढेपाळला? हे असलं सगळं वाचून ना सकाळी सकाळी माझा मूड खराब करणार असलास तर ठेव तिथेच.
0: नाही ग, या आठवड्यात इतके दिवस आहेत ना की कॅलेंडर गोंधळून जाईल.
1: म्हणजे
0: बघ ना, म्हणजे रेबीज दिवस, जागतिक हृदय दिन, कॉफी दिन, गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती त्याच दिवशी.
1: बापरे, म्हणजे एकाच आठवड्यामध्ये प्राण्यांची काळजी, हृदयाची काळजी, देशाचा इतिहास आणि कॉफीचा मग. आता मला सांग, या सगळ्याची तयारी तू करणार की मी?
0: नाही, मी फक्त बातम्या सांगतोय, तयारी तुला करायची.
1: वा रे वा, माहिती देणारा आणि काम करणारा यातला फरक मला चांगलाच माहितीये. तुझ्याकडे वर्तमानपत्र असतं आणि माझ्याकडे कामांची यादी.
0: अगं संसारात प्रत्येकाची एक भूमिका असतेच ना.
1: हो ना, तुझी भूमिका म्हणजे कसं, काम सांगितल्यानंतर हो करतो असं म्हणणं, आणि माझी भूमिका म्हणजे ते काम प्रत्यक्ष करून घेणं.
0: असं काही नाही, मी हो करतो काम म्हटल्यावर नक्की पूर्ण करतो.
1: हो माहितीये ना, साधारण 6 महिन्यांनी 100 वेळा मागे लागल्यावर ते काम काही वेळेला मलाच पूर्ण करावं लागतं.
0: बस काय सुखदा, तू सुद्धा ना आता त्या मोहित सारखं माझी मस्करी कर.
2: माझ्यासारखी कशाला, मी चालू आहे ना तुझी मस्करी करायला.
0: तू कुठून उगवलास रे अचानक मोहित?
2: कुठून उगवलो म्हणजे दारातून आलो. तुमच्या घरात खिडकीतून येण्याची काही पद्धत आहे का?
0: अरे तसं नाही रे, नाव घेतलं आणि तू हजर झालास म्हणून जरा दचकलो.
2: मी एकटा आलेलो नाहीये.
0: म्हणजे
2: सोबत कोणाला घेऊन आलोय बघ?
1: अरे शर्वरी, तू सुद्धा आलीस आणि मागे लपून बसलीस, ये ना पुढे.
3: म्हटलं बघूया तुम्हाला माझी आठवण येते का.
0: हो अगदी कवी सौमित्रच्या बघ तुला माझी आठवण येते का या कवितेची आठवण करून दिलीस तू.
1: बरं मला आता सांगा, तुम्ही चहा घेणार ना सगळे?
3: मला तर कॉफी हवी आहे.
2: मलाही कॉफीच हवी आहे.
0: खरं म्हणजे मला चहा हवा होता पण आता सगळे कॉफी घेत आहेत तर मलाही कॉफीच हवी.
1: उत्तम, आज माझाही कॉफीच प्यायचा मूड होता. शर्वरी तुला कशी काय ग कॉफीची आठवण झाली?
2: खरं तर आठवण मला झाली.
1: अच्छा,
2: म्हणून मी शर्वरीला वाटतच म्हणालो होतो की कॉफी प्यायला हवी.
3: नाही, त्याला कॉफी सोबत खायला काय मिळेल याची काळजी लागली होती.
0: छान छान छान, पण आज सगळी मंडळी एका छताखाली आहेत हे मात्र छान आहे. फक्त रेवा तेवढी नाहीये.
3: रेवा असती तर खूप मजा आली असती.
0: आता या दोघे एकत्र नाही ते बरंच आहे म्हणा, नाहीतर यांनी घर अक्षरशः डोक्यावर घेतलं असतं. नाही का सुखदा? अगं तू नव्हतीस तेव्हा या दोघींनी अक्षरशः माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटल्या.
1: तरीच मी परत आले तेव्हा तुझे केस जरा विरळ कमी झाल्यासारखे वाटले रे.
0: वा, आता तू सुद्धा सुरू झालीस वाटतं.
3: अरे सुरुवात मी करणार आहे, कुठून करू ते सांग.
2: अर्थात कॉफी पासून
3: का?
2: कारण माझं हृदय कॉफी शिवाय चालत नाही.
0: अरे आणि आज नेमका जागतिक हृदय दिन सुद्धा आहे
2: म्हणूनच तर म्हणतोय माझ्या हृदयाची काळजी घ्या, मला कॉफी द्या.
1: तुझ्या हृदयाला कॉफीची नाही थोडी शहाणी हवे त्याची गरज आहे.
2: ती बाजारात मिळते का पण?
3: नाही, तुझ्यासाठी ती कायम आउट ऑफ स्टॉक असते.
0: खरंच खरंच, पण आज जागतिक हृदय दिन, आपण हृदय म्हटलं की लगेच प्रेम भावना नाती आठवायला लागतो. खर तर हृदय म्हणजे आपल्या शरीराचं सतत काम करणारं इंजिनच.
3: आणि गंमत म्हणजे आपण शरीरातल्या जवळजवळ प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतो, त्वचा, केस, वजन, चेहरा, पण हृदय शांतपणे आपलं काम करत असतं म्हणून त्याची आठवण अनेकदा उशिरा होते.
1: अगदी बरोबर आहे. हृदयाची काळजी म्हणजे फक्त आजच्या दिवशी हेल्दी खा असं म्हणणं नाही, रोजच्या सवयींमध्ये बदल करायला हवेत. कारण आपलं हृदय हे 24 तास 12 महिने सुरू असतं, एकदाही सुट्टी घेत नाही.
0: कारण त्याची सुट्टी आपल्याला परवडणारी नाही.
2: म्हणून मी ठरवलंय आता
0: काय,
2: आजपासून मी जिमला जाणार.
0: अरे बापरे, अरे पण दरवर्षी तू ठरवतोस असं?
2: हो, पण तेव्हा मी मनाने तयार नसतो.
0: छान छान छान,
3: मग आता तयार झालास का?
2: हो हो, मी मनाने तयार होतोय.
1: आणि शरीराने?
2: ते अजून विचार करते.

0: म्हणजे ते फिल्मच्या डायलॉग सारखं झालं ग, मनात हाय दिसतं पण बॉडी नाही म्हणती.
1: पण खरं सांगायचं तर चालणं, व्यायाम, योग्य आहार, पुरेशी झोप आणि टेन्शन नेलेने का ताण कमी ठेवणं, या गोष्टी आपण अगदी सहज बोलतो. अर्थात प्रत्यक्षात रोजच्या आयुष्यामध्ये या गोष्टी आणणं महत्वाचं आहे.
2: आणि काही वेळा आपण शरीराचे संकेत दुर्लक्षित करतो. काय नाही, थोडा थकवा आहे, उद्या डॉक्टरांकडे जाऊ, आत्ता काम आहे, असं करत राहतो.
1: स्वतःसाठी वेळ काढणं ही लक्झरी नसते, ती गरज असते.
3: वा वा वा वा, काय छान वाक्य, मला आवडलं बरं का. मग कारण मी स्वतःसाठी वेळ काढतोच आहे.
2: कशासाठी?
3: रविवारी 2 तास क्रिकेट पाहण्यासाठी.
1: याला स्वतःची काळजी म्हणत नाहीत.
3: मग काय म्हणतात?
0: स्वतःच्या टीव्हीची काळजी.
1: पण खरंच हृदय दिनाचा एक सुंदर अर्थ असा घेता येईल की आपण आपल्या शरीराचं ऐकायला शिकलं पाहिजे
2: आणि मनाचंही.
0: हो ना, कारण ताण, चिंता, सततची धावपळ यांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतोच.
3: म्हणजे हृदयासाठी फक्त धावायचं नसतं बरं का, कधी कधी थांबायचंही असतं.
1: बरोबर आहे.
0: म्हणजे मोहितने पहिल्यांदाच असं गंभीर आणि उपयोगी वाक्य सांगितलंय.
3: मी नेहमीच सांगत असतो बाळा, पण तुम्ही लोक नोंद ठेवत नाही.
0: अच्छा.
3: खरं म्हणजे तुम्ही माझ्यासोबत बोलताना एक डायरी घेऊन बसायला हवं.
1: का रे, कशासाठी?
3: अरे माझ्या ऐतिहासिक वक्तव्यांची नोंद ठेवायला नको का?
0: बरोबर, चालतंय की इतिहासात त्याची नोंद असायलाच हवी.
2: अरे हो, तुम्हाला माहितीये का, परवा आमच्या ऑफिस मधल्या एकाला कुत्रा चावला, ताबडतोब हॉस्पिटलला पळवलं त्याला.
1: बापरे. पण मग आता इंजेक्शन घ्यायला लागली असतील ना ग.
2: हो खरंय, पण मला तर वाटतं की समोर कुत्रा दिसला की त्याला रेबीजची लस देऊन आणायला हवी.
0: खरं म्हणजे हा विषय गंभीर आहे बरं का.
1: रेबीज म्हणजे फक्त कुत्र्यांबद्दलचा विषय नाही, तो माणूस आणि प्राणी, सार्वजनिक आरोग्य आणि जबाबदारी याच्याशी जोडलेला विषय आहे.
0: विशेषतः प्राण्यांनी चावा घेतल्यावर काही नाही, छोटासा चावा आहे असं म्हणून दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.
2: हो ना, योग्य वेळी वैद्यकीय मदत घेणं महत्वाचं.
1: रेबीज प्रतिबंधासाठी लसीकरण आणि जनजागृती याचं महत्व खूप मोठं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या 2026 रेबीज दिनाची थीम आहे स्ट्रॉंगर टुगेदर. म्हणजे रेबीज निर्मूलनासाठी सगळे लोक, पशुवैद्यकीय क्षेत्र आणि आरोग्य व्यवस्था यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे.
3: ही स्ट्रॉंगर टुगेदरची जी संकल्पना आहे ना, खूपच छान आहे बरं का.
0: आणि याच्यामध्ये प्राण्यांबद्दलची जबाबदारी सुद्धा येते.
1: आपल्या शहरातल्या भटक्या कुत्र्यांबद्दल बोलताना 2 टोकं दिसतात, ते टाळायला हवं. म्हणजे एकीकडे भीती पसरवायची नाही आणि दुसरीकडे समस्या दुर्लक्षितही करून उपयोगी नाही.
2: अगदी. प्राण्यांबद्दल दया असणं आणि सुरक्षिततेबद्दल जागरूक असणं दोन्ही एकत्र शक्य आहे.
3: माझ्या बिल्डिंग मध्ये कुत्रा आहे बरं का, मी त्याला रोज बिस्किट देतो.
0: म्हणजे तुला बघितलं की तो शेपूट हलवत असणार.
3: तसं नाहीये.
1: अंगावर धावून येतो की काय,
3: तो बिस्किटांकडे पाहतो आणि वाट पाहतो की मी कधी तिथून जाईन.
2: म्हणजे त्याचं प्रेम बिस्किटांपुरतच मर्यादित आहे.
3: अगं, प्रेम व्यक्त करण्याचे मार्ग वेगवेगळे असतात.
0: हो का? मग एक दिवस ना बिस्किट न देता त्याच्याजवळ जा आणि बघ.
3: नको नको, एवढा मोठा प्रयोग करण्याची माझी तयारी नाहीये.
1: खर तर जीवनात अनेक तत्व, म्हणजे अहिंसा ही सुद्धा फार महत्वाची नाही का.
0: म्हणजे मूल्यच आहे जीवनाचं, नाही का.
1: हो ना.
0: आणि अहिंसा म्हटलं की आपल्याला आठवतात ते महात्मा गांधी. या आठवड्यात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री या दोघांचीही जयंती आहे.
2: दोन्ही व्यक्तिमत्व आठवली की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, मोठेपणा नेहमी मोठ्या आवाजात बोलत राहिल्याने सिद्ध होत नाही.
3: म्हणजे माझ्यासारखं सतत बोलत राहण्याची गरज नाही.
0: आता तुला हे कोण समजावून सांगणार रे.
1: बरं ऐका, मी काय म्हणते, गांधीजींच्या विचारांमध्ये सत्य आणि अहिंसेला महत्व होतं, त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांची जयंती जागतिक अहिंसा दिवस म्हणूनही घोषित केली आहे.
2: आणि गांधीजींच्या विचारांबद्दल बोलताना मला एक गोष्ट जाणवते, ते विचार फक्त भाषणात राहू नयेत, ते आपल्या रोजच्या वागण्यात दिसले पाहिजेत.
0: म्हणजे घरात भांडण झालं की लगेच गांधीजी आठवायचे असं म्हणायचे का तुला?
1: अहिंसा म्हणजे मारामारी न करणं किंवा म्हणजे शारीरिक प्रकारची हिंसा न करणं इतकंच नव्हे,
0: मग
1: आपल्या शब्दांनी सुद्धा दुसऱ्याला दुखावू नये. मतभेद झाले तरी माणसाला कमी लेखू नये आणि राग आला तरी स्वतःवर नियंत्रण ठेवावं.
0: हे सगळं माझ्यासाठी नाही का.
1: हा त्या विचार विश्वाचा भाग आहे.
2: मला तर वाटतं गांधीजींच्या अहिंसेचा सर्वात मोठा प्रयोग घरात करता येईल.
3: कसा काय करता येईल बरं?
2: अरे अगदी सोपं आहे बघ. उदाहरणच द्यायचं झालं ना, तर सकाळी घरात कोणीतरी उशिरा उठलं, काम राहिलं, एखादी वस्तू

0: तू सापडली नाही तर लगेच रागवण्याऐवजी शांतपणे बोलायचं.
1: हे सुद्धा माझ्यासाठीच असावं.
2: तुझ्या बाबतीत तर अहिंसेचा प्रयोग रोजच करावा लागतो.
1: अच्छा, म्हणजे मी एवढा कठीण विषय आहे तर.
2: तुझी मोजांची जोडी बघितली की मला अहिंसेची खरी परीक्षा द्यावी लागते.
1: अरे
3: रोहित, अरे तुझ्या मोजांचा विषय जागतिक शांततेशी जोडला गेलाय बघ.
1: तुम्ही तिघं मिळून ना माझ्यावर अन्याय करत आहात.
0: अन्याय नाही रे, सत्याग्रह.
2: महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री दोन्ही थोर व्यक्तिमत्व, त्यांची जयंती एकाच दिवशी नाही का. शास्त्रीजी अतिशय साधे सौम्य पण त्याच वेळेला कठोर मुत्सद्दी होते.
0: मला त्यांच्या व्यक्तिमत्वातला साधेपणा महत्वाचा वाटतो. आज आपण यश म्हणजे किती मोठं घर, किती मोठी गाडी, किती फॉलोअर्स अशा मोजमापात पाहतो,
3: आणि शास्त्रीजींसारख्या व्यक्तींची आठवण आपल्याला सांगते की साधेपणा हा कमकुवतपणा नाही.
2: खरं तर साधेपणातही ताकद असते
0: आणि प्रामाणिकपणातही.
1: म्हणजे या आठवड्यात आपल्याला आरोग्यापासून इतिहासापर्यंत एकच गोष्ट मिळते, जबाबदारी.
3: बरं, पण मला एक सांगा, कॉफीची जबाबदारी कोण घेते?
2: हे काय आलेच मी घेऊन.
3: मला माहित होतं, मला वाटत होतं तुम्ही मला कॉफी न देऊन माझ्यावर अन्याय करत आहात.
1: अरे नाही नाही नाही, तसं नाही. तुला माहितीये का, आपल्या हातातला कॉफीचा एक कप प्रत्यक्षात किती मोठ्या प्रवासातून येतो.
3: बरोबर. बघा, शेतकरी, उत्पादन, प्रक्रिया, वाहतूक, भाजणी, दुकान
2: आणि शेवटी मोहित,
3: म्हणजे संपूर्ण कॉफी उद्योगाचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे मी.
0: स्वतः बद्दल एवढा आत्मविश्वास कुठून आणतो?
3: अर्थात कॉफी मधून.
1: अच्छा, म्हणजे तुला कॉफी प्यायल्यावर जाग येते? तर
3: मला कॉफीचा सुगंध आल्या बरोबर जाग येते.
2: आणि मग तू मग मध्ये कॉफी ठेवूनच झोपतोस का?
1: शर्वदी, तुला आठवत असेल ना, आपण म्हणजे दहावीचा अभ्यास करताना तरतरी यावी म्हणून कॉफी प्यायचो.
0: आणि तुला ती पिऊन गुंगी यायची, मग तू गाढ झोपायचा.
1: कशाला सांगतेस
3: काय तर कोणाचं काय.
0: पण खरंच कॉफी हा फक्त पेयाचा विषय नाही, कित्येक लोकांसाठी तो संवादाचा बहाणा असतो.
1: हो, म्हणजे कॉफी प्यायला भेटूया असं म्हटलं म्हणजे प्रत्यक्षात थोडस बोलूया.
2: कधी मित्राला भेटायचं असतं, कधी एखादं काम असतं, कधी फक्त बराच वेळ गप्पा मारायच्या असतात,
3: आणि कधी कॉफीच्या नावाखाली 2 तास बसून आपण जगातील सर्व प्रश्न सोडवतो
1: आणि बिल आल्यावर अचानक सगळे शांत होतात.
0: तोही एक प्रकारचा अहिंसक क्षण असतो.
2: काय हे. मला ना या सगळ्या गोष्टींमध्ये एक समान धागा दिसतो.
1: काय काय? कुठला?
2: तो म्हणजे जबाबदारीचा. महात्मा गांधीजींच्या विचारातून सत्य आणि अहिंसेची जबाबदारी आपल्यावर येते, शास्त्रीजींच्या विचारातून कर्तव्य आणि साधेपणाची, तसंच माणूस आणि प्राणी यांच्यातली जबाबदारी, स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी,
0: आणि तुझ्यावर टाकलीये ती गप्पांमध्ये इंधन म्हणजे चहा किंवा कॉफी देण्याची जबाबदारी.
2: मला काय वाटतं शर्वरी, पुढच्या वेळी तूच घे ही जबाबदारी.
3: नको नको, मला जगायचंय.
1: अरे नको कसं, तुझ्यासाठी जगातला प्रत्येक विषय कॉफीवर येऊन थांबतो ना.
3: कारण शर्वरी कॉफी करणार म्हणजे मला प्रार्थना करून यावं लागेल.
1: नाही नाही, आपण सगळे मिळूनही प्रार्थना करू शकतो.
0: आणि एक गोष्ट खरी, आपण मोठमोठ्या दिवसांबद्दल बोलतो पण त्या दिवसांचा अर्थ रोजच्या छोट्या कृतींमध्ये आणला तर खरंच त्यांना अर्थ येतो.
1: हो, म्हणून मी ठरवलंय रोज चालायला जाणार, मस्त व्यायाम करणार, छान गाणी ऐकणार, मनाला चांगलं वाटेल असं करणार.
2: मी सुद्धा चालायला जाते आणि यापुढेही जाणार आहे. मलाही स्वतःच्या हृदयाची काळजी घ्यायची.
0: हा, आणि रोहित दादा तू ऐक, गांधी जयंतीला अहिंसेवर भाषण ऐकून दुसऱ्या दिवशी घरातल्या माणसांवर शब्दांनी हल्ला करायचा नाही.
3: आणि शर्वरी, तू साधेपणाबद्दल बोलशील आणि दुसऱ्या दिवशी ऑनलाईन सेलमध्ये गरज नसलेल्या 50 वस्तू मागवून ठेवशील.
0: अरे काय रे,
1: कॉफी दिनाला कॉफी पिताना
3: माझं नाव घ्यायचं.
2: नाही, कॉफी तयार करणाऱ्या आणि पिकवणाऱ्या माणसांची आठवण ठेवायची.
3: ठीक आहे, पण मग माझा.
0: आणि सगळ्यात महत्वाचं, आपण स्वतःची आणि आपल्या माणसांची विचारपूस करायची.
1: कसं आहे हा प्रश्न आपण किती सहज विचारतो.
2: पण उत्तर ऐकायला मात्र वेळ नसतो.
3: हो, आपण कसा आहेस विचारतो, पण समोरचा ठीक आहे म्हणण्याआधीच आपण म्हणतो बरं नंतर बोलू.
0: कधी कधी खरंच थांबून ऐकायला हवं.
1: मित्राला फोन करावा, आई वडिलांशी निवांत बोलावं, भावंडांशी भांडावं, म्हणजे आमच्यासारखं, आणि नंतर हसावं सुद्धा,
3: आणि नंतर कॉफीला भेटावं.
2: तुझं आलं परत.
3: कारण काही नाती टिकवायला मोठे कार्यक्रम लागत.

0: नाहीत, एक फोन, एक भेट, एक कप कॉफी पुरते.
1: आणि मनापासून केलेली एक विचारपूस.
2: किती बोलताय, पटकन कॉफी प्या, थंड होईल ती.
0: मला आधीच माहिती होत
2: काय
0: या चर्चेचा शेवट इथेच होणार.
3: नाही, पण चर्चा अजून संपलेली नाहीये.
0: मग
1: कारण काही सवयी बदलण्यासाठी संपूर्ण जग बदलण्याची गरज नसते.
3: आणि काही सवयी बदलण्यासाठी घरात रोहित, सुखदा, शर्वरी, मोहित हे लोक असतं पुरेसं असतं.
0: आणि कॉफीचा मगही ते विसरलास.
2: हो ना, चला आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी
1: आणि आपल्या माणसांसाठी,
3: आपल्या समाजातल्या आपुलकीसाठी
0: आणि
3: आता काही बोलू नकोस.

श्रोतेहो, कौटुंबिक श्रुतिका आपुल किया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, दीपक केसावलेकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

0: श्रोते हो, आता ऐकूया अरण्यातील सेवाव्रती. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्ते सुनीता आणि डॉक्टर रामचंद्र गोडबोले यांच्या माधुरी रावराणे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.
1: डॉक्टर, बरं हा बनफुल परिवार काय?
2: कल्याण आश्रम ही संस्था ही एक संघटन तयार करणारी संस्था आहे. संघटनेत ढाचा बनवायचा अशी एक संस्था आहे. एक असं तुम्ही कल्पना करा की एक डॉक्टर आहे आणि तो रोज दवाखान्यात जातोय, पेशंट बघतोय. आणि मग एक लक्षात येतं की अरे यांचं कुपोषण हटतच नाहीये, यांचा अॅनिमिया कमीच होत नाहीये. 4 हिमोग्लोबिन असलेल्या मुलाला, नॉन रेकॉर्डेबल असलेल्या मुलाला सारखे सारखे आजार होत आहेत. याचा उपाय काय करणार? याचा उपाय एक डॉक्टरच्या मनात ती गोष्ट जास्ती होणार ना की रोज हे मी असे पेशंट बघतोय, दरवेळेला तीच औषधं द्यायची, दरवेळेला तेच हे करायचं, याचा शेवटी उपाय की नाही सगळ्याला? मग आमच्या डोक्यात येत लागलं की कुपोषण हटवलं पाहिजे, त्याच्याशिवाय काय होणार नाही. म्हणून काही आम्ही प्रयोग केले 2020 प्रयोग सुरू केले आणि काही 10 मुलांना निवडून त्यांच्यावर पोषक आहार, आयर्न सायरप, मल्टीव्हिटॅमिन सायरप, कृमीचे गोळे, मलेरियाचा ट्रीटमेंट, भयंकर मलेरिया आमच्याकडे, प्रचंड मलेरिया आहे, तर तो कव्हर करून असं सगळं करून आम्ही करत गेलो. रिझल्ट मिळायला लागले, मग कुपोषणाचे अजून उपचार सुरू केले. सिकल सेल डिसीज नावाचा आजार आहे त्या भागामध्ये, जेनेटिक डिसीज आहे, आई वडिलांकडनं येतो. त्याची टेस्ट केल्याशिवाय तुम्ही आयर्न सायरप देऊ शकत नाही, आयर्न देऊ शकत नाही पेशंट. मग ते तुम्ही टेस्ट करून घेता, तर त्याचं अवेअरनेस आहे. हे सगळे मलेरियामुळे रक्त तुटणं आणि प्रोटीन कमी असल्या

0: त्यामुळे रक्त नीट तयार न होणं आणि सिकलसेल डिसीज म्हणजे रक्त तयारच न होणं पासूनच. हे सगळ्यातून प्रश्नातून शेवटी उपाय काय काढणार? म्हणून मग अशा कुपोषणासाठी
1: प्रकल्प काही ना काहीतरी सुरू व्हायला पाहिजे. आम्ही काय झालं, एवढ्या वर्षांच्या अनुभवाने एक पिन पॉइंट विचारावर आलो की नाही आता आपल्याला ह्या दोन तीन गोष्टींवर लक्ष द्यायचंय. त्याच्यामधला मुख्य आहे तो पोषक आहार, म्हणजे माल न्यूट्रिशन अॅनिमिया एलिव्हिएशन स्कीम मास, याच्या नावाखाली आम्ही तो कार्यक्रम, पोषक आहाराचा कार्यक्रम सुरू केला. आणि दुसरा होता तो जे मी मगाशी म्हणलं की इंटिरियरला आम्ही जाणं गरजेचं होतं, कारण दवाखान्यापर्यंत, सरकारी दवाखान्यापर्यंत येतातच लोक, तसेच ते आमच्याकडे पण येणार आणि परत तेच होणार. म्हणून मग आम्ही आतमध्ये मेडिकल कॅम्प लावणं, त्या मेडिकल कॅम्पमध्ये ज्या पेशंटना मगाशी यांनी म्हणल्याप्रमाणे जो योग्य डॉक्टर असेल, तज्ज्ञ डॉक्टर स्पेशालिस्ट म्हणजे, त्यांच्याकडे घेऊन जाणं, त्यांना रेफरल, म्हणजे त्याला रेफरल पेशंट म्हणतो, तसे रेफरल पेशंट, काही फॉलोअपचे पेशंट असतात की जे फक्त त्यांना मल्टीव्हिटॅमिन आणि आयर्न वगैरे देऊन त्यांना तीन तीन महिने ते करायचंय त्याच्याकरता. त्याच्यामुळे प्रबोधन हा भाग आहेच म्हणजे उपक्रम. आणि तिसरं आहे ते, हेही लक्षात आलं की हे जे व्यसनाधीनता आणि कुपोषण किंवा रक्ताची कमी हे जे विषय आहेत, हे विषय आपण शालेय मुलांपासून आता सुरुवात करायला पाहिजे. कॅच देम यंग हा जर विचार केला तर 6वी ते 12वी पर्यंतची ही जी मुलं आहेत, ज्या ज्या शाळांमध्ये जशा पद्धतीची असतील त्यांच्या समोर हा सगळा विषय खेळीमेळीमध्ये गाणं, काहीतरी खेळ अशा माध्यमातून तो मांडायचा 2-2.5 तास आणि त्यांना त्याच्या ते प्रबोधन, म्हणजे त्याला आम्ही छात्र प्रबोधन असं नाव दिलंय. आणि त्यातून तुम्ही तुमच्या घरातलं ओळखा, मुख्य म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराला आधीच समजा. मनुष्य जन्म अनमोल रे, माटी मेना रोल रे, अभी तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे.
2: वाह,
1: तुम्हाला मनुष्य जन्म आता मिळाला तो महत्वाचा आहे, तो नीट कारणी लावा. काहीतरी आजारी पडून 20व्या 30व्या वर्षी मरण हे जीवन नाही आहे.
2: बरोबर,
1: कारण त्याचा त्यांच्या अभ्यासावर पण परिणाम होतो हे आमच्या लक्षात आलं. सारखे सारखे आजारी पडून अभ्यासाची त्यांची ती कमी होत असते ना. आणि नको मला काही हे जमणार नाही, मी घरी जातो किंवा जाते असं. स्कूल ड्रॉपआउट पण त्याच्यातनं वाढलेच आहेत, वाढले म्हणण्यापेक्षा कमी झाले नाही. त्यामुळे ते असं सगळे म्हणजे काही असे अनुभव येत गेले, म्हणून मग आम्ही हा 3 याच्यामध्ये कार्यक्रम सुरू केला. आणि मग त्याच्याकरता कल्याण आश्रमाच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांशी बोलणं करून बनफुल नावाची संस्था आम्ही सुरू केली. बनफुल नाव ठेवायला एक त्यांचा हे कारणीभूत झाला, डॉक्टरांना आलेला अनुभव.
0: आमच्या बारसूर पासून जवळजवळ 90-100 किलोमीटरवर एक गाव आहे, तिथला एक पेशंट आला होता आणि तो हार्टचा पेशंट होता. तर आम्ही त्याच्याकडे सकाळी संवेदनशील क्षेत्रामध्ये इतक्या लवकर जाणं योग्य नसतं, तरीसुद्धा आम्ही रिस्क घेतली आणि 7 वाजता त्याच्या घरी गेलो. तर तो दारू पिलेला होता आणि तो शासकीय वस्तीगृहामध्ये स्वयंपाकी म्हणून तो काम करतो. तर त्याला आम्ही बोलवणं पाठवलं गावातल्या वस्तीतल्या लोकांना सांगून. तेवढ्यात त्याची बायको आली, म्हणजे ती बायको आली आणि ती दारू पिऊन आली माझ्यासमोर आणि काय काय मजा मजा बोलायला लागली सगळी. तर वस्तीतली लोक म्हणायला लागली, अरे साहब आया है और आप ऐसे उसके सामने शराब पी के क्या घूमते हो, ठीक नाही आहे, नाही हो नाही. तर म्हणजे असू दे, काय हरकत काही नाही, पण दारू सोडल्याशिवाय आम्ही हार्टचा उपचार काही करणार नाही, तुम्हाला दारू सोडावी लागेल, मग आम्ही तुम्हाला रायपूरला घेऊन जाऊ, हार्टची ट्रीटमेंट घ्यावी लागेल, ऑपरेशन वगैरे करावं लागेल, सगळं करू पण दारू सोडावी लागेल. हां ठीक आहे, देखेंगे सगळं झालं. मग आम्ही समजावून सांगा, आम्ही निघाला तर ते म्हणाले, वस्तीचे लोक म्हणाले तुम्ही काहीतरी चहा वगैरे घेऊन जावा एवढ्या लांब आलेला. म्हटलं कोण बनवणार, आई वडील दोघं दारू पिलेले आहेत सकाळी 7 वाजता, बनवणार कोण? तर एक मुलगी आली, छोटीशी 7 वर्षाची असेल ती, लाल ड्रेस, त्याची बटणं तुटलेली आणि सगळ्या झिपऱ्या झालेल्या, झोपेतून उठवली ती त्या लोकांनी, वस्तीच्या लोकांनी, आणि त्या मुलीला त्यांनी चहा बनवायला लावला आणि बिस्किट वगैरे सगळं ती मुलगी समोर आली. तर मला ते दृश्य फार हे मनाला लागलं, ते ज्या घरामध्ये सकाळी 7 वाजता आई वडील दारू पिलेले आहेत त्या मुलांचं काय भवितव्य, ती मुलं तिथं का जन्माला आली, हा आपल्यासमोर प्रश्न येतो ना, का तो मुंबईला जन्माला आला नाही, त्या एवढ्या घनघोर जंगलामध्ये, आबुरमाळच्या जंगलामध्ये दारू पिणाऱ्या घरात ते मूल जन्माला आलं, तर त्या मुलीनं ते चहा बिस्किट मला दिलं, मी चहा घेत नाही पण मी तो चहा घेतला, बिस्किट घेतलं आणि मग ती मुलगी परत गेली, घेऊन मी उठलो. मग तेव्हा येताना माझ्या डोक्यात सुरू झालं की हे जंगल के जो फूल आहे ना, बन के जो फूल आहे, इनके लिए काम करो, इनको उपर उठाओ. मोठे लोकांना किती समजावून सांगणार तुम्ही दारू पिऊ नका, गुटखा खाऊ नका, किती समजावून सांगणार तुम्ही त्यांना, तेवढे कष्ट करण्यापेक्षा ह्या मुलांमध्ये बरोबर कष्ट लावा, ह्या मुलांचं भवितव्य बदला. ही 6-7 वर्षाच्या मुलांचं जीवन बदलणं हे आपल्या दृष्टीनं जास्त योग्य आहे. म्हणून आम्ही बनफुल हा नाव सुरू केलं व बनफुल परिवार

0: वाड्या नेसूच आलो भरपूर परिवार म्हणजे ह्या जंगलातल्या मुलांसाठी जे आपण
1: सगळे
0: मिळून जे मदत करतो
1: म्हणून आम्ही एक संस्था आता रजिस्टर केली बनफुल जनकल्याण या नावाने.
2: डॉक्टर तुम्ही आता बोलताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं हा प्रसंग सांगताना. किती एकरूप झालात तुम्ही तिथे. आणि मी पण आता समाज माध्यमांवर बरेचसे व्हिडिओ याच्यानंतर प्रसिद्ध झाले की तुम्ही त्या शाळेमध्ये मुलांना शिकवताय त्यांना प्रतिज्ञा देताय. नेमकं काय आहे ते
0: शाळेतली

0: कार्यक्रम असतो, त्याच्यामध्ये काही ठिकाणी आपल्या शरीराचे सारे अवयव कागदावर तयार करायचे आणि ते एकमेकाला जोडून, म्हणजे आपलं लिव्हर कुठे आहे, स्प्लिन कुठे आहे, हार्ट कुठे असतं, हे सगळं त्याला आपण शिकवतो. एनाटॉमी फिजिओलॉजी आणि हा अवेअरनेस असा का कार्यक्रम घेतो. आणि मग ते आपण मुलांना मनुष्य जन्म अनमोल रे भाई माटी मे नारोल रे, अभी तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, आपण त्यांना ऍक्टिंग करायला लावतो की तुम्ही ऍक्टिंग करा, मनुष्य जन्म अनमोल रे. तर ती ऍक्टिंग करत मुलं ती गाणी गातात, त्याच्यामुळे मुलं मोकळी होतात.
1: तुम्ही दोघंही इतक्या सगळ्या गोष्टी सांगताय ना, तर त्या प्रत्येक वाक्यागणिक नवीन एक कुतूहल निर्माण होत आहे, नवीन एक प्रश्न तयार होतोय की हे विचारू का, याच्याविषयी त्यांनी काय केलं असेल हा सगळा भाग आहे. पण त्यातूनही एक महत्वाची गोष्ट अशी आहे की सुनीताताई, तुम्ही म्हणजे बनवासी विकास समिती बनफुल परिवाराच्या माध्यमातून 91 पासून दंतेवाड्यात काम तर सुरू आहेच, पण इथे बालकांच्या हक्कांचं संरक्षण करणाऱ्या प्रथम श्रेणी न्यायाधीशाचे अधिकार तुम्हाला मिळाले आणि सरकारी न्यायपीठाच्या अधिकारी सदस्य म्हणून तुम्ही कार्यरत आहात, तर हे काम नेमकं कसं काय
2: झालं? असं की हे काम तर मी कल्याण आश्रमाचं आमचं नेहमीचं काम आहे ते तर मी करतच होते, परंतु ते करत असताना एक प्रस्ताव असा आला की मॅडम आप तो आपको तो गोंडी वगैरह अच्छे से आती है तो आप इसके ये जो क्या बाल कल्याण समिति है उसमें आप क्यों नहीं ये करते, कैसा क्या करना है वैसा. त्याने म्हणले नाही वो आपको केवळ सप्ताह में दो दिन आना है, बच्चों की जो केसेस आएंगे उस समय फिर बच्चों के साथ बात करना है, उसका बयान वगैरह लेना पडेगा, तो उस समय आपका सहयोग होगा. त्यामुळे पहिली दोन वर्ष मी असं म्हणजे त्याच्यामध्ये माझी हे नियुक्ती ती महिला बाल विकास मंत्रालयातर्फेच होते, त्याच्याकरता जी काही प्रोसेस असते ती प्रोसेस पण तुम्हाला करावी लागते. सुदैवाने मी त्यांचं डबल ग्रॅज्युएटचं जे मुख्य त्यांचा क्रायटेरिया आहे आणि सामाजिक अनुभवाचा, त्याच्यामध्ये मी MSW आहे आणि सामाजिक अनुभवही आहे, म्हणजे त्यामुळेच मला ते तिथल्याच एका निष्ठ कर्मचाऱ्यांनी मला सुचवलं होतं की नाही आप आइए ना दीदी, आप आने से थोडा अच्छा काम आपण करेंगे असं म्हणून, त्यामुळे मी तिथे तो भरला वगैरे आणि मग माझी नियुक्ती झाली. मला ती नियुक्ती होताना एवढंच होतं की अरे मुलांसाठी काहीतरी आपल्याला करायला मिळते, तर त्याच्यात मग कळेल आपल्याला की काय नेमकं आहे, म्हणजे प्रश्न काय आहेत मुलांचे. कारण तेव्हा खरं म्हणजे ही ऍक्च्युली हा कायदा आला, ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट आहे तो 2009 पासून जास्त करून झालेला आहे, पण त्याचं क्रियान्वयन सगळ्या जिल्ह्यांमध्ये व्हायला वेळच लागत होता, त्यामुळे त्या समितीमध्ये केवळ आम्ही दोघी महिलाच होतो फक्त, बाकी कोणी नव्हतं. जे पहिले होते तेव्हा त्यांना मानधन नव्हतं, त्यामुळे त्यांचे कोणी येत असत नसत, मग ते त्यांचं जे बाल संरक्षण असा वेगळा विभाग पण नव्हता, ते त्यांचे तेच काय ते करायचे मुलांचं. मग त्यांना हे सुचलं त्यावेळेला, मला वाटतं कलेक्टर कोणते नाव मला आठवत नाही, पण त्यांनी सगळ्यांनी तो विषय लावून धरला, सरकारनेही विषय लावून धरला आणि त्याच्यामुळे ती समिती झाली. त्या समितीमध्ये मला माझा एकूण आता मी नाहीये 5 वर्षाचा कार्यकाळ झाला, पहिला 2 वर्षाचा आणि नंतर 3 वर्षाचा असा, तो दोनच तुम्हाला चान्स असतात, तर ते दोन्ही चान्स माझे झाले त्या याच्यामध्ये. त्यावेळेला मला जे प्रश्न जाणवले ना ते म्हणजे त्याचं एक वेगळंच पुन्हा बनवा, तोपर्यंत बनवासींमध्ये पण असे काही इतके प्रश्न असतील असं वाटलं प्लस नाही, म्हणजे खरं सांगायचं तर कारण हे लोक गावात ना तुमच्याशी खूप बोलत नाही, जरी आम्ही इतके जुने असलो ना तरी सुद्धा असं खूप काही, आणि मुळात आमचं गावात जाणं खूप इंटेरियरला वगैरे तसं कमीच झालं होतं, आणि अगदी इंटेरियरला आम्ही मेडिकल कॅम्पसाठी जायचो, त्यामुळे तो कॅम्प करायचा आणि यायचा, त्याच्या त्या संदर्भातच आम्ही बोलायचो असं झालं ते. पण मग आता असं झालं की त्यामुळे लक्षात आलं की बालमजूर आमच्याकडे भरपूर आहेत, शिक्षणाचे त्यांचे हक्क जे राईट टू एज्युकेशन आहे त्याच्याकरता जे काही करायला हवं ते त्यांना मुलांना म्हणजे माहिती नाहीये, आणि त्यामुळे म्हणजे मुलांनापेक्षा मुलांच्या पालकांना ते माहिती नाहीये आणि त्यामुळेही त्यांचं शिक्षणापासून वंचित आहेत. आणि दुसरे असं आहे की त्यांचे जे समाजातले म्हणून जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये पण, म्हणजे आता मुलगा आणि मुलगी लग्न ठरवतात पण घरच्यांना आजकाल मान्य होत नाही आणि मग ते मुलाला किंवा मुलगी ती पळून जाते, मग पळून गेल्यावर एरवी त्यांचं जशी आपण मगाशी चर्चा केली जात पंचायत किंवा त्या गावाची जी पंचायत असेल ती बसते आणि ते जुर्माना होऊन प्रकरण संपतं. आता तसं नाही, आता ते येतात 2-4 दिवसांनी सापडतात, मग मुलीच्याकडचे तक्रार करतात संरक्षण विभागाकडे, मग ते प्रकरण आमच्याकडे येतं, मग आम्ही त्या मुलांशी बोलतो त्यांच्या पालकांशी बोलतो समजावून सांगतो की हे अशा प्रकारचं बरोबर नाही. आपण म्हणजे मुलगा मुलगी असेल तर त्यांना आम्ही सांगतो तुम्ही शिक्षणावरती जास्त लक्ष द्या. फक्त एक आहे त्याच्यामध्ये की जर मुलगा जर वयाने मोठा असेल तर त्याला जेलच होते सरळ पॉक्सोच्या अंतर्गत, कारण जर त्या प्रकारचा अपराध असेल रेप सदृश्य. आता बरेचदा असं होतं की सहमती असते पण मग तेही झालेलं आहे की माझी सहमती नाही.

0: असं त्या मुलीला घरच्यांनी पडवलं जातं. हेही दुर्दैवाने होत आहे. कारण ही प्रथा आमच्याकडे पहिल्यापासून आहे ना, की काय नाचायला वगैरे जातात मेळ्यामध्ये जेव्हा शाळा फार नव्हत्याच तेव्हा आम्ही जत्रेमध्ये एकमेकांना बघितलं, मी तुला तू मला पसंत पडलो. आमच्याकडे लग्न न करताही राहण्याची पद्धत आहे, ती गैर नाहीये कोणा, म्हणजे त्याच्यामध्ये कोणाला असं नाही वाटत कोणाला तो कलंक आहे, अरे बापरे असे कसे राहतात असं काहीच नाही. ते त्यांच्या सोयीनी नंतर लग्न करतात जेव्हा केव्हा, दोन मुलं झाल्यावर करतील किंवा लगेचही करतील जसं असेल तसं. कारण मुलाला द्यायचं असतं जे काही द्यायचंय ते मुलांनी मुलीला द्यायचंय, मुलीनी नाही द्यायचं.
1: बरोबर.
0: त्यामुळे ते असं सगळं वातावरण असल्यामुळे ह्या केसेस आता वाढायला लागल्यात, बालमजुरीच्याही केसेस वाढायला लागले. म्हणजे एकीकडे इतकं कन्फ्युजनचं वातावरण आहे ना काही वेळेला बस्तरमध्ये, म्हणजे बस्तर समजणं किती अवघड आहे हे त्याच्यातनं लक्षात येतं की बालमजुरी पण वाढती आहे. अगदी 8-10 वर्षातला मुलगा सुद्धा, अरे म्हटलं तो शिकत होता तू त्यांना का पाठवलंस, तर तो वडील म्हणतो मला माहितीच नाही. गावातल्या मोठ्या मुलांबरोबर तो तिकडे बांद्रामध्ये मिरची तोडायला गेला, मग त्या मुलाला विचारल्यावर तो गप्प राहिला. आणि मला ते काम जास्त आवडलं की त्यांचं काउन्सिलिंग करणं. आणि पहिल्यांदा तर आम्ही त्यांच्या गावात जाऊन गावात बैठक घेऊन आम्ही सांगायचो. नंतर आम्हाला त्यांनी त्या कोर्टाच्या रूम मध्येच बसवलं. पण सुरुवातीला ते खूप आवडलं मला, कारण आम्ही गावापर्यंत जात होतो आणि मला गोंडी येत असल्यामुळे मीच बोलायची सगळं काही, त्यामुळे ते खूप छान वाटायचं. आणि आपण त्यांची उदाहरणं, त्यांच्या गावातली उदाहरणं मी घेऊन सांगत होते ना की हे असं होतं, मग तुझी आणि त्याची संमती होती बरोबर आहे तुम्ही लग्न, पण आता एवढ्या लवकर लग्न करायचं का, बरोबर आहे का, ते त्या बरोबर नाहीये. मग ते हे पालकांना त्या मुलांना त्यांच्या ग्रुपमध्ये ते समजावून सांगणं असं सगळं ते तिथे करता येत होतं. आता आम्ही केस आल्यानंतर करत होते मी, नाही असं नाही, पण म्हणजे एक वेगळा हे होतं. ह्या सगळ्या गोष्टी, 15 वर्षाची मुलगी प्रेग्नंट होती, ती हॉस्पिटलला ऍडमिट झाली काहीतरी झालं म्हणून, आणि मग डॉक्टरला मॅन्डेटरी आहे पोलीस केस करणं, पोलीस केस केली त्यांनी. पोलीस केस केल्यावर ती मुलगी आमच्या समोर आली, बाल कल्याण समिती समोर. मग मी तिला विचारलं तर तिने बोलता बोलता बाकी काय काय सांगितलं, त्याच्याबरोबर हे मुख्य सांगितलं की आम्ही जेव्हा छोटे होतो, म्हणजे 15 पेक्षाही छोटे, माझ्या आणि या मुलाच्या आई वडिलांनी, ते त्यांचं आपसात नातं आहेच, म्हणजे मामा आणि आत्या असं, तर ते म्हणजे आमच्या हात हातात घेऊन सांगितलं की तुम्ही दोघांनी, आम्ही तुमच्या दोघांचं लग्न ठरवलंय आणि तुम्ही नंतर पुढे मोठं झालं की लग्न. त्या मुलीचं काहीतरी घरात झालं गडबड, आणि ते म्हणजे गडबड म्हणजे बादावादी वगैरे असं काहीतरी असेल, कशावरनं, कामावरनं किंवा शाळेत जाण्यावरनंही असेल. तर ती आली सरळ इकडे निघून, मग त्या आईला तिच्या सासूला म्हणजे समजावून सांगायला लागलं की यांना तुम्ही एकत्र नाही ठेवू शकत, पुन्हा जर म्हटलं हे झालं तर म्हटलं त्या मुलाला जेल होईल अजून 1-2 वर्षाने, तो 18 वर्षाचा होईल. तर म्हटलं तसं तुम्ही करू नका. आणि त्या मुलीला सांगत होते मी तू घरी जा आई वडिलांकडे, त्याला तयार नाही. पण हे मी कसं करू शकले, त्यांचा जीवनाचा जो ताना बाना म्हणतो आम्ही हिंदीमध्ये, आणि त्यांची जी जीवन पद्धती आहे, विचार करण्याची पद्धती आहे, कशावर त्यांचा जास्त विश्वास आहे, हे सगळं लक्षात घेऊन त्यांना जर आपण सल्ला दिला तर तो त्यांना पटू शकतो. म्हणजे आणि काही जणांचा आम्ही सोशल ट्रॅक पण ठेवला की हे कसे आहे, तो गेला की नाही मुलगा शाळेत, कारण ते आम्हाला अधिकार होताच तो सगळा, तो आम्ही त्या बाल संरक्षण विभागातर्फे आम्ही कायम ट्रॅक ठेवत गेलो. त्यामुळे काही आम्हाला चांगले म्हणजे करू शकलो, मुलांचं भलं करू शकलो. म्हणजे
1: अशी किती गावं पालथी घातली तुम्ही?
2: 100-125 गावं असतील,
0: नाही जास्तच असतील, कारण काय मेडिकल कॅम्पच्या निमित्ताने आतमध्ये प्रचाराला वगैरे पण जावं लागतं.
2: अबुजमाळला बरीच गाव आहेत.
0: हा, अबुजमाळ मधली जास्त, कारण स्वाभाविकपणे बारसूर हे अगदी अबुजमाळच्या ह्याच्यावरच आहे, तिथूनच अबुजमाळ सुरू होत.
1: हा, 83ला परिस्थिती वेगळी होती, तेव्हा सगळं एक होतं, नंतर मग ते विभाग वेगवेगळे झाले, जिल्हे
0: 2000 नंतर झाले, जेव्हा छत्तीसगड तयार झालं
1: जिल्हे, प्रशासकीय विभाग वेगळे झाले त्याचे, तेव्हा काही परिस्थिती बदलली का त्याच्यानंतर?
2: खूपच बदलली. 2000 नंतर जेवढे कलेक्टर आलेत ना बस्तरमध्ये, सर्व कलेक्टर अगदी हुशार आणि खूप ऍक्टिव्ह, आणि त्यांना काहीतरी करायला पाहिजे असं वाटणारे, लोकांना रिस्पॉन्स देणारे असे कलेक्टर आलेले आहेत 2000 पासून. आणि त्यामुळं आज जी काय बदलाव दिसतो आपल्याला शिक्षणाच्या क्षेत्रात, एवढं मास एज्युकेशन आहे किंवा सेन्सिटिव्ह हे आहेत, स्वास्थ्य विभाग हे पूर्वीपेक्षा जास्त सेन्सिटिव्ह आहे, हे सगळं त्यामुळं झालेलं आहे. कलेक्टर जे आलेले आहेत ते आपलं येऊन बसले आणि काम केलं असं नाहीये, अतिशय उत्साहाने
0: नवीन नवीन उपक्रम पण
2: तरुण तरुण कलेक्टर,
0: त्यांना एनजीओचंही महत्व कळलं, त्यामुळे ते आमच्याकडे कायम अप्रोच होत होता.
2: म्हणजे ज्यांनी 2000 पूर्वी बस्तर बघितलेलं आहे आणि 2000 नंतरचं बस्तर बघितलं आहे, त्यांना फरक खूपच फरक जाणवेल, अरे खूप बदलाव झाला असं दिसेलच.
1: तेव्हाचं बस्तर आणि आताचं बस्तर किती फरक पडलाय?
2: वनवासींमध्ये खूप फरक पडला, सुविधा खूप वाढल्या, रस्ते वाढले, आरोग्य सुविधा

0: पेक्षा जरा चांगली आहे. शिक्षण खूपच आहे, मास एज्युकेशन प्रचंड आहे, क्वालिटी एज्युकेशन नाहीये, मास एज्युकेशन खूप आहे. पूर्वी नव्हतं, ड्रॉप आउटच होते सगळे. सगळ्यांना एकत्र आणून सरकारने मोठी हे केलेली आहे.
1: अच्छा, अजून किती काम करणं गरजेचं आहे.
2: अरे भरपूर आहे, एक गोडबोले काय पुरणार एवढ्या आहेत.
1: तुमच्यासोबत आणखी किती कार्यकर्ते आहेत आणि मुंबईहून किंवा मुंबई पुण्याहून अशी किती डॉक्टर आहेत किंवा इतर माणसं आहेत, त्यांची कशी साथ मिळते?
0: डॉक्टर लोकांची टीम आमच्याकडे येते, ते जास्ती करून भिलाई, दुर्ग, रायपूर त्या भागातून डॉक्टर्स लोकांची टीम येतात. आणि बाकी डोनर्स हमारे जितने दान दात आहे सगळे तुमच्या पुण्या मुंबईकडनं जास्ती करून आम्हाला डोनर्स मिळालेले आहेत. तर ते आहे, जसा रिस्पॉन्स मिळतो शहरातून रिस्पॉन्स चांगला आहे, लोकांचा सहयोग खूप मिळतो, खूप करायला पाहिजे. 6-7 कार्यकर्ते आहेत आणि आमचं केवळ स्पेसिफिक कुपोषण आणि ट्रान्सफर ऑफ पेशंट हायर सेंटर्स, मेडिकल कॅम्प विथ फॉलो अप, मेडिकल स्कूल, स्कूल मेडिकल एज्युकेशन, एवढे इतकेच विषय आम्ही ठेवलेले आहे. 6-7 कार्यकर्ते आहेत
2: गावागावात उभे आहेत आमच्या बरोबर काम करणारे. आता 7-8 जण
1: समाजकार्य आणि वैद्यकीय कार्य करत असताना लोकांना मदत करणं आणि लोकांना स्वतःच्या पायावर उभं करणं, या दोघांमध्ये सगळ्यात जास्त महत्व कशाला देता तुम्ही?
0: लोकांना आपल्या पायावर उभं करणं,
1: आपल्या पायावर
0: आत्मनिर्भर समाज, हे कल्याण समाजाचं ध्येयच मुळे ते आहे.
2: आत्मनिर्भर समाज, त्यांना स्वतःच्या त्रुटींची, स्वतःच्या बलस्थानांची, दोन्हीची माहिती झाल्याशिवाय नुसतं आपण सांगून किती शेवटी त्या समाज. आणि आता आमच्या बरोबर जे जे कार्यकर्ते आहेत, म्हणजे ते कल्याण आश्रमाचंही वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे आमच्याही आता बनफुलचंही ते वैशिष्ट्य आहे की सर आम्ही दोघं सोडले तर सर्व कार्यकर्ते हे वनवासी आहेत. कारण ते गरजेचं आहे, त्यांनीच उभं राहणं गरजेचं आहे. त्यांना हे वाटणं की नाही हे आपल्यामध्ये हे जे आहे ही मुलं अशी आहेत इतक्या. आणि वाटतंय आता कार्यकर्ते बोलतात ना की नाही मी इथे येऊन मला एक वेगळी दृष्टी मिळाली, की नाहीतर माझ्या घरी मी राहिले असते तर मला हा समाज बघायलाच मिळाला असता, मी माझ्या घरापुरतंच बघितलं असतं.
0: म्हणजे आदिवासी कार्यकर्ते हे सांगतात की समस्या आमच्याकडे पूर्वीपासूनच आहेत, पण आम्ही घरी राहत होतो तेव्हा या समस्या आहेत असं आम्हाला वाटतच नाही,
1: जाणीवच होत नाही.
0: जाणीवच होत ही समस्या आहे, जाणवत. कुपोषणामुळे एवढे बालमृत्यू होतात की आम्हाला प्रश्नच माहित नव्हता. इथं आल्यामुळे आम्हाला प्रश्न माहित झाला की अरे एवढा मृत्यू दर का असतो. मग आम्ही विचार करायला लागलो शहरामध्ये मृत्यू दर किती कमी आहे, तिकडे खूप कमी आहे, मग इकडे जास्ती का. प्रश्न आम्हाला समजायला लागले, आता चिंतन सुरू झालं. तर गावामध्ये राहिल्यावर त्याच वातावरणात राहून ते प्रश्न आहे हेच जाणीव होत नाही, मग सोडवायचा प्रश्न दूर.
2: म्हणजे आपलं जीवन आता असंच राहणार असं आपण एक मानून चालतो ना.
0: गृहित धरण्याची आपण सगळ्यांना हे सांगतो की तुमचं भवितव्य तुमच्या हातात ठेवा, तुमचं भविष्य तुम्ही घडवा, दुसरा कोणी तुमचं भविष्य नाही घडवू शकणार, तुमचं भविष्य तुम्हालाच घडवावं लागेल. आणि शॉर्टकट नाही आहे, तुम्हाला हे शिक्षण घ्यावं लागेल, जागृत व्हावं लागेल, कष्ट करावं लागेल. डॉक्टर आंबेडकर काय सांगून गेले, शिक्षित व्हा, संघर्ष करा. मग डॉक्टर आंबेडकरांनी शॉर्टकट सांगितलं असतं ना? नाही सांगितलं त्यांनी, त्यांनी स्वतःचं जीवन घडवलं. तुम्हालाही ते सांगतायत की शिक्षित व्हा, संघर्ष करा, म्हणजे काय तेव्हा तुम्ही स्वतःचं भवितव्य स्वतःच घडवा.
1: शिका, संघर्ष करा.
2: शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.
1: डॉक्टर आणि सुनीताताई, इतक्या वर्षात बस्तरने तुम्हाला काय शिकवलं माणसांबद्दल, नात्यांबद्दल आणि स्वतःबद्दल सुद्धा?
0: प्रचंड सहनशक्ती शिकवली.
2: प्रचंड सहनशक्ती ते तर आहेत, प्रचंड सहनशक्ती आणि
0: जीवननिष्ठा.
2: कुठल्याही निराशेमध्ये तुम्हाला कसं वर उठायचं ते त्यांनी हे म्हणले तसं. गावात गेल्यानंतर ते तुमचं सगळं विसरून जातो. कोणाचा आला असेल समजा घरी असताना फोन आलाय काही आहे आपल्याला, किंवा आमचं दोघांचं काही कधी वादावादी झाली असेल तरी ती
1: गावात. प्रश्न विचारायचं तुम्हाला, इतकी वर्ष पती पत्नी सहकारी म्हणून एकत्र काम करत असताना दोघांच्या भूमिकांमध्ये सीमारेषा नाहीये, पण कधी जर वादावादी झाली किंवा असा काही प्रसंग आला तर नेमकी काय भूमिका असते दोघांची?
2: असं कोणी कुणावर हावी नाही म्हणजे होऊ शकत, पण तरी थोडा माझाच हे जास्त असतो हे नक्की आहे. मी मान्यच करून टाकते, त्यांना सांगायला कदाचित जाहीरपणे अवघड वाटेल.
0: नाही, वादावाद्या होतातच, फक्त ते आमचं अरण्य रुदन आहे, पण ऐकायला कोणी येतच नाही. ते आमची इच्छा आहे की ऐकायला कोणीतरी यावं.
1: वा वा, मस्त. तुम्ही अनेकदा पुरस्कार प्रसिद्धीला नकार दिलेला आहे आणि जेव्हा अशा सेवा कार्यात तुम्ही असता तेव्हा खरा सन्मान, खरं समाधान, ही पोचपावती एक वेगळी असते ना. तुमच्या कार्याची पोचपावती त्या लोकांकडून मिळणं किंवा जी माणसं भेट देत आहेत त्यांच्याकडून मिळणं. जेव्हा हा पुरस्कार जेव्हा तुम्हाला जाहीर झाला तेव्हा दोघांचं नेमकं बोलणं काय झालं होतं?
2: ते

0: नेमके त्या दिवशी आम्ही दोघंही वेगवेगळ्या ठिकाणी होतो, प्रवासात होते आणि मी घरीच होते. आणि मी घरी फोनवरती एका बाईंशी नक्षलवाद या विषयावरच बोलत होते, त्यामुळे मला सारखे मेसेज मिस कॉल दिसत होते, पण एवढे मिस कॉल खूपच झाले 20-25. तेव्हा म्हटलं काहीतरी आहे वाद, म्हणून ते घेतलं आम्ही.
1: आणि आमचे नातेवाईक आमच्या बरोबर होते. विशेष म्हणजे
2: एकमेकांच्या स्वभावातला असा कोणता गुण आहे ज्यामुळे हा प्रदीर्घ सेवा प्रवास शक्य झालाय?
1: संवेदनशीलता.
0: नाही, यांची संवेदनशीलता हा विषय त्यांनी त्यांचा सांगितला. माझ्या बाबतीत मी प्रॅक्टिकल जास्त आहे, त्यामुळे व्यावहारिक जे काही निर्णय जे काही करायचं आहे ते मी बघते सगळं. म्हणजे मी घेतलंच आहे माझ्याकडे खातं.
2: वनवासी कल्याण आश्रमाचं काम कसं चालतं?
1: कल्याण आश्रमाचं काम हे पूर्णवेळ कार्यकर्ते निर्माण करतात आणि पूर्णवेळ कार्यकर्ते जंगलात पाठवतात, लोकांच्या मध्ये एकता आणायचा प्रयत्न करतात, ग्रामप्रमुख ग्राम समितीच्या निमित्ताने, आणि शहरामधून लोकांमध्ये ही जागृती निर्माण करतात की हा समाज आम्ही सगळे एकच आहोत, शहरवासी ग्रामवासी वनवासी सब हम एक ही आहे आणि सगळ्या मिळून सब मिलके भारतवासी.
2: एकतेची भावना
1: आहे, एकतेची भावना. हे आणल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला. ठीक आहे, इतिहास जो असेल तो असेल. आज आम्ही इतिहास विसरूया ना, आज आम्हाला भविष्य घडवायचं आहे. का इतिहासालाच गोंधळात बसायचं का आम्हाला? तर आम्ही सगळे एक होऊया आणि एकमेकाच्या दुःखामध्ये आम्ही उपयोगी पडूया. जनजाती समाज, भटकळीमुक्त समाज, दलित समाज, ह्याच्याशिवाय आमचा समाज पूर्ण नाहीये. आणि ह्यांची दुःख दूर केल्याशिवाय आमच्या सुखालाही पूर्णता येणार नाहीये, हे आम्ही जाणलंच पाहिजे.
2: डॉक्टर, वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून तुमचं काम सुरू झालं आणि त्यांचं एक ब्रीदवाक्य आहे की तू मे एक रक्त, हा विचार नंतर मूलमंत्र सुद्धा बनला होता. तर तुमच्या मते शहर आणि वनवासी समाज यांच्यातलं अंतर कमी करण्यासाठी आज सर्वात जास्त गरज कशाची आहे आणि इथे वनवासी कल्याण आश्रमाची भूमिका कशी महत्वाची होती?
1: सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, महत्वाचं जे टूल आहे ते म्हणजे अभिसरण वाढलं पाहिजे. हेलन केलर जी म्हणायची की आमच्या डोक्यावरचा प्रकाश कमी केल्यावर कळेल की जगात उजाड किती उजाडला आहे, हा हेलन केलरचं वाक्य आहे. आम्ही कधी बघतच नाही ना की आमच्या ह्या भारताच्या अशा अविकसित प्रदेशांमध्ये किती उजाडलेला आहे, किती अज्ञान आहे. हजारो वर्षापूर्वी आमच्या घरात जो प्रकाश आला तो आजही त्यांच्या घरात पोचलेला नाहीये. तर हे एक प्रकारचं लांछन आहे. त्यामुळे शहरी लोकांनी ठरवून वर्षातले 10 दिवस द्या, वर्षातले 15 दिवस द्या, आयुष्यातले 1 वर्ष द्या, आयुष्यातले 2 वर्ष द्या, जनजाती समाजामध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजावून त्यांना मदत करता आली पाहिजे आपल्याला. हे आपण आपलं कर्तव्य आहे. आणि मी ह्याच्यात अजून एका व्यक्तीचा विशेष उल्लेख करतो, तो आहे एडमंड हिलरी. एडमंड हिलरी हे गिर्यारोहक होते, पण शेर्पा लोकांमध्ये ते जेव्हा फिरायला लागले त्यांच्या सहाय्याने तर ते माउंटेनिअरिंग करत असत ना. त्यांच्या घरातलं दारिद्र्य, त्यांच्या घरातली अशिक्षा, त्यांच्या घरातली अज्ञानता, ते सगळं बघून ते अस्वस्थ झाले. त्यांनी विचारलं की मी काय करायला पाहिजे. ते म्हणले आमच्या लोकांमध्ये शिक्षण नाहीये, आम्हाला आरोग्याच्या सुविधा नाहीये, त्यामुळे आम्ही मागासलेले आहोत, आमचा देश गरीब आहे. तर एडमंड हिलरीने ठरवलं की नाही, मी ह्यांच्यासाठी हॉस्पिटल उभी करीन, ह्यांच्यासाठी मी शाळा उभ्या करीन. आता खो तो माउंटेनियरिंग होता, तो आपला आपला धंदा करून तो शांत बसू शकला असता. त्याच्या त्या मोहिमेमध्ये माझ्या अंदाजानं त्याच्या घरातले 2 सदस्य विमान अपघातात गेले. तरी एडमंड हिलरीने ते काम नाही सोडलं आणि इतक्या इंटेरियरला त्यांनी हॉस्पिटल सेंटर उभी केली. त्याला विचारलं की हे काम का करायचं, तर तो म्हणला की माझ्या आई वडिलांनी मला असं शिकवलंय. आणि तो विचार प्रत्येक शहरी माणसाने आपल्या डोक्यामध्ये ठेवावा. हे ऐकणाऱ्या प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीला हे जाणवलंच पाहिजे की एव्हरीवन हॅज ऑब्लिगेशन टू हेल्प लेस फॉर्च्युनेट. प्रत्येकाचं ते कर्तव्यच आहे, त्याला तुम्ही चुकणं शक्यच नाही. आमच्यापेक्षा जे कमी नशिबी आहेत त्यांना मदत करणं हे आमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ते झाल्याशिवाय आमचं जीवन पूर्ण नाही होणार. जनजाती समाज, आदिवासी समाज, भटके विमुक्त समाज, दलित समाज, यांची फार प्रचंड दुःख आहे त्यांच्या जीवनामध्ये. ती दुःख आपण अनुभवत तरी अनुभवल्यानंतर आपण त्यांना मदत करू शकतो. अनुभवलीच नाही तर काय होणार. तर तुम्ही ठरवून शहरी लोकांनी त्यांच्यापाशी गेलं पाहिजे, त्यांची दुःख समजावून घेतली पाहिजे, उपाय काढला पाहिजे, त्यांना प्रशिक्षण द्या. ते तो समाज वर येणारच आहे. पण आम्ही मदत केली तर आम्हाला समाधान की आम्ही काहीतरी भारत माता की जय म्हणून काहीतरी केलं. कुठला समाज कुठला थांबलेला नाहीये, तो समाज वर येणारच आहे. पण तुम्ही निमित्त व्हा त्यांच्या उत्थानामध्ये, नाहीतर तुम्हाला मनात हे राहील की आम्ही काहीच केलं नाही. राह किसी की हो गई रोशन, मेरा जलना काम आ गया. हे तुम्हाला कुठेतरी मनात अनुभव आला पाहिजे, तुम्ही तुमच्यासाठी गेलो पाहिजे तुम्ही त्या लोकांना.

0: साठी ह्याचाच अर्थ आहे तुम्ही करत.
1: तुमचा दिनक्रम कसा असतो?
2: सुरुवातीला जर वसतिगृह होतं तेव्हा तो अगदी वसतिगृहाच्या त्या दिनक्रमाप्रमाणेच होता. आता थोडस ऑफिसचं काम अशा प्रकारचं पण काम आहे. आता हे जे कार्यकर्ते आमचे आहेत ते जास्त करून फील्डमध्ये जातात, कारण फील्डमध्ये खूप आता आम्ही इंटेरियरला सुरू केलंय, त्यामुळे मग तिथे काही माझी ती स्कूटी वगैरे काय जात नाही, त्याच्यामुळे ते मोटरसायकलनीच द्यायला लागतं. सगळे म्हणतात भाभी आपकोले जायंगे तो सामान हम कहां से ले जायंगे. पण आमचा मुख्य भर हा कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण, त्यांनी जास्तीत जास्त चांगल्या तऱ्हेने काम कसं केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या कशा दूर करता येतील, त्याच्याकरता त्यांना काही वाचनाला म्हणजे सांगणं किंवा माहिती देणं, त्यांच्याशी चर्चा करणं, ह्याच पद्धतीचं काम जास्त करून माझं राहतं. कारण आणि पेशंटच्या बाबतीत तर आम्हाला सारखंच ह्याला फोन करा त्याला ते, म्हणजे काय म्हणतो मॅनेजमेंट आणि कोऑर्डिनेशन हा सगळाच विषय
1: सतत चालू असतं,
2: सतत चालू कर ठेवायलाच लागतं ते.
0: पण याच्यामध्ये एक भाग अजून आहे की जो माझ्या माझ्या दृष्टीने अविभाज्य भाग असा झालेला आहे की जेव्हा आपले कार्यकर्ते जंगलामध्ये जातात तेव्हा मी इनव्हेरिएबली प्रयत्न करतो की त्यांच्याबरोबर जंगलात गेलंच पाहिजे. एक प्रवास म्हणजे एक कहाणी तयार होती इतकी त्यांच्या वेगवेगळ्या त्यांचे अनुभव मिळतात आपल्या जंगलामध्ये. एक दिवस गेला की मी म्हणजे मी आता सकाळी जंगलामध्ये जायला निघालो की मी उत्सुक असतो की आज मला कुठली तरी कहाणी मिळणार आहे, की संध्याकाळी मला एक कहाणी मिळती. त्यांच्या संकटामध्ये याच्यामध्ये जीवननिष्ठेने ते जसे जात असतात त्यांचं संघर्षाचं जीवन आहे आणि त्याच्यात कहाण्याच कहाण्या पडलेल्या असतात जंगलामध्ये, त्या मिळतात आपल्याला एकदम. म्हणून त्यामुळे मी इनव्हेरिएबली जंगलात जायसाठी उत्सुक असतो. जंगलात जाऊन आलं की तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं.
1: खरं तर मगाशी तुम्ही एक कहाणी किंवा त्या मुलीची गोष्ट सांगितली आहे, उत्सुकता अशी होती की अशी एखादी कहाणी की जी तुमच्या आयुष्यावर कोरली गेलेली आहे अशी एखादी अविस्मरणीय कहाणी असेलच.
2: खूप आहे.
1: या सगळ्या पुस्तकात आल्या असतील ना तुमच्या?
2: हो, अनुभव लिहिले.
1: थोडक्यात सांगता येईल अशी एखादी छोटीशी कुठली कहाणी?
0: एक आदिवासी एक जनजाती समाजामध्ये ज्या कुप्रथा असतात ना, तसा एक काय म्हणतो मांत्रिक आला एका गावामध्ये आणि तो आदिवासीच होता आणि त्याने सांगितलं की तुम्ही माझा एक देव आहे त्या देवाचं नाव घेऊन आलोय मी आणि माझ्या पाया पडा आणि धान्य जमा करा. तर गावातले काही लोक भक्तिमार्गी होते, ते म्हणायला लागले की आम्ही देवाचं नाव घेतोय आमच्या पद्धतीनं, आम्ही तुला काही पाया पडायची गरज नाही. तर त्याने जबरदस्ती केली आणि एक आदिवासी जो जंगलातला होता त्या गावातलाच त्याला त्याने मारायला लावलं. त्या जो आला होता बाहेर मांत्रिक, याला मारा तुम्ही तो मरणार नाही मी जिवंत करीन. आणि त्याला मारला मारला मारला आणि त्याला रात्रभर मारत राहिले आणि सकाळी तो गेला. तर मग पोलिसांनी त्याला बोलून नेला, पोलिसांकडे गेले, सगळं झालं. ते ती मोठी कहाणी आहे, तर सिनेमासारखी कहाणी आहे पूर्ण ती. ती माझ्या पुस्तकात सगळी आलेली आहे कहाणी ती. पण सांगायचा भाग असं की तो केल्यानंतर मला ह्या जनजाती समाजावरचा माझा विश्वास हलून गेला पूर्ण, की नाही या समाजासाठी काही काम करण्यात अर्थ नाही, हा समाज फार अंधश्रद्धावान आहे आणि काही अर्थ नाही या लोकांमध्ये मदत करण्याची, तर आपण चुकीचं काम करतो आहोत आणि आपण हे काम सोडून द्यायचं. अशा भावनेने मी पूर्ण काम बंद करून बसलो येऊन निवांत. ते दोन तीन दिवस मी असे घालवले. मग नंतर विचार केला आपण काहीतरी पुस्तक वाचूया, त्याच्यामध्ये मला शिवाजीराजांचं चरित्र होतं माझ्याकडे, ते मी वाचलं 10-12-13 दिवस. मग लक्षात आलं की शिवाजी महाराजांना सुद्धा आपल्या समाजाकडनं किती त्रास झाला होता, पण त्यांनी आपल्या समाजाला कसं उभं केलं, किती संकटातून तो माणूस उभा राहिला, सगळ्या समाजाला त्यांनी प्रेरणा दिली. शिवाजी महाराजांचं चरित्र वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की जो आम्ही एवढे चांगले आहोत, मी स्वतःला चांगलं समजतो. का समजतो? तर आमच्या पिढ्या चांगल्या होत होत होत होत इथपर्यंत मी आलेलो आहे. पण याचा अर्थ आहे की केव्हा ना केव्हाही आमच्या पिढ्यांमध्ये सुद्धा असाच अंधार होता. आमचेही पूर्वज कधी दारू पित असतील, आमचेही पूर्वज कधी मारामारी करत असतील, हत्याही झाले असतील आमच्या पूर्वीच्या पिढ्यांमध्ये. पण तो प्रकाश आपल्याकडे 1000 वर्षापूर्वी आला, त्यांच्याकडे अजून आलेला नाहीये. तो समाजही वर येणार आहे. त्यामुळे मी असं अपेक्षा करणं की त्यांनी चांगलंच वागलं पाहिजे आणि वाईट वागलं तर ते वाईट आहेत असं नाहीये. समाज वर येत असताना असे अनेक उतार चढाव करत करतच समाज वर येतो, उत्थान असं होत नाही. त्यामुळे मी तेवढा पेशन्स आपण ठेवला पाहिजे हे प्रसंगातून मी शिकलो आणि पुन्हा मी करत काम करायला लागलो आणि मला कामाला प्रेरणा परत आलीच त्याच्यानंतर, असं काही नाही. पण हे ट्रान्झिटरी पिरियड होता, पण त्यात मी स्वतःला सावरून वर आणलं. हा एक वेगळा अनुभव मला मिळाला.
1: कमाले ताई मगाशी बोलताना म्हणाला की भाभी भाभी हा उल्लेख, म्हणजे स्थानिकांनी तुम्हाला भैया भाभी ताई म्हणून स्वीकारलं, म्हणजे डॉक्टर किंवा समाजसेवक म्हणून मिळणाऱ्या ओळखीपेक्षा हा कौटुंबिक आपलेपणा जो आहे तो किती मोठा आहे तुमच्यासाठी?
2: खूपच मोठा आहे, कारण मी म्हणजे इव्हन मगाशी जो बालकल्याण समिती

0: त्या ज्या मी आता त्याला अनाथ आपण म्हणत नाही पण बालिका बालगृह आणि बालक बालगृह जिथे मुलांना कोणी नाही अशा मुलांना तिथे ठेवलं जातं ना, ते आमच्यातर्फेच त्यांची तिथे शिफारस होते आणि ती मुलं राहतात तिथे. गेल्यावर पण मी हेच सांगायची, मुझे क्या बोलोगे, नानी नाही मुझे कोई भी मॅडम नाही बोलेगा. ते इतकं मुलींना, तर मुलींना तर खूपच आवडलं. आमची मुलं जरा ती कमी एक्सप्रेसिव्ह आहेत पण ही मुली आमच्या इतक्या की त्यांना अगदी मी गेले की लगेच नानी गुड मॉर्निंग नानी लगेच त्या येऊन, म्हणजे ते तो जो एक आपलेपणा शेवटी असतो ना तो त्या, मी म्हटलं मॅडम मध्ये तो दुरावा आहे तो. त्याच्यामुळे डॉक्टर भैया बाबी तर आम्ही गेलो तेव्हापासून त्या महिला कार्यकर्त्या होत्या पहिल्या 7-8 जणी, त्यांच्यामुळे ते सगळीकडे डॉक्टर भैया आणि भाभी असं झालंच. ते आमच्यासाठी पद्मश्रीपेक्षाही तेच जास्त छान वाटतं. म्हणजे
1: आता पद्मश्री नंतरची वाटचाल कशी असणार आहे याच्या पुढची?
2: कुपोषण
0: पद्मश्रीनंतरही आमचे उपक्रम तेच राहतेच पण आमच्या आम्हाला आता ते जरा एक्सपांड करायचं म्हणजे अजून आम्ही बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप आहे म्हणजे ह्या गोष्टीला पोटेन्शियल म्हणायचं की नाही कारण ते खरंच चुकीचं आहे की जिथे कुपोषित मुलं जास्त आहेत असं म्हणणं बरोबर नाही पण खूप आहे वाव कारण आहेच ना अंधारच तेवढा आहे काय करणार अजूनही खूप पोचले नाहीयेत त्यामुळे तिथे करणं आहे. फक्त त्याच्यासाठी काय आहे ती जे मुलं मिळणं जे असतं कारण ह्या याच्यामध्ये टिकून राहणं आता म्हणजे ह्या आहेत ते आमचे कार्यकर्त्यांना सो टिकून ठेवणं की नाही त्या मुलांचं हिमोग्लोबिन वाढत नाहीये 3-3 महिने ती घरी गेल्यावर लक्षात येते की 10 दिवसाची चिक्की ते 3 दिवसात संपवतायत आणि मग आम्ही आल्यावर त्यांना विचारतो अरे तुम्ही समजावून नाही का सांगितलं कसं काय किंवा आम्ही जसं जातो त्यांच्या बरोबर समजवायला पण ते लवकर होत नाही ना त्यामुळे त्यांना आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा खूप फ्रस्ट्रेशन येतं. तर हे ह्या सगळ्यात ना तो का जो कार्यकर्ता टिकतो तो खरा हे आहे त्यामुळे नाही तर मग असे 2 वर्ष वगैरे काम करून जाणार आहे पण आहेत. तर हे वाढवण्यासाठी थोडस आम्ही आता प्रयत्न करणार आहोत. त्याचा आधार आम्हाला म्हणजे प्रशासन पण आधीपासून आम्हाला देतच आहे हे मदत आता अजूनही त्यांची आहे मदत. आणि आज आम्ही जे मुंबई पुण्यामध्ये जिथे जिथे जातोय तिथे बोलतोय की असं असं आम्हाला आमचं थोडं ऑफिस वर्क आणि एकूण कॉम्प्युटराइज आता सगळं डाटा एंट्री असेल किंवा आता आम्ही आमची बनफुल या नावानी वेबसाईट पण सुरू केली आहे तर त्याच्यावर काही ना काहीतरी टाकणं हे आपल्याला रोजच्या रोज टाकायला लागेल ना की हे असे आता हे जे अनुभव आहेत सगळे किंवा आम्ही जे काही काम करतो त्या संबंधातले हे ते करणारं कोणीतरी पाहिजे. आम्ही शिकले मी पण तेवढं फास्टली होत नाही असं लक्षात आलं त्यामुळे मग त्यात तसं करणारं कोणी ना कोणी मिळालं जर आम्हाला आहे सध्या तर आता लगेच आमचे माझे म्हणजे यांचे चुलत भाऊच तयार झालेत एक महिनावर मी येऊन राहतो म्हणून त्यामुळे ती चांगली होईल सुरुवात असं कोणी ना कोणी महिना 2 महिने तरी येऊन राहिलं आणि ते काम पुढे चालत गेलं तरी होऊ शकतं कारण आता ह्या एवढ्या मोठ्या कामासाठी आम्हाला समाजामध्ये जाणं ते सांगणं हे पण गरजेचं आहे आणि सरकारी मदत तर काहीच घेत नाही त्यामुळे म्हणजे घ्यायचं नाही असं ठरवूनच केलेलं आहे. काही प्रकल्पापुरतीच थोडा थोडा घेत होतो किंवा अजूनही घेऊ शकतो पण कायमची जी आहे ती त्याच पद्धतीची आहे आणि याचं मुख्य कारण समाजाची पण जबाबदारी आहे. प्रत्येक वेळेला असं होतं आम्ही गेलो की दरवेळेला हा मग काय सरकार काय करतंय असंच विचारायचे लोक.
1: आता पुढे जात असताना अनेकांना आवड असते काहीतरी करायचं असतं आपल्यासारखंच असं काहीतरी करायचं असतं समाजसेवेची आवड असते तर अशा आवड असणाऱ्या लोकांना मुलांना काय सांगाल तुम्ही?
0: जितके आम्ही सोय करू शकतो तेवढी आता आहे. अजूनही काही जणांची इच्छा आहे की तुम्ही एक चांगल्या सुविधा उभ्या करा एक 2-4 खोल्या बांधून घ्या तिथे हे करा म्हणजे त्यांना राहायला एक होईल आणि कारण आम्ही खूप तसे खूप इंटिरियरला होतो आमच्यापासून जरा बस वगैरे जरा लांबच आहे सगळं म्हणजे पटकन नाही मिळू शकत आणि मुळात ह्या भागातून म्हणजे महाराष्ट्रासारख्या भागातून आमच्याकडे यायचं त्याला 40 दिवसाचा कमीत कमी प्रवास आहे कारण रेल्वेने 20 तास आणि पुढे 10 तास एवढा तर आहेच आहे त्यामुळे तो एक नाही म्हटलं तरी जरा हे होतो पण तरी सुद्धा आले तर आम्ही त्यांना बरं मुख्य असं आहे की शाळांमधून हे जे कार्यक्रम घ्यायचे आहेत त्याच्याकरता नक्की होऊ शकतं कारण तिथे हिंदी मुलांना समजतं गावात जरा अवघड आहे कारण तिथे फक्त गोंडी किंवा हलबीज बोलली जाते पण इथे नक्की मुलांसाठी काही ना काहीतरी करू शकतात. ज्ञानप्रबोधिनी सारखी मोठी संस्था आम्हाला आमच्या पाठीशी आहे त्यांचा युवक विभाग त्यांच्या मुलांचे ते येतात म्हणजे लोक आमच्याकडे आणि त्यातनं युवकांना लक्षात येतं की आपल्या देशाचं काय आहे स्वरूप आणि दोन्ही होतं आमच्याही मुलांना कार्यकर्त्यांना लाभ मिळतो त्याचा त्यांच्या काही त्यांना नवीन माहिती असते त्याचा आणि त्यांनाही माहिती होते की हे कसं करत त्यामुळे असं आम्ही अपील ठिकठिकाणी करतो आहोत की तुम्ही या महिना 2 महिने नक्की करू शकता काही डॉक्टर्सही तयार झालेले आहेत की आम्ही येऊ आणि आमची टीम तिथे काम करेल. आता विशेषतः कुपोषणाच्या बाबतीमध्ये किंवा रक्त कमी याच्यासाठी

0: आणखीन काय करता येईल, कसं करता येईल. मग असे मी म्हणलं तसं आयुर्वेद व्यासपीठ आहे, त्यांनी पण म्हटलंय की तिथल्या सगळ्या जडीबुटीचा आणि म्हणजे औषधी वनस्पतीचा अभ्यास करण्याकरता आम्ही टीम आमची नक्की पाठवू. असं हळूहळू होईल सुरू. पद्मश्रीचा तो एक मोठा लाभ झालेला आहे आणि आमची जबाबदारीही वाढली आहे त्यामुळे.
1: खूप छान डॉक्टर, तुम्ही आणि सुनीताताई तुम्ही जे काम करताय ना ते पाहून मनापासून आदर वाटतो. बस्तरच्या मातीशी नातं जोडत तिथल्या माणसांच्या मनात तुम्ही निर्माण केलेला विश्वास आणि मिळवलेलं स्थान हे खरंच खूप महत्वाचं आहे. तिथल्या माणसांच्या सुखदुःखात सहभागी होत तुम्ही दोघांनी उभा केलेला हा सेवा प्रवास खरोखरच थक्क करणार आहे. आणि पद्मश्री पुरस्काराबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. तुमच्या या सेवेला मनापासून सलाम आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आजच्या या सुंदर संवादासाठी डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीताताई तुमचे मनपूर्वक आभार.
0: आम्ही पण आभार मानतो आकाशवाणी मुंबईचे. खूप छान वाटलं श्रोत्यांशी आम्हाला संवाद साधता आला.
2: आकाशवाणी मुंबईच्या या ऐतिहासिक भवनामध्ये आम्ही आलो आणि हे आम्हाला अनुभवायला मिळालं हे आमचं एक वेगळं भाग्य असं समजतो.
1: धन्यवाद धन्यवाद. श्रोते हो, अरण्यातील सेवाव्रती पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्ते सुनीता आणि डॉक्टर रामचंद्र गोडबोले यांच्या माधुरी रावराणे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. उद्या पुन्हा भेटूया वनिता मंडळ कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: FM बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोते, आता दुपारचा 1 वाजला आहे. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.
1: आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यसभेच्या 11 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी। केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्ञानेश कुमार यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार। ज्ञानप्रसार आणि लोकांचा दृष्टिकोन घडवण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचं प्रतिपादन। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये ट्रॅक नेमबाजीच्या महिला गटात भारताच्या नीरू धांडानं पटकावलं विक्रमी सुवर्णपदक। राज्यसभेच्या 11 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना निवडणूक आयोगानं जारी केली आहे। उत्तर प्रदेशातल्या 10 आणि उत्तराखंडमधल्या 1 जागेचा यात समावेश आहे। पश्चिम बंगालमधल्या राज्यसभेच्या 1 जागेच्या पोटनिवडणुकीची अधिसूचनाही आयोगानं जारी केली। या निवडणुकीसाठी अर्ज करायची प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून मतदान 16 ऑक्टोबरला होणार आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर पुढच्या आठवड्यात सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे। निवडणूक आयोग घेत असलेले निर्णय सर्व सहमतीनं किंवा बहुमतानं होत नसल्याचा आरोप या प्रकरणी दाखल याचिकेत करण्यात आला आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्यबागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल। मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान अनियमितता झाल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला असून त्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे। तसंच याची नैतिक जबाबदारी घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी त्यांनी केली आहे। आज त्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत काँग्रेस कार्यसमितीची बैठक झाली। निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीतल्या त्रुटी आणि विशेष सखोल पुनरीक्षण याबाबतची रणनीती ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी वड्रा, जयराम रमेश, के सी वेणुगोपाल इत्यादी नेते उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नितीन नबीन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथल्या पक्ष मुख्यालयात विविध राज्यांच्या प्रभारींची बैठक झाली। नव्यानं झालेल्या नेमणुकांनंतर या प्रभारींसोबत

0: सोबत पहिल्यांदाच बैठक झाली असून आगामी विधानसभा निवडणुकांबद्दल यावेळी चर्चा झाल्याचं समजतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत दहशतवादाबाबतचा नवा दृष्टिकोन आणि धोरण याविषयी.
1: उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या भूमीवरचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या घटनेला काल 10 वर्ष पूर्ण झाली. हा सर्जिकल स्ट्राईक भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणातला महत्वाचा टप्पा ठरला होता. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता धोरण स्वीकारल्याचं भारतानं विविध जागतिक मंचांवर स्पष्ट केलं आहे. दहशतवादी कारवायांचा केवळ शाब्दिक निषेध करून नव्हे तर त्यांना कारवाईतून सडेतोड उत्तर दिलं जातं हा संदेश गेल्या काही वर्षात भारतानं दिला आहे. 18 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या उरी हल्ल्यानंतर हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. 2019 पुलवामा इथं सीआरपीएफच्या पथकावर हल्ला झाला त्याला बालाकोट कारवाईतून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आणि 2025 पहलगाम या पर्यटनस्थळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरमार्फत पाकिस्तानातले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. ऑपरेशन सिंदूरच्या नेमकेपणाचं आणि सुव्यवस्थापनाचं सर्वत्र कौतुक झालं. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारल्याचं या कारवाईतून दिसून येतं.
2: 10 वर्ष पहले 28-29 सितंबर 2016 को भारतीय सेना ने पाकिस्तान में आतंकी ठिकानों पर सर्जिकल स्ट्राइक की थी. एलओसी के उस पार जाकर हमारे वीर जवानों ने जिस तरह आतंकवाद के खिलाफ कार्रवाई की थी वो देख दुनिया हैरान थी. सर्जिकल स्ट्राइक ने डंके की चोट पर पूरी दुनिया के सामने भारत की आतंकवाद विरोधी नीति का एक नया उदाहरण प्रस्तुत किया था. आतंकवादी हमलों के कारण भारत ने लंबे समय तक जो दर्द झेला था सर्जिकल स्ट्राइक उस कष्ट के खिलाफ हमारी निर्णायक प्रतिक्रिया थी. बीते एक दशक में बालाकोट की एयर स्ट्राइक से लेकर ऑपरेशन सिंदूर तक भारत ने बार बार ये स्पष्ट संदेश दिया है कि अगर आतंकवादी भारत पर आंख उठाएंगे तो उसका करारा जवाब दिया जाएगा.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लोक जगाकडे कसं पाहतात हे घडवण्यात तसंच ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यात प्रसारमाध्यमं आणि पत्रकारिता क्षेत्र महत्वपूर्ण भूमिका बजावतात असं केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी सांगितलं. ते आज मुंबईत फिक्की फ्रेम्सच्या उद्घाटन सत्राला संबोधित करत होते. एखादी बातमी ही केवळ मनोरंजनाचं साधन नसते तर ती एखाद्या विषयाबद्दल समस्येबद्दल जनमानसावर कसा प्रभाव टाकू शकते आणि समाजातले घटक एकमेकांना कसे समजून घेऊ शकतात याला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावते असं त्यांनी स्पष्ट केलं. आज आशयाची कमतरता हे समाज माध्यमांसमोरचं आव्हान नाही तर अमर्याद आशय आणि मर्यादित प्रेक्षक संख्येच्या वातावरणात अर्थ मौलिकता मानवी नातेसंबंध शोधणं हा आहे असं ते म्हणाले. भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान संरक्षण सुरक्षा व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात सहकार्याचा आढावा आज घेण्यात आला. दोहा इथं एआयआयबीच्या वार्षिक परिषदेनिमित्त ही बैठक झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की आंतरराष्ट्रीय व्यापारात सौदी अरेबिया भारताचा विश्वासू भागीदार आहे. स्वित्झर्लंडच्या एआयआयबी गव्हर्नर राजदूत पेट्रो लाझेरी आणि नेपाळच्या अर्थमंत्र्यांबरोबरही सीतारामन यांनी द्विपक्षीय चर्चा केली. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथं महानिर्वाण रोड मास आर्ट सोसायटी या संस्थेशी संबंधित 15 ठिकाणी छापे टाकले आहेत. संस्थेनं आपल्या दुर्गापूजेच्या कार्यक्रम आयोजनात केलेल्या आर्थिक अनियमिततेच्या आरोपासंदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे. मास आर्टनं युनेस्को पुरस्कृत संस्था असल्याचा खोटा दावा करून सर्वसामान्य जनतेकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम गोळा केली आणि जमा केलेला निधी वैयक्तिक फायद्यासाठी

0: कारवाईसाठी वापरल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. या प्रकरणात माजी मंत्री इंद्रनील सेन आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांसह विविध व्यक्ती आणि संस्थांचा संबंध असल्याचा दावा केला जात आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप वैयक्तिक प्रकारात भारताच्या नीरू धांडा हिनं सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत 28 गुणांची कमाई करून तिनं आशियाई स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केला. नेमबाजीच्या या प्रकारातलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. तसंच भारताचं वैयक्तिक गटातलंही हे पहिलं सुवर्णपदक आहे. याशिवाय महिलांच्या ट्रॅप सांघिक नेमबाजी स्पर्धेत नीरू धांडा, आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांनी रौप्य पदक पटकावलं. मुष्टीयुद्ध स्पर्धेत परवीन हुडा आणि अंकुश पंघाल यांनी आज निशिओ इथे आपापल्या वजन गटात उपांत्य फेरी जिंकून सुवर्णपदकाच्या लढतीत धडक मारली आहे. परवीननं 65 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत चीनच्या ली शूचा 5-0 असा पराभव केला, तर अंकुशनं 75 किलो वजनी गटात उझबेकिस्तानच्या खेळाडूवर 4-1 अशी मात करून 80 किलो वजनी गटातील अंतिम लढतीत आपलं स्थान निश्चित केलं. नरेंद्र बरेवाल यानंही पुरुषांच्या 90 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारत 5 सुवर्ण, 21 रौप्य आणि 21 कांस्य पदकांसह पदक तालिकेत 11व्या स्थानावर आहे. ओडिशामध्ये महानदी खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस आणि हिराकूड धरणातून वाढवलेला पाण्याचा विसर्ग यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हिराकूड धरणाचे 28 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून एकंदर 5 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यसभेच्या 11 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. ज्ञानप्रसार आणि लोकांचा दृष्टिकोन घडवण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचं प्रतिपादन. केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्ञानेश कुमार यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये ट्रॅप नेमबाजीच्या महिला गटात भारताच्या नीरू धांडानं पटकावलं विक्रमी सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्यातल्या 8ही तालुक्यात दुष्काळ जाहीर. जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कवितांचं गाव या उपक्रमाला दिमाखदार स्वरूप देण्याची मंत्री उदय सामंत यांची ग्वाही. जिल्ह्यातल्या तिलारी खोऱ्यात वनमानव तर पावशीमध्ये आढळली दुर्मिळ पांढरी मनार. आणि जिल्ह्यात गणेशोत्सव उत्साहात साजरा. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश जोशी.
3: जिल्ह्यात सावंतवाडी, दोडामार, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड आणि वेंगुर्ला या 8ही तालुक्यात ट्रिगर वन अर्थात दुष्काळाची प्रथम कळ लागू करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय 25 सप्टेंबरला जारी करण्यात आला. पालकमंत्री नितेश राणे यांनी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. दुष्काळग्रस्त भागात जमीन महसुलात सूट, पीक कर्ज पुनर्गठन, वीज बिलात सवलत, पाणी पुरवठा आणि चारा उपलब्धतेसह विविध उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मालवण, देवगड, वेंगुर्ला आणि सावंतवाडी तालुक्यांना भेटी देऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. आमदार निलेश राणे यांनी देखील कुडाळ तालुक्यात पीक पाहणी केली. जिल्ह्यातल्या दुष्काळ सदृश परिस्थितीवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं एकजुटीनं काम करून मात करावी तसंच बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दुष्काळ सदृश परिस्थितीच्या आढावा बैठकीत दिले. पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना कृषी आणि संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. तसंच भूजल पातळी वाढवण्यासाठी जिल्ह्यात लोकसहभागातून 10,000 कच्चे बंधारे उभारण्याचे निर्देश देण्यात आले असून नादुरुस्त पक्के बंधारे सुद्धा तातडीनं दुरुस्त करण्यास सांगण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या भूजल पातळीचा शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ संस्थेची मदत घेण्याची सूचना आमदार निलेश राणे यांनी केली आहे. शासकीय योजनांचा लाभ थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार आणि गुणवत्ता

0: पूर्ण सेवा विहित मुदतीत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून सेवा संकल्प अभियान यशस्वी करू असा विश्वास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केला. कुडाळ तहसीलदार कार्यालयात आयोजित सेवा संकल्प अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरच्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हे विशेष सेवा संकल्प अभियान 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या महिनाभराच्या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात प्रभावी पणे राबवलं जात आहे. जिल्ह्यात उभादंडा इथल्या कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या स्मृतींशी जोडलेल्या कवितांचं गाव उपक्रमाला दिमाखदार स्वरूप देण्यात येणार आहे. येत्या 2 महिन्यात विकास कामांना गती देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही मराठी भाषा तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. वेंगुर्ला इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पाडगावकर यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेसह महत्वाची 5 दालनं प्राधान्यानं विकसित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत तडजोडीच्या माध्यमातून 648 प्रकरणं निकाली काढण्यात आली. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय तसंच सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासन आणि नागरिकांमधला संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी लोकसंवाद 2024 उपक्रम राबवण्यात येत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ग्रामपंचायती तसंच गर्दीच्या ठिकाणी लोकसंवाद 26 उपक्रम राबवण्यात येत असून विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या सहभागातून नागरिकांना योजनांची माहिती मार्गदर्शन आणि आवश्यक सेवांबाबत माहिती देण्यात येत आहे. जिल्ह्याची समृद्ध जैवविविधता एका दुर्मिळ नोंदीमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. दोडामार्ग तालुक्यातल्या तिलारी खोऱ्यात निसर्ग अभ्यासकांना नाईट ट्रेल दरम्यान दुर्मिळ स्प्लेंडर लॉरीज अर्थात वनमानवाच्या जोडीचं दर्शन झालं. दरम्यान कुडाळ तालुक्यात पावशी इथं जिल्ह्यात पहिल्यांदाच अल्बिनो मणार अर्थात पांढऱ्या रंगाच्या कॉमन क्रेटची नोंद करण्यात आली आहे. सर्पमित्र अनिल गावडे आणि प्राणी अभ्यासक डॉक्टर योगेश कोळी यांनी ही नोंद केली असून वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली या सापाला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं आहे. या दोन्ही दुर्मिळ नोंदीमुळे सिंधुदुर्गच्या जैवविविधतेच्या संरक्षण आणि अभ्यासाचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. भावभक्तीचा सुगंध चहूकडे दरवळणारा मंगलमय गणेशोत्सव जिल्ह्यात उत्सवी वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हाभरात घरगुती 74,351 आणि 32 सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना झाली होती. गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकण रेल्वे प्रशासनानं सुमारे 300 पेक्षा अधिक रेल्वे गाड्यांचं नियोजन केलं होतं. तसंच राज्य परिवहन महामंडळानं सुद्धा 1500 एसटी फेऱ्या सोडल्या होत्या. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. केंद्रीय निवडणूक आयोगानं ज्ञानेश कुमार यांच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार. ज्ञानप्रसार आणि लोकांचा दृष्टिकोन घडवण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये ट्रॅप नेमबाजीच्या महिला गटात भारताच्या निरू धांडानं पटकावलं विक्रमी सुवर्णपदक. देशातली 65% लोकसंख्या तरुण असून 2047 विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी शिक्षण प्रशिक्षण आणि रोजगार या त्रिसूत्रीच्या आधारे पुढे जायचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ या कार्यक्रमाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला 25 पूर्ण होत असल्यानिमित्त सुरू केलेल्या सेवा संकल्प अभियानाचा एक भाग म्हणून राज्यात एकाच वेळी 400 जास्त ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. विविध ठिकाणी मिळून सुमारे 2000 मेळावे होणार असून त्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ आणि रोजगार एकत्र आणण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: तुमची डिमांड काय आहे सांगा. तुम्हाला कशा प्रकारची या ठिकाणी मानव संसाधन हवं आहे, ह्युमन रिसोर्स हवं आहे सांगा. आणि मग आपल्याकडे जो ह्युमन रिसोर्स अवेलेबल आहे त्याचं तसं कॅटेगरायझेशन करून त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना त्या संदर्भात विविध प्रकारे प्रयत्न करून या रोजगारांशी जोडण्याचं काम या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे. आपला प्रयत्न आहे किमान 50,000 लोकांना त्यातल्या रोजगार तर आपण देऊच. उरलेले जे 50,000 आहे त्यांच्याकरताही सातत्याने रोजगार मेळावे आपण त्या ठिकाणी आयोजित करून त्यांनाही रोजगार मिळाला पाहिजे असा आपला प्रयत्न करू.
0: या मेळाव्यासाठी 1,00,000 जास्त युवकांनी नोंदणी केली असून 1,200 जास्त उद्योजक सहभागी होत आहेत. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल तसंच महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे कार्यक्रमाला उपस्थित होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर पुढच्या आठवड्यात सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. निवडणूक आयोग घेत असलेले निर्णय सर्व सहमतीनं किंवा बहुमतानं होत नसल्याचा आरोप या प्रकरणी दाखल याचिकेत करण्यात आला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्यबागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान अनियमितता झाल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला असून त्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसंच याची नैतिक जबाबदारी घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी त्यांनी केली आहे. आज त्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत काँग्रेस कार्यसमितीची बैठक झाली. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक आयोगाच्या विरोधात येत्या 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहे.

0: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. आपण या मोर्चासाठी सर्व पक्षांना आमंत्रित करत असून सत्ताधारी पक्षाचंही या मोर्चात स्वागत असल्याचं राज ठाकरे म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत दहशतवादाबाबतचा नवा दृष्टिकोन आणि धोरणाविषयी.
1: पुरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या भूमीवरचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या घटनेला काल 10 वर्ष पूर्ण झाली. हा सर्जिकल स्ट्राईक भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणातला महत्वाचा टप्पा ठरला होता. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता धोरण स्वीकारल्याचं भारतानं विविध जागतिक मंचांवर स्पष्ट केलं आहे. दहशतवादी कारवायांचा केवळ शाब्दिक निषेध करून नव्हे तर त्यांना कारवाईतून सडेतोड उत्तर दिलं जातं हा संदेश गेल्या काही वर्षात भारतानं दिला आहे. 18 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या उरी हल्ल्यानंतर हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. 2019 पुलवामा इथं सीआरपीएफच्या पथकावर हल्ला झाला त्याला बालाकोट कारवाईतून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आणि 2025 पहलगाम या पर्यटनस्थळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरमार्फत पाकिस्तानातले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. ऑपरेशन सिंदूरच्या नेमकेपणाचं आणि सुव्यवस्थापनाचं सर्वत्र कौतुक झालं. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की दहशतवादाविरुद्ध झीरो टॉलरन्स धोरण स्वीकारल्याचं या कारवाईतून दिसून येतं.
2: 10 वर्ष पहले 28-29 सितंबर 2016 को भारतीय सेना ने पाकिस्तान में आतंकी ठिकानों पर सर्जिकल स्ट्राइक की थी. एलओसी के उस पार जाकर हमारे वीर जवानों ने जिस तरह आतंकवाद के खिलाफ कार्रवाई की थी वो देख दुनिया हैरान थी. सर्जिकल स्ट्राइक ने डंके की चोट पर पूरी दुनिया के सामने भारत की आतंकवाद विरोधी नीति का एक नया उदाहरण प्रस्तुत किया था. आतंकवादी हमलों के कारण भारत ने लंबे समय तक जो दर्द झेला था सर्जिकल स्ट्राइक उस कष्ट के खिलाफ हमारी निर्णायक प्रतिक्रिया थी. बीते एक दशक में बालाकोट की एयर स्ट्राइक से लेकर ऑपरेशन सिंदूर तक भारत ने बार बार ये स्पष्ट संदेश दिया है कि अगर आतंकवादी भारत पर आंख उठाएंगे तो उसका करारा जवाब दिया जाएगा.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या उमेदवारांना राज्य पोलीस दलासह इतर सुरक्षा दलात सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या अग्निवीरांना परीक्षा आणि प्रशिक्षणाची अट नसेल तसंच त्यांना वयात 4 वर्षांची सवलत दिली जाईल. गरज पडली तर त्यांच्यासाठी अतिरिक्त पदांची निर्मिती करू अशी माहिती त्यांनी दिली. लोक जगाकडे कसं पाहतात हे घडवण्यात तसंच ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यात प्रसारमाध्यमं आणि पत्रकारिता क्षेत्र महत्वपूर्ण भूमिका बजावतात असं केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी सांगितलं. ते आज मुंबईत फिकी फ्रेम्सच्या उद्घाटन सत्राला संबोधित करत होते. एखादी बातमी ही केवळ मनोरंजनाचं साधन नसते ती एखाद्या विषयाबद्दल समस्येबद्दल जनमानसावर कसा प्रभाव टाकू शकते आणि समाजातले घटक एकमेकांना कसे समजून घेऊ शकतात याला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावते असं त्यांनी स्पष्ट केलं. जबाबदार आशय
3: आज जब दुनिया बदलाव के दौर पर है तकनीकी हमारे जीवन में पूरी तरह से प्रवेश कर चुकी है प्रभावित करने लगी है ऐसे समय में हम रिस्पॉन्सिबल कंटेंट क्रिएशन किस तरह से करें ऑथेंटिक कंटेंट क्रिएशन किस तरह से करें इसके ऊपर जब आज चर्चा हुई है तो मैं मानता हूँ कि यह प्रासंगिक भी है और महत्वपूर्ण भी है.
0: आज आशयाची कमतरता हे समाज माध्यमासमोरचं आव्हान नाही तर अमर्याद आशय आणि मर्यादित प्रेक्षक संख्येच्या वातावरणात अर्थ अभिजातता मानवी नातेसंबंध शोधणं हा आहे असं ते म्हणाले. प्रसारण क्षेत्रातली तांत्रिक प्रगती आणि भविष्यातल्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग सोसायटी BES च्या मुंबई विभागानं आज मुंबईत विशेष परिषदेचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात दिवसभर विविध तांत्रिक सत्रांमध्ये विचारमंथन होणार आहे. भाषा आणि संस्कृतीच्या सीमा ओलांडून आज तंत्रज्ञान पुढे जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रसारणावर मोठा प्रभाव पडत आहे असं मत पश्चिम विभागाचे

रुकना है, हाँ रुकोगे।

मंडळी, आजचा विषय थोडासा वेगळा आहे. कारण आज आपण अशा काळाची सफर करणार आहोत जो कदाचित आपल्यापैकी अनेकांनी पाहिलाच नाहीये आणि अनुभवलाही नाहीये. पण तरीही त्या काळाबद्दल आपल्याला एक वेगळी ओढ वाटते. म्हणजे जुन्या गाण्यांचे सूर ऐकले की मन अगदी प्रसन्न होतं. जुन्या फॅशनमधले कपडे पाहून अरे हा ट्रेंड तर पुन्हा आलाय असं वाटतं. जुन्या कॅसेट प्लेयर्स, फिल्म कॅमेरा, फ्लिप फोन किंवा जुन्या संगणकाचा फोटो पाहून कुतूहल निर्माण होतं. आणि मग प्रश्न पडतो, आपण ज्या काळात जगलोच नाही त्या काळाची आठवण आपल्याला कशी काय येते? या भावनेला आजच्या डिजिटल जगात एक सुंदर नाव मिळालंय, नॉस्टाल्जिया. म्हणजे स्वतः न अनुभवलेला भूतकाळ आपल्याला जवळचं वाटणं. विशेषतः जेनझी पिढीमध्ये ना 1990 दशक आणि 2000 सुरुवातीचा काळ याबद्दल एक वेगळीच उत्सुकता दिसते. त्या काळातील संगीत, फॅशन, चित्रपट, जाहिराती, तंत्रज्ञान आणि जीवनशैली आज सोशल मीडियावर आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पुन्हा आपल्या समोर येत आहेत. चला आता आपण ना एक कल्पना करूया. आपण 90 दशकात किंवा 2000 अगदी सुरुवातीच्या काळात पोहोचलोय आणि सगळ्यात आधी आता तुम्हाला ऐकू येतोय तो म्हणजे संगीताचा आवाज. आज एखादं गाणं ऐकायचं असेल तर आपण काही सेकंदात ते शोधतो. गाणं आवडलं नाही तर पुढचं गाणं. प्लेलिस्ट तयार असते, हेडफोन्स कानात असतात आणि संगीत आपल्या सोबत. पण त्या काळात संगीत ऐकण्याचा अनुभव जरा वेगळाच होता. घरात कॅसेट प्लेअर असायचे, आवडत्या गाण्याची कॅसेट असायची. कधी कधी एखाद्या मित्राकडून कॅसेट उधारही घ्यावी लागायची किंवा कधी स्वतःच्या आवडीची गाणी एका ब्लँक कॅसेटवर रेकॉर्ड करून घ्यायची. गाणं मागे ऐकायचं असेल तर ते रिवाइंड करावं लागायचं आणि पुढे जायचं असेल तर फास्ट फॉरवर्ड. आणि कधी कधी जर टेप गुंतली तर ती काळजीपूर्वक बाहेर काढण्याची कसरत मात्र वेगळीच होती. पण त्या कॅसेटमध्ये फक्त संगीत नसायचं, त्यात आठवणी असायच्या. एका गाण्याशी एखादी मैत्री जोडलेली असायची, एखाद्या चित्रपटाची आठवण असायची, एखाद्या प्रवासाची किंवा एखाद्या खास व्यक्तीची आठवण असायची. आज आपण हजारो गाणी फोनमध्ये ठेवू शकतो, पण त्या काळात कदाचित 10-12 गाण्यांची एक कॅसेट सुद्धा खूप खास वाटायची. मंडळी, 1990 दशकात भारतीय संगीत विश्वात चित्रपट संगीतासोबत इंडी पॉप संगीतानेही तरुणाईमध्ये लोकप्रियता मिळवली. म्युझिक चॅनल्सवर कलाकारांची गाणी आणि म्युझिक व्हिडिओ पाहण्याची एक नवीन संस्कृती तयार झाली आणि वेगवेगळ्या कलाकारांनी आपल्या वेगवेगळ्या शैलीमधून भारतीय पॉप म्युझिकला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. एखादं गाणं फक्त ऐकायचं नसतं, त्याचा म्युझिक व्हिडिओ पाहायचा, कलाकारांची स्टाईल पाहायची, गाण्यातील डान्स स्टेप इमिटेट करायचे आणि दुसऱ्या दिवशी मित्रमैत्रिणींमध्ये त्याची चर्चा करायची. म्हणजे हे काही फक्त त्या काळात चालायचं असं नाहीये हा. आज सोशल मीडियावर सुद्धा त्या काळातली जुनी गाणी भरपूर हिट आहेत आणि त्याच गाण्यांवरचे व्हिडिओज अनेक तरुण मंडळी आपल्याला करताना पाहायला मिळतात. आता यातली काही गाणी अशी आहेत की जी आजही ऐकली तरी काळ जणू काही क्षणांसाठी मागे फिरतो. कधी एखाद्या जुन्या गाण्यातील गिटारचा आवाज, कधी ढोलकीचा ठेका, कधी इलेक्ट्रॉनिक बीट्स, तर कधी एखाद्या गायकाचा वेगळा आवाज. हे सगळं मिळून त्या काळची एक वेगळी म्युझिकल आयडेंटिटी तयार होते. आज जेनझीमध्ये अनेक तरुण रेट्रो म्युझिक पुन्हा ऐकतात. काही जण जुन्या गाण्यांचे व्हायनल्स रेकॉर्ड शोधतात, काही कॅसेट कल्चर बद्दल जाणून घेतात, तर काही जण जुन्या गाण्यांचे नवीन व्हर्जन, रिमिक्स किंवा कव्हर तयार करतात. मित्रांनो, यातनं काय दिसून येत आहे माहितीये का? की भूतकाळातलं संगीत फक्त जतन होत नाहीये, तर ते नव्या पिढीच्या हातून पुन्हा नव्या रुपात जन्माला येत आहे.

बरं मंडळी, हे झालं संगीताबद्दल. पण या संगीतासोबतच आणखी एक गोष्ट 1990 आणि 2000 काळात भरपूर ट्रेंडमध्ये होती, ती म्हणजे फॅशन. फॅशनच्या बाबतीत 1990 दशक म्हणजे अनेक वेगवेगळ्या शैलींचा संगम होता. एकीकडे साधी जीन्स आणि टी शर्ट्स, तर दुसरीकडे डॅनिम ऑन डॅनिम, कलरफुल शर्ट्स, ओव्हरसाईज जॅकेट्स, प्रिंटेड टॉप, स्निकर्स आणि स्टेटमेंट ऍक्सेसरीज. कपड्यांमध्ये कम्फर्ट आणि पर्सनॅलिटी दोन्ही दिसायची. भारतातही चित्रपट आणि संगीताचा फॅशनवर मोठा प्रभाव होता. एखाद्या लोकप्रिय अभिनेत्रीनं एखादा विशिष्ट आउटफिट घातला की तो लुक तरुणींमध्ये लोकप्रिय व्हायचा. अभिनेत्यांची ही हेअरस्टाईल, सनग्लासेस, जॅकेट्स किंवा जीन्सची स्टाईल तरुण मुलांमध्ये चर्चेचा विषय व्हायची. आता ह्यातली ना बेल बॉटम्स आणि फ्लेअर्ड पॅन्ट्स ह्या जरा विशेष होत्या. म्हणजे 1970 दशकात लोकप्रिय झालेली ही शैली पुढील दशकांमध्येही वेगवेगळ्या रुपात परत येत राहिली. आज वाईड लेग्स किंवा फ्लेअर्ड जीन्स पाहिल्यावर ती अगदी मॉडर्न वाटते. पण फॅशनचा इतिहास सांगतो की अनेक ट्रेंड्स खरं तर नवीन नसतात, ते पुन्हा नव्या रूपात परत येतात. आता 1980 दशकात ब्राईट कलर्स, बोल्ड सिल्वेट्स, शोल्डर पॅड्स आणि मोठ्या ऍक्सेसरीज यांना विशेष स्थान होतं. त्या काळातील फॅशनमध्ये मोर इज मोर अशी एक व्हिज्युअल एनर्जी जाणवते. मोठे इयरिंग्स, कलरफुल ज्वेलरीज, स्टेटमेंट बेल्ट्स आणि ड्रमॅटिक हेअरस्टाईल यामुळे व्यक्तिमत्व ठळकपणे दिसायचं. तर 1990 दशकात मात्र फॅशनमध्ये एक वेगळा बदल दिसतो. डेनिम, स्निकर्स, सिम्पल टी शर्ट्स, क्रॉप टॉप, स्लिप ड्रेसेस, चोकर्स, ओव्हरसाईज शर्ट्स आणि कॅज्युअल स्ट्रीटवेअर यांना लोकप्रियता मिळाली. मिनिमल आणि कम्फर्टेबल लुकसोबतच काही ठिकाणी बोल्ड स्टाईल्सही दिसत राहिल्या. आणि ह्यानंतर येतो तो म्हणजे Y2K. Y2K म्हणजे इयर 2000. या काळच्या फॅशनमध्ये मेटालिक शेड्स, शाइनी फॅब्रिक्स, टायनी बॅग्स, प्रिंटेड सनग्लासेस, कलरफुल ऍक्सेसरीज, लो राईज जीन्स, फिटेड क्रॉप टॉप्स आणि फ्युचरिस्टिक लुकिंग डिझाईन्स यासारख्या शैली लोकप्रिय झाल्या. त्या काळात लोकांना नवीन मिलेनियम आणि टेक्नॉलॉजी याबद्दल खूप उत्सुकता होती आणि त्याचा प्रभाव फॅशन आणि पॉप्युलर कल्चरवर आपल्याला दिसतो. आज सोशल मीडियावर Y2K फॅशन पुन्हा दिसते. पण आजची पिढी ती जशीच्या तशी कॉपी करत नाही. जुन्या स्टाईलसोबत आजचा कम्फर्ट, इंडिव्हिज्युअलिटी आणि सस्टेनेबिलिटी यांचा विचारही केला जातो. म्हणजेच जुनी फॅशन परत येते पण तिचं नवीन व्हर्जन तयार होत आहे. आणि यात एक सुंदर गोष्ट आहे, ती म्हणजे फॅशन कधीच पूर्ण संपत नाही, ती सतत फिरत राहते, पुन्हा पुन्हा नव्याने नव्या रूपात आपल्यासमोर येते. म्हणजे आज तुम्ही आईच्या जुन्या फोटोमध्ये पाहिलेला एखादा ब्लाऊज पॅटर्न किंवा बाबांच्या जुन्या फोटोमधील जीन्स स्टाईल उद्या पुन्हा सोशल मीडियावर किंवा स्ट्रीट फॅशनमध्ये दिसू शकते. कपडे बदलतात पण स्टाईल पुन्हा पुन्हा जन्म घेते. आणि कदाचित म्हणूनच जेन्झीला जुना काळ आकर्षक वाटतो. मंडळी, जुन्या काळाची फॅशन हे काही फक्त कपडे नाहीयेत, तर तो त्या काळातील ऍटिट्यूड आहे. जुन्या संगीताची ही गोष्ट अशीच आहे. आज आपण गाणं एका कलाकाराचं म्हणून ऐकतो, पण त्या काळात संगीत ऐकण्याबरोबर कलाकाराचा लुक, अल्बम कव्हर, म्युझिक व्हिडिओ, स्टेज परफॉर्मन्स या सगळ्याचा अनुभव घेतला जायचा. म्युझिक आणि फॅशन याचं नातं तेव्हाही घट्ट होतं आणि आजही आहे. एका गाण्याचा बीट बदलला की डान्स स्टाईल बदलते. एखाद्या कलाकाराचा लुक लोकप्रिय झाला की फॅशन बदलते.

एखादा चित्रपट किंवा म्युझिक व्हिडिओ लोकप्रिय झाला की त्यातील कपडे आणि हेअरस्टाईल लोकांच्या रोजच्या जीवनात येतात. म्हणजे एकूण काय तर संगीत आणि फॅशन हे केवळ मनोरंजन नाही आहेत, तर ते समाजातील बदलांचं प्रतिबिंबही आहेत. आता हे सगळं झालं फॅशन आणि म्युझिक बद्दल. आता थोडंसं तंत्रज्ञानाकडे वळूया. आज आपल्याकडे स्मार्टफोन्स आहेत. एका छोट्याशा उपकरणातून आपण कॅमेरा, म्युझिक प्लेयर, टेलिव्हिजन, कम्प्युटर, मॅप, पुस्तकं, जगाशी संवाद सगळं काही आपल्या हातात आहे. पण काही दशकांपूर्वी तंत्रज्ञान हे अधिक मर्यादित होतं. फोन म्हणजे फोन, ज्यावर फक्त फोन करता येतो. कॅमेरा म्हणजे कॅमेरा, ज्यातून फक्त फोटो काढता येतात. आणि संगीतासाठी कॅसेट किंवा सीडी. फोटो काढल्यानंतर तो लगेच पाहताही येत नव्हता. फोटो डेव्हलप होण्याची वाट पाहावी लागायची. पण आज आपण एकाच क्षणी 100 फोटो काढतो. त्या काळात मात्र फोटो काढण्याआधी दोनदा विचार केला जायचा. कदाचित म्हणूनच त्या एका फोटोची किंमत जास्त वाटत असे. आणि याच ठिकाणी नॉस्टॅल्जिया आपल्याला एक महत्वाचा प्रश्न विचारतो. आपल्याला खरंच त्या काळात परत जायचंय का? बहुतेक वेळा उत्तर नाही असतं. कारण आपण भूतकाळाचा पूर्ण अनुभव घेतलेला नसतो. आपण त्यातील काही सुंदर भाग पाहत असतो. जुन्या गाण्यांचा आनंद आपल्याला मिळतो. जुन्या फॅशनची क्रिएटिव्हिटी आवडते. जुन्या टेक्नॉलॉजीबद्दल कुतूहल वाटतं. पण त्या काळातील मर्यादा, अडचणी आणि बदलती सामाजिक परिस्थितीही इतिहासाचा भाग आहेत. म्हणून नॉस्टॅल्जिया ही भूतकाळाची पूर्ण प्रतिकृती नसून ती भूतकाळाकडे पाहण्याची एक भावनिक खिडकी आहे. आणि ही खिडकी आजच्या तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरू शकते. आता ते कसं? तर जुन्या संगीतातला साधेपणा आवडतो का? मग आज स्वतःच संगीत तयार करा. जुन्या फॅशन स्टाईल्स आवडतात का? तर त्यातून इन्स्पिरेशन घ्या आणि स्वतःची युनिक स्टाईल तयार करा. जुने कॅमेराज आवडतात? मग फोटोग्राफी शिका. रेडिओवर, टीव्हीवर येणारे जुने कार्यक्रम आवडतात का? तर त्या काळातील स्टोरी टेलिंग आणि कम्युनिकेशन टेक्निक समजून घ्या. किंवा जुन्या टेक्नॉलॉजीबद्दल कुतूहल वाटतंय का? तर तिच्या मागचं सायन्स समजून घ्या. म्हणजे नॉस्टॅल्जिया हे केवळ मला तो काळ आवडतो इथपर्यंत न राहता त्या काळातून मी आज काय शिकू शकतो इथपर्यंत पोहोचेल. कदाचित आजच्या तरुण पिढीची हीच खासियत आहे. ती भूतकाळात जन्मलेली नसली तरी भूतकाळातील कल्पना घेऊन त्यांना स्वतःच्या पद्धतीनं नव्यानं घडवते. आणि म्हणूनच एखादं जुनं गाणं ऐकताना हे गाणं मी त्या काळात ऐकलेलं नसलं तरी मला इतकं ओळखीचं का वाटतं ह्याची सहज जाणीव होते. कारण नॉस्टॅल्जिया ही फक्त आठवणींची गोष्ट नाहीये, ती भावना, कल्पना आणि कुतूहल यांचं मिश्रण आहे. मित्रांनो, आज जर तुमच्या घरात एखादी जुनी कॅसेट असेल, एखादा जुना फोटो असेल, आईची जुनी साडी असेल, बाबांचा जुना रेडिओ असेल किंवा आजी आजोबांच्या तरुणपणातील एखादी वस्तू असेल, तर ती वस्तू फक्त पाहू नका, तिच्याबद्दलची गोष्ट विचारा. हे गाणं त्यांनी कधी ऐकलं होतं? हा फोटो कुठे काढला होता? हा ड्रेस त्यावेळी का आवडायचा? पहिला फोन कोणता होता? पहिल्यांदा इंटरनेट वापरताना कसं वाटलं होतं? कदाचित या छोट्या प्रश्नांमधून तुम्हाला एक संपूर्ण पिढीची कहाणी ऐकायला मिळेल. आणि मग स्वतःलाही एक प्रश्न विचारा, माझ्या आजच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी भविष्यातील एखाद्या पिढीला नॉस्टॅल्जिक करेल? कदाचित आज तुम्ही ऐकलेलं एखादं गाणं, आज घातलेला एखादा आउटफिट किंवा मित्रांसोबत काढलेला एखादा फोटो, उद्या कोणासाठी तरी तोच त्या काळाची आठवण होईल. म्हणून दुसऱ्यांच्या भूतकाळावर प्रेम करताना स्वतःचा वर्तमान जगायला विसरू नका. जुन्या गाण्यांमधून सूर घ्या, जुन्या फॅशनमधून कल्पना घ्या, जुन्या तंत्रज्ञानामधून शिकण्याची वृत्ती घ्या. पण तुमची स्वतःची कथा मात्र आज लिहा. कारण उद्याचा नॉस्टॅल्जिया हा आजच्या क्षणांमधून बनणार आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: ये था आज का तराने नए पुराने।
1: तराने नए पुराने।

0: शेतीविषयक ज्ञान, तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी. शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
0: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
0: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा.
0: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
2: संध्याकाळचे 7:00 थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही राज्य सरकार मदत देणार. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या जवानांना पोलीस आणि इतर सुरक्षा दलांमध्ये राज्य सरकार सामावून घेणार. माजी सैनिकांच्या पदांवरही अग्निवीरांची भरती. रबी हंगामासाठी राज्याला विशेष मदत देण्याची राज्य सरकारची केंद्राकडे मागणी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंना रिले आणि नेमबाजीत सुवर्णपदक.

0: राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमध्ये विशेष पाहणी करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याशिवाय मंडळ स्तरावर पाहणी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत जाहीर केलं.
1: कुठेही शेतकऱ्याचं नुकसान झालंय पण तांत्रिक बाबीमुळे शेतकरी येत नाही अशी परिस्थिती नको, त्या दृष्टीनं आता विशेष बाब म्हणून याला देखील आपण मान्यता दिली आणि तसं सगळं मॉनिटरिंग ही उपसमिती त्या ठिकाणी करेल. मला असं वाटतं की यामुळे कुठे जर कोणा शेतकऱ्यांवर किंवा कुठल्या तालुक्यावर अन्याय झाला असेल किंवा जिथे खरोखर पिकं करपलेली आहेत पण पहिल्या यादीत आली नसतील तर त्यांनाही या माध्यमातून न्याय मिळेल. आणि मंडळ स्तरावर देखील केवळ तालुका नाही तर मंडळ स्तरावर देखील त्या त्या तालुक्यांमध्ये जाण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे. कारण असंही लक्षात आलेलं आहे की एखाद दुसऱ्या मंडळाचं एव्हरेज जास्ती असल्यामुळे तालुका काही ठिकाणी तालुक्याचं जे एव्हरेज आहे ते एव्हरेज जास्ती झालेलं आहे. तर त्या दृष्टीनेही आता मंडळ स्तरापर्यंत या सगळ्या गोष्टी करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलाय.
0: राज्यातल्या पोलीस आणि इतर सुरक्षा दलांमध्ये अग्निवीरांना सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या जितक्या अग्निवीरांना राज्य सरकारच्या सेवेत यायचं आहे त्यांना सामावून घेतलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
1: त्यांच्याकरता कुठलीही परीक्षेची अट असणार नाही, ट्रेनिंगची अट असणार नाही, कारण ते आधीच परीक्षा आणि ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत, त्यामुळे कुठली अट असणार नाही. खरं म्हणजे ते सगळे अतिशय यंग आहेत, तरीही त्यांना 4 वर्षाची सूट ही आपण त्या ठिकाणी वयातही देणार आहोत.
0: गरज पडली तर या अग्निवीरांसाठी अधिसंख्य पदं निर्माण केली जातील, तसंच माजी सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या जागांवरही अग्निवीरांची भरती केली जाईल असं ते म्हणाले. देशातल्या युवकांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ या कार्यक्रमाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त सुरु केलेल्या सेवा संकल्प अभियानाचा एक भाग म्हणून कोकण आणि नाशिक विभागात मिळून एकाच वेळी 400 पेक्षा जास्त रोजगार मेळावे आयोजित केले होते. या माध्यमातून कुशल मनुष्यबळ आणि रोजगार एकत्र आणण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या मेळाव्यासाठी 1 लाखापेक्षा जास्त युवकांनी नोंदणी केली असून 1200 पेक्षा जास्त उद्योजक सहभागी झाले होते. यंदा कमी आणि असमान पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि आगामी रब्बी हंगामातल्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यंदा पीक विमा योजनेत केवळ उपग्रह प्रतिमांच्या अहवालाच्या आधारे उत्पादनाचा अंदाज न घेता प्रत्यक्ष पीक परिस्थितीचा विचार करावा अशी मागणी त्यांनी केली. कृषी यांत्रिकीकरण आणि सूक्ष्म सिंचनासाठी प्रत्येकी 500 कोटी रुपयांचा निधी तसंच 10 लाख रब्बी ज्वारी बीज मिनी किटची मागणीही भरणे यांनी केली. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी फरार व्यावसायिक नीरव मोदी याचा साथीदार संदीप मिस्त्री याचं संयुक्त अरब अमिरातीतून आज मुंबईत प्रत्यार्पण करण्यात आलं. प्रत्यार्पणानंतर सीबीआयनं त्याला अटक केली आणि सीबीआय न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयानं त्याला 6 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. मिस्त्री हा नीरव मोदीच्या हाँगकाँग स्थित फॅन्सी क्रिएशन्स लिमिटेड या कंपनीचा संचालक होता. मिस्त्रीनं मोदी आणि इतर आरोपींच्या साथीनं गुन्हेगारी कटात सक्रिय भूमिका बजावली, ज्याच्या पूर्ततेसाठी पंजाब नॅशनल बँकेची सुमारे 6,498 कोटी 20 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली असा आरोप सीबीआयनं केला आहे. आमदारांचे विशेषाधिकार आणि त्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर परिणाम यासंदर्भातल्या तरतुदींविषयी विवेचन करण्याची मागणी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. यासंदर्भातल्या याचिकेवर येत्या 6 ऑक्टोबरपासून 7 सदस्यीय संविधान पीठासमोर सुनावणी सुरु होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कामरानं विनोद केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी कामराविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्तावही आणला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची घोडदौड आजही कायम राहिली. भारताच्या खात्यात आज 2 सुवर्ण 1 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची भर पडली.

0: स्पर्धेच्या पदक तालिकेत भारत सध्या 6 सुवर्ण 21 रौप्य आणि 25 कांस्य अशा 52 पदकांसह 10व्या स्थानावर आहे. भारताच्या कामगिरीविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप या प्रकाराच्या वैयक्तिक गटात नीरू धांडा हिनं सुवर्ण पदकावर नाव कोरलं. ही कामगिरी करणारी ती भारताची पहिली नेमबाज आहे. ट्रॅपच्या सांघिक प्रकारातही तिनं आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांच्याबरोबर भारताला रौप्य पदक मिळवून दिलं. महिलांच्या 4x400 मीटर रिले स्पर्धेत महिला संघानं आज सुवर्ण पदकाला गवसणी घातली. पुरुषांच्या 4x400 मीटर स्पर्धेत मात्र भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. गुरिंदर वीर सिंग, अमितेश कुजूर, स्नेहा सत्यनारायण आणि हरिता भद्रा यांनी 4x100 मीटर रिले स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं. पुरुषांच्या 5000 मीटर स्पर्धेत गुलवीर सिंहने कांस्य पदकावर नाव कोरलं आणि या स्पर्धेत पदकांची हॅट्रिक साधली. याआधी त्यानं 1500 मीटर आणि 10000 मीटर स्पर्धेतही रौप्य पदकांची कमाई केली होती. एकाच आशियाई स्पर्धेत 3 वैयक्तिक पदकं पटकावणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. महिलांच्या उंच उडी स्पर्धेत पूजा सिंहने कांस्य पदक पटकावलं. मुष्टीयोद्धा अंकुश पंघल आणि परवीन हुडा या दोघांनी अंतिम फेरीत धडक मारून भारतासाठी आणखी 2 पदकं निश्चित केली. मात्र नरेंद्र बरवालला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह इतर मान्यवरांनी पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. टेनिसमध्ये पुरुष दुहेरीत युकी भांबरी आणि दक्षिणेश्वर सुरेश यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली. पुरुषांच्या व्हॉलीबॉल संघानं कतारवर 3-2 अशी मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
0: देशातल्या उद्योगांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा शोध घेऊन आपली उत्पादनं त्यांच्यापर्यंत पोचवावीत असं आवाहन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी आज केलं. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन आणि महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ यांनी आयोजित केलेल्या 7व्या रिव्हर्स बायर सेलर मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते आज कोल्हापुरात बोलत होते. शेतकरी, पशुपालन आणि निसर्ग यांचा परस्पर संबंध जपणारी शेती ही मानवतावादाच्या विचारांशी सुसंगत असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज सांगितलं. ते यवतमाळमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती सोहळ्यात बोलत होते. शेतकरी केवळ उत्पन्नाचं साधन म्हणून शेतीकडे पाहत नाही, तर तो जगाच्या कल्याणासाठी शेती करतो असे गौरवोद्गार त्यांनी काढले. नैसर्गिक शेती करणारी सुमारे 15,000 शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्यात एसआयआर मोहिमेअंतर्गत मतदार यादीतल्या नावांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी आणखी मुदत वाढवून द्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस चोकलिंगम यांना पत्र पाठवून ही मुदत 2 महिन्यांनी वाढवावी अशी मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जेमतेम 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप आणि 1,000 रुपये दंडाची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सुनावली आहे. दंड भरला नाही तर 1 महिना अतिरिक्त कैदेच्या शिक्षेची तरतूद त्यात आहे. या प्रकरणात पीडिता, आरोपी आणि अर्भकाचे डीएनए अहवाल निर्णायक ठरले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व 8ही तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं विशेष पाणी संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत येत्या 15 दिवसात 10,000 वनराई बंधारे लोकसहभागातून उभारले जाणार आहेत. कुडाळ तालुक्यात आणाव इथं आज या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आंबा आणि काजू पिकांची भरपाई देण्याचं काम वेगानं सुरू आहे. 28 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातल्या आणखी 1,743 बागायतदारांच्या बँक खात्यात 3,94,08,251 रुपये थेट जमा करण्यात आले. सन 2029 पर्यंत नशामुक्त भारत घडवण्यासाठीच्या व्हिजन डॉक्युमेंट 2026 ते 2029 आराखड्याबाबत जनजागृती करण्यासाठी पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई विभागानं आज ठाणे इथं वार्तालाप या उपक्रमाचं आयोजन केलं होतं. या वार्तालापासाठी उपस्थित असलेल्या उपस्थितांना नशामुक्त भारत 2029 साध्य करण्यासाठीची उद्दिष्ट, कृती, रणनीती आणि कालमर्यादेसंबंधीची माहिती देण्यात आली. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी बीड जिल्हा कारागृहातल्या 2 पोलीस शिपायांना प्रशासनानं निलंबित केलं. त्यांची विभागीय चौकशी सुरू असल्याची माहिती विभागानं दिली आहे. शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत आज धुळे जिल्ह्यात पिंपळनेर इथं विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभांचं वितरण करण्यात आलं. यावेळी नागरिकांना विविध शासकीय योजनांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. हवामान. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4ही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

0: कोल्हापूर शहरासह आसपासच्या भागात आज पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. सांगली आणि मिरजमध्येही आज पाऊस झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही राज्य सरकार मदत देणार. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या जवानांना पोलीस आणि इतर सुरक्षा दलांमध्ये राज्य सरकार सामावून घेणार. माजी सैनिकांच्या पदांवरही अग्निवीरांची भरती. रबी हंगामासाठी राज्याला विशेष मदत देण्याची राज्य सरकारची केंद्राकडे मागणी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंना रिले आणि नेमबाजीत सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°6' आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी। श्रोतेहो, भ्रष्टाचार मुक्त समाजासाठी
1: सतर्कता जागरूकता,
0: प्रशासनातील पारदर्शिता आणि ससोटी सुनिश्चित करण्यासाठी
1: सतर्कता जागरूकता,
0: जनसामान्यांप्रतीच्या उत्तरदायित्वाची जाणीव अधिक प्रज्वलित होण्यासाठी
1: सतर्कता जागरूकता,
0: सत्यनिष्ठेतून समृद्धीकडे सकारात्मक वाटचालीसाठी
1: सतर्कता जागरूकता।
0: सतर्कता जागरूकता सप्ताह
1: 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2026।
0: सतर्कता जागरूकता। शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।

श्रोतेहो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या देशसेवा व्रताला 7 ऑक्टोबरला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। यानिमित्त त्यांच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनातल्या कारकिर्दीच्या एकेका पैलूचा आढावा आपण आपल्या वृत्तविशेष कार्यक्रमातून घेत आहोत। या मालिकेत देशाचं परराष्ट्र धोरण आणि जागतिक संबंध या विषयावर मुंबई विद्यापीठाच्या नागरिकशास्त्र

0: आणि राज्यशास्त्र विभागाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ रोहिदास मुंडे यांची राजेंद्र लेले यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत.
1: नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये गेल्या काही वर्षात कोणते महत्वाचे बदल झालेत आणि नेबरहूड फर्स्ट किंवा ऍक्ट ईस्ट लुक वेस्ट अशा वेगळ्या धोरणांमुळे भारताचे शेजारी आणि आशियातल्या देशांशी संबंध कसे बदललेत?
2: आपण जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काळ पाहिला तर ज्यावेळेस ते 2014 मध्ये पंतप्रधान म्हणून शपथ घेतली तर त्यांची पहिली व्हिजिट ही भूतानला होती आणि ज्यावेळेस त्यांनी सेकंड टाइम पंतप्रधान म्हणून शपथ घेतली त्यावेळेस त्यांनी पहिली व्हिजिट ही मालदीव्सला दिली. यावरून आपल्याला असं लक्षात येतं की भारताचं परराष्ट्र धोरण विशेषतः भारताचं शेजारील राष्ट्रासोबतचं धोरण हे अगोदरच्या धोरणापेक्षा थोडं बदललेलं दिसतंय. नेबरहूड फर्स्ट याच्या मागचा उद्देश यांच्या भेटीमधून रिफ्लेक्ट होतो. ज्याच्यामध्ये या नेबरहूड फर्स्टच्या पॉलिसीचा उद्देश दक्षिण आशियाई देशामध्ये परस्पर विश्वास निर्माण करणे, प्रादेशिक दळणवळण आणि आर्थिक एकात्मता वाढवणे हा आहे. तसेच जेही शेजारील राष्ट्र असतील किंवा इतर राष्ट्र असतील यांना तत्पर संकटकालीन मदत करणे हा या धोरणाचा उद्देश आहे. ज्यामध्ये आपण पाहितलं की मालदीव्स मध्ये पाण्याचं संकट उभं राहिलं होतं मध्यंतरी, नेपाळमध्ये 2015 भूकंप आला होता किंवा श्रीलंकेमध्ये आर्थिक संकट निर्माण झाले होते, तर याला तत्काळ मदत करून भारत हा एक विश्वासू मित्र आहे या दृष्टिकोनातून भारतानं आपल्या परराष्ट्र धोरणात बदल केला आहे. आपण ज्यामध्ये ऍक्ट ईस्ट धोरणाचा उल्लेख केला हे सुद्धा ऍक्ट ईस्ट धोरण 2014 पासूनच अंमलात आणलं गेलं आहे. ज्यामध्ये केवळ अगोदरचं लुक ईस्ट होतं याच्यामध्ये व्यापारावर लक्ष देण्याचं केंद्रित केलं होतं, परंतु ऍक्ट ईस्ट धोरणामध्ये केवळ व्यापारावर केंद्रित न राहता सुरक्षा, सागरी दळणवळण, संरक्षण भागीदारी यावर भर दिला होता. आणि आपण ज्यावेळेस वेस्ट एशिया किंवा आता जे मिडल ईस्ट कंट्री आहेत यासोबतचं जर धोरण पाहिलं, बदललेलं धोरण, तर अगोदर आपण फक्त त्यांच्याकडून गॅस आणि ऑइल इम्पोर्ट करणे यापुरतच मर्यादित होतं, परंतु आज ते न राहता गुंतवणूक, तंत्रज्ञान, दहशतवाद विरोधी मोहीम, संरक्षण या क्षेत्रापर्यंत विस्तारला आहे.
1: सर, जगात युद्ध, व्यापारातली अनिश्चितता, बदलती सामरिक समीकरण असताना भारतानं आपल्या राष्ट्रीय हितांचं संतुलन कसं साधलं? किंवा अमेरिका, युरोप सारख्या मोठ्या अर्थव्यवस्थांशी व्यापार करार पुढे नेताना रशियासोबतचे संबंध, ऊर्जा सुरक्षा आणि तेलाच्या आयातीचे प्रश्न सुद्धा भारताने कसे हाताळले आहेत?
2: आज जर आपण जागतिक संघर्षाची परिस्थिती पाहिली तर भारताने हे संतुलन प्रामुख्याने 2-3 स्तरावर साधल्याचं आपल्याला दिसून येते. त्यामध्ये ऊर्जा सुरक्षेच्या बाबतीत आपण रशियाकडून तेल आयात करण्याला प्राधान्य दिले आहे. विशेष करून हे सांगण्याचं महत्व हे की युक्रेन संघर्षानंतर पाश्चात्य देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले होते, परंतु भारताच्या 140 कोटी जनतेचं हित लक्षात घेता आणि ऊर्जा सुरक्षा लक्षात घेता भारताने हे सँक्शन जुगारून रशियाकडून तेल आयात करीन असं ठणकावून पश्चिमात्य राष्ट्राला सांगितलं. आणि आपण जर 2025 डेटा जर पाहिला तर जवळपास रशियाकडून आपण $62 बिलियन एवढं कच्चं तेल आयात केलं आहे. त्याचप्रमाणे भारताने अगदी वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय मंचावर असं ठणकावून सांगितलं की स्वतः युरोपियन देश रशियाकडून इंधन आणि गॅस खरेदी करतात, अमेरिका स्वतः युरेनियम खरेदी करतो आणि भारताला याच्यापासून प्रावृत्त करतो हे न्याय भूमिकेच्या दृष्टीने नाही. त्याबरोबरच आपण रशियाकडून गॅस आणि ऑइल खरेदी करीत असतानाच इतर देशासोबत सुद्धा आपण फ्री ट्रेड अग्रीमेंट बनवले, ज्यामध्ये आपण युनायटेड किंगडमचं उदाहरण देऊ शकतो किंवा ऑस्ट्रेलियाचं उदाहरण देऊ शकतो. आणि अमेरिकेला न दुखवता अगदी अमेरिकेच्या सोबत सुद्धा अगदी अंतिम टप्प्यात आपला FTA करण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे भारताने अगदी वेगवेगळ्या स्तरावर एक संतुलन साधण्याचं आपल्याला दिसून येत आहे.
1: हे खूप विशेष बाब आहे सर. जग ग्लोबलिझम कडून सेल्फ सेंटर्ड होत आहे, अशा वेळेला भारताने जाणीवपूर्वक मल्टीलॅटरलिझम जोपासलंय असं म्हटलं जातं. आज भारत G20, ब्रिक्स असेल, SCO असेल, क्वाड, इंडो पॅसिफिक, इंडिया नॉर्डिक समिट आहे, या अशा विविध मंचांवर सक्रिय आहे. या मंचांमध्ये सहभागी देशांचे हितसंबंध अनेकदा वेगळे वेगळे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांशी संवाद ठेवायचा, भारत आपलं राष्ट्रीय हित पण जोपासायचं, ग्लोबल साऊथच्या देशांचे प्रश्न आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पण मांडायचे आणि पुन्हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद असेल, IMF आहे, वर्ल्ड बँक आहे, अशा जागतिक संस्थांमध्ये सुधारणांची भारताची मागणी, या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका ही कशी विकसित झाली आहे?
2: अगदी बरोबर आहे, कारण आपण

0: जर काही काळापूर्वी किंवा एक दशकापूर्वी जर आपण पाहितलं तर हेच पाश्चिमात्य देश ग्लोबलायझेशन ग्लोबलायझेशन हे सतत बोलत होते, परंतु आज सर्वच देश हे सेल्फ सेंटर्ड असल्याचे दिसून येत आहेत. आणि म्हणून आज जर आपण भारताची भूमिका पाहितली तर भारत आज अशा आघाड्यावर सक्रिय आहे, म्हणजे मल्टीलॅटरल ऑर्गनायझेशन मध्ये, ज्यांचे जर आपण भौगोलिक आणि राजकीय हित संबंध पाहिले तर ते आपल्याला परस्पर विरोधी असल्यासारखे दिसून येतील, परंतु भारताने ह्याच्यात अगदी योग्य तऱ्हेने बॅलन्स साधल्याचं आपल्याला दिसून येते. उदाहरणादाखल द्यायचं झालं तर आपण जर क्वाडचं घेतलं तर याच्यामध्ये अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंडो पॅसिफिक ह्या मंचाद्वारे आपण सागरी सुरक्षा आणि रूल बेस्ड ऑर्डरवर भर देत आहोत, तसंच सागरी मार्गाचे मुक्त व्यापार यावर सुद्धा भर देत आहोत. परंतु जर आपण SCO पाहिलं, संघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आणि ब्रिक्स, तर याच्यामधून भारताने चीन आणि रशियासोबत सुद्धा योग्य तऱ्हेचा संवाद साधलेला आहे. म्हणून भारत आज मल्टीलॅटरल सारख्या वेगवेगळ्या आघाड्यावर योग्य तऱ्हेने संतुलन साधल्याचं आपल्याला दिसून येतं. तसंच भारताने आपल्या G20 अध्यक्षपदाच्या काळामध्ये आफ्रिकन युनियनला G20 कायमस्वरूपी सदस्यत्व मिळवून दिलं आहे. हा एक ग्लोबल साऊथला जागतिक पातळीवर मुख्य प्रवाहात आणण्याचा महत्वपूर्ण भूमिका भारताने निभावलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याचप्रमाणे भारताने वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पटलावरून सुद्धा आंतरराष्ट्रीय संस्था आणि संघटनेमध्ये रिफॉर्म होणे गरजेचं आहे हे पटवून दिलेलं आहे. म्हणून कुठल्याच एका देशाची किंवा संघटनेची मक्तेदारी निर्माण न होता ते मल्टीलॅटरलिझम राहायला पाहिजे असं भारताने भूमिका घेतलेली आहे.
1: सर, वसुदैव कुटुंबकम हा भारताच्या परराष्ट्र धोरणातला एक महत्वाचा संदेश म्हणून बघितला जातो. त्याच्याकडे सुरक्षा, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन, अन्न औषधांची मदत अशा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये भारतानं केलेल्या सहकार्याकडे पाहताना या दृष्टिकोनाचं आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये काय महत्व आहे ते आपल्याला कळतं. सर, एखाद्या देशाशी भारताचे संबंध कसेही असले तरी युद्ध असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, आरोग्याचं संकट असेल कोविड सारखं, अशा वेळी भारतानी मदतीसाठी पुढे केलेला हात, विशेषतः कोविड काळातल्या वॅक्सिन मैत्री, ऑपरेशन मैत्री, राहत, गंगा, कावेरी अशा मोहिमा, अशा विविध देशांना दिलेली वैद्यकीय आणि आपत्तीच्या वेळेला दिलेली मदत, या भूमिकेकडे आपण अभ्यासक म्हणून कसं पाहता?
0: आपण जर वसुदैव कुटुंबकम याचा अर्थ पाहिला तर सर्व जगच हे आपलं कुटुंब आहे आणि हा विचारच भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आणि जागतिक दृष्टिकोनाचा आत्मा आहे. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये या भूमिकेचं महत्व केवळ नैतिक स्वरूपाचे नसून ते भारताला एक जबाबदार आणि विश्वासार्ह नेता म्हणून प्रस्थापित करते. जेव्हा भारत कोणत्याही राजकीय फायद्याचा विचार न करता इतर देशांना मदत करतो, मग तो आपला शत्रू राष्ट्र जरी असेल, जेव्हा त्याचे मदत करणं गरजेचे असते तेव्हा भारताने अशा राष्ट्रांना मदत केली आणि याच्यामधूनच आपला एक परोपकारी दृष्टिकोन लक्षात येतो आणि यामुळे जागतिक स्तरावर भारताचा आदर आणि प्रभाव वाढलेला आहे. आपण जर हिंदी महासागर क्षेत्र पाहितलं तर या क्षेत्रामध्ये असणाऱ्या देशावर अनेक प्रकारचे संकट आल्याचे आपल्याला दिसून येतात, मग ती सायक्लोन असतील किंवा चक्रीवादळ असतील, यामध्ये भारताने वेळोवेळी मदत केलेली आहे. उदाहरणादाखल द्यायचं झालं तर तुर्कीमध्ये भूकंप आल्यानंतर भारताने आणि तुर्कीचे संबंध राजकीय संबंध योग्य नसताना सुद्धा भारताने त्यांना आर्थिक आणि वैद्यकीय मदत केली होती. त्याचप्रमाणे आपण जर मालदीवचं उदाहरण घेतलं तर जे आता सध्या पाठीमागे निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जे सध्याचे प्रेसिडेंट आहेत मोइझू यांनी इंडिया आउटची मोहीम राबवली होती, तरी पण तिथं आर्थिक संकट, पाण्याचं संकट निर्माण झाल्यानंतर भारताने त्यांना मदत केली. म्हणून मानवतावादी दृष्टिकोनातून आपण अनेक मोहिमा राबवल्या, ज्याचा उल्लेख आपण केलाच आहे, त्याच्यामध्ये वॅक्सिन मैत्री असेल कोविड काळातली, जे की जवळपास भारताने 100 अधिक देशांना भारतात बनवलेली मेड इन इंडिया वॅक्सिन पुरवली, याच्यातून आपला वसुदैव कुटुंबकम हा हेतू जगासमोर लक्षात येतो.
1: दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका किंवा हिंद महासागर क्षेत्रातली भारताची भूमिका आपल्या सुरक्षेपुरती मर्यादित नाहीये ती सुद्धा, तर सागरी चाचेगिरी असेल किंवा व्यापारी जहाजांची सुरक्षा, समुद्रातली रेस्क्यू ऑपरेशन्स असतील, सर्च असेल आणि संकटातल्या देशांना, नागरिकांना मदत अशा माध्यमातून भारतानं सुरक्षित सहकार्यपूर्ण हिंद महासागर अशा दृष्टिकोनाला कसं पुढे नेलंय थोडक्यात सांगा.
0: सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हिंदी महासागर क्षेत्रामध्ये भारताची भूमिका ही केवळ स्वतःच्या सीमांचे सुरक्षण करण्यापुरतीच मर्यादित आहे असं नाही, तर ती संपूर्ण क्षेत्रासाठी एक इंडिया नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर म्हणून काम करतो. म्हणजे संकट समय धावून जाणारा पहिला देश अशी प्रतिमा सध्या हिंद महासागरामध्ये भारताची तयार झालेली आहे. याच्यामध्ये जे आपण पायरट्स

0: तो ते सागरी चाचे यांचे जे उपद्रव रोखण्यासाठी भारतीय नौदलाने जवळपास 2008 पासून सातत्याने युद्धनौका तैनात केल्या आहेत. आणि भारताने केवळ भारतीयच नव्हे तर जगातील विविध देशांचे हजारो व्यापारी जहाजांना या चाचेंच्या हल्ल्यापासून सुरक्षित मार्ग काढून दिलेला आहे. तसेच शोध आणि बचाव कार्यासाठी भारतीय नौदल आणि तटरक्षक दल, ज्याला आपण कोस्ट गार्ड म्हणतो, हे 24 तास सज्ज असतात, ज्यामध्ये समुद्रातली चक्रीवादळे असतील, तांत्रिक बिघाडी असतील बोटीमधल्या, याच्यामध्ये अडकलेले मच्छीमार असतील, मग ते कोणत्याही देशाच्या असोत, तर या सर्वांना सुरक्षितपणे सुरक्षित स्थळी पाठवण्याचं काम भारताने केलेलं आहे.
1: सर, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, इनोव्हेशन, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी सारख्या क्षेत्रात ग्लोबल साऊथच्या बरोबर सहकार्य आणि त्यांच्याबरोबर पार्टनरशिप वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, यामागची भूमिका काय सांगाल?
0: आपण जर पाहिलं की हे ग्लोबल साऊथ मधील देश, याच्यामधले अजूनही काही देश आहेत की जे पायाभूत सुविधापासून वंचित आहेत, त्यांना अजूनही 5G किंवा 6G आणि फायबर कनेक्टिव्हिटी त्यांच्याकडे नाही, तर हे मिळून देण्यासाठी भारताचा उद्देश सहकार्याचा राहिला आहे. तसेच देशांतर्गत ट्रान्झॅक्शन किंवा क्रॉस बॉर्डर पेमेंट साठी अगदी स्वस्तामध्ये भारताने UPI, ज्याला आपण युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणतो, ही पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. इतर देशांना तिथल्या नागरिकांचे जीवन सोपे झाले आहे, त्यांना अगदी जे पाश्चिमात्य देशावर क्रॉस बॉर्डर पेमेंट साठी अवलंबून राहावं लागायचं, ते आता अवलंबून राहण्याची गरज नाही.
1: खूप मोठी गोष्ट आहे सर. सर, शेवटी युद्ध, व्यापारातील ताणतणाव, ऊर्जा सुरक्षा, दहशतवाद, तंत्रज्ञान आणि बदलतं जागतिक संतुलन या पार्श्वभूमीवर पुढच्या काळामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणासमोर कोणती प्रमुख आव्हानं आणि संधी असतील?
0: सर्वात मोठं आव्हान जे आता भारताच्या परराष्ट्र धोरणासोबत दिसतंय ती जगामध्ये शांतता प्रस्थापित करणे. कारण जे सध्या युद्ध सुरू आहेत आणि या युद्धामुळे जे आर्थिक नुकसान इतर राष्ट्रांना इन्क्लुडिंग भारताला सुद्धा सोसावं लागत आहे, त्याच्यामुळे जगामध्ये शांतता प्रस्थापित करणे. तसंच जे युद्धाचं स्वरूप सध्या जे बदललं आहे, म्हणजे अगोदरचे युद्ध हे जास्त करून भूमीवर लढले जायचे, ते आज टेक्नॉलॉजिकली स्वरूपात लढले जात आहेत, तर ह्या टेक्नॉलॉजीसाठी भारत सक्षम आहे का? उद्याच्याला जर असं हायब्रिड वॉर लढलं तर त्याच्यासाठी आपण सक्षम आहोत का?
1: सॉफ्ट पॉवर यालाच म्हणता येईल मला वाटतं.
0: आणि त्याचप्रमाणे जे काही जागतिक पुरवठा साखळी आहे ती सध्या अगदी चायनाच्या फेवरमध्ये आहे, तर भविष्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला ही एक संधी म्हणून पाहता येईल की इतर राष्ट्रांनी सुद्धा एकाच देशावर अवलंबित्व योग्य नाही, म्हणून भारतामध्ये कंपन्या इस्टॅब्लिश करणे, भारत ही एक सप्लाय चेन हब म्हणून निर्माण होणे, ही संधी मला भविष्यामध्ये असल्याचं दिसून येतं.
1: सर, आज आपण भारताचं परराष्ट्र धोरण आणि जागतिक संबंध यावर अभ्यासपूर्ण आणि खूप छान माहिती दिली, आपले मनापासून आभार.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन समन्वय आणि मुलाखत राजेंद्र लेली.

0: संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: शेतकरी बंधूंनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारे प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: आजच्या कार्यक्रमात ऐकूया सोनचाफा आणि जास्वंद यांची शेती करणाऱ्या सुभाष भट्टे यांची यशोगाथा. त्यांच्याशी बातचीत केली आहे स्वप्निता शिंदे यांनी.
1: श्रोते हो, शेती म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येते धान्य, कडधान्य, भाजीपाला किंवा फळ पिकं यांची शेती. पण काही शेतकरी पारंपरिक शेतीपेक्षा काहीतरी नाविन्यपूर्ण करत असतात आणि यापैकीच एक आहेत सुभाष भट्टे सर. सुभाष भट्टे सर गेल्या काही वर्षांपासून सोनचाफा आणि जास्वंद यांची फुलशेती करत आहेत. तर फुलशेती करताना त्यांना कोणकोणते अनुभव येतात आणि त्यांच्यासमोर कोणकोणती आव्हानं असतात याबद्दल आज आपण जाणून घेऊया. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, सगळ्यात आधी आम्हाला तुमच्या शेतीविषयी सांगा.
2: नमस्कार मंडळी, मी सुभाष भट्टे, विरार पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर. वडिलोपरिचित शेती आहे आणि ती शेती करत असतो. पूर्वी आमच्याकडे काय होतं, वसई म्हटलं केळीची लागवड. वसईची केळी पण प्रसिद्ध होती. अद्याप

0: तर आम्ही केळी लावायचं आणि बहुतेक ठिकाणी केळीची लागवड असायची. भात पीक पावसाळ्यात असायचं.
1: बरं.
0: पण केळीच्या पिकाचं काय झालं, बागायत जमीन होती, कालांतराने त्याच्यावर रोग आले.
1: बरं.
0: वादळ आलं आणि मग वर्षातनं एकदाच येणारं उत्पन्न असायचं. आणि एकदा जर वादळाने मोडलं किंवा रोगाने गेलं का शेतकऱ्याचं नुकसान व्हायचं.
1: बरोबर.
0: त्याला पर्याय काही नसायचा. म्हणून मग भाजीपाला लागवड करायला सुरुवात केली.
1: अच्छा.
0: त्याच्यावर पण कालांतर रोग यायला लागले.
1: बरं.
0: आणि भाजीपाल्याचं कसं, एकदा काढायचं परत पुन्हा नांगरायची जमीन वगैरे असं पुन्हा परत मशागत करायची.
1: बरं.
0: आणि जे मजूर लावायचे त्यांना रोजचं काम नसायचं, त्यामुळे मजूर काय परवडत नव्हते.
1: बरोबर.
0: त्याचा पर्याय म्हणून आम्ही मोगरा चालू केला.
1: अच्छा.
0: मोगऱ्याची लागवड झाली पण मोगऱ्याला चांगली डिमांड वगैरे होती, चांगले पैसे मिळत होते, पण मोगऱ्याला अनेक प्रकारचे रोग आले, त्यामुळे मोगऱ्याचं पीक आमच्याकडनं नामशेष झालं. मग आम्ही सोनचाफ्याची लागवड केली.
1: अच्छा.
0: माझ्या अर्नाळ्याचे मित्र गोपाळ पाटील यांनी मला या शेतीमध्ये येण्यासाठी प्रोत्साहित केलं. आमचे मॅनेजर होते कॅनरा बँकेचे मॅनेजर देवधर साहेब, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आम्ही कोकणातनं पहिल्यांदा 700-800 जवळजवळ कलम आणून लागवड केली.
1: बरं.
0: आणि सोनचाफा लागवड चांगली मोठी कलम असली तर एक वर्षाच्या आत त्याला उत्पन्न चालू होतं.
1: अच्छा.
0: सोनचाफ्याला 12 महिने ती फुलं येतात.
1: बरं.
0: जो सौंदर्य जातीचा जी सोनचाफा आहे तो 12 महिने थंडीमध्ये कमी प्रमाणात फुलं येतात, पण बाकी 8 महिने चांगली फुलं निघतात. आपल्या माणसाच्या जन्मापासून मरेपर्यंत अनेक उत्सव सण वगैरे असतात, त्यामध्ये त्यांना फुलाची गरज लागते. सुखाला असो काही दुखाला फुलाची गरज लागते.
1: आणि काही हंगाम असे असतात की तिथे फुलांची, जसं सण सणावळ असतात, तिथे फुलांची खूपच आवश्यकता.
0: सण सणावळ म्हणजे तुम्हाला सांगतो, श्रावण महिन्यात सण भरपूर असतात, त्यामुळे श्रावण महिन्यात फुलाला बाजार चांगले असतात.
1: बरोबर.
0: सर्वात हायेस्ट रेट गणपतीमध्ये मिळतो.
1: अच्छा.
0: गणपतीचे 10 दिवस चांगला रेट मिळतो, त्यानंतर नवरात्राचे 10 दिवस तेव्हा मिळतो, दिवाळीचे 4 दिवस आणि मार्गशीर्ष महिना आहे. आणि दर महिन्याला कुठले ना कुठले सण उत्सव येत असतात, त्याला डिमांड असते. पण या 2-4 सणांना, म्हणजे श्रावण, गणपती, नवरात्रे, लोक जास्त लक्ष देऊन काढतात फुलं. उन्हाळ्यामध्ये ना प्रचंड प्रमाणात उत्पादन येतं.
1: अच्छा.
0: पण त्यावेळी मार्केट पण थोडं डाऊन होतं, पण माल पण भरपूर येतो आणि सर्वच फुलं मोठ्या प्रमाणात येतात. कारण दिवसाचे जवळजवळ 12-14 तास उजेड असतो, त्याचा सूर्यप्रकाश जास्त, हीट जास्त, त्यामुळे त्या फुलाचं प्रमाण भरपूर असतं आणि सणवार कमी असल्यामुळे ते तसं वाढतं.
1: अच्छा.
0: गणपतीच्या वेळीनं काय असतं, सर्वच फुलं येतात पण सर्वात जास्त भाव यायला चालतो.
1: अच्छा.
0: लाल जास्वंद आणि हे गणपतीला आवडणारं फुल म्हणून त्याला बाजार येतो. पुढे थंडीत जरा फुलं कमी होतात, त्यामुळे आवक कमी आणि विक्री जास्त लागते, त्यामुळे थोडा बाजार पण चांगला राहतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला मुंबई शहर जवळ आहे, आम्ही जर शेतात माल काढला, फुलं काढली, तर ती 1.5 तासामध्ये दादर मार्केटला येतात. पण जोपर्यंत वसईचा माल येत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये पण मजा येत नाही. वसईचा माल जेव्हा कारण ताजा काढलेला असतो आणि त्याची निगराणी चांगली केली जाते, आल्यानंतर नुसताच नाही त्याची निवड केली जाणार, त्यामुळे आम्हाला बाजार चांगला मिळतो. आणि रोज काम असल्यामुळे आपल्याला पण शरीराला पण व्यायाम मिळतो. आज वयाच्या हिशोबाने बघितलं तर आम्ही चांगलं काम करू शकतो, चांगलं फिरू शकतो. अद्यापर्यंत आम्ही नवराबाई को दोघही त्याच्यामध्ये काम करत असतो. माझी पत्नी शीला, ती पण त्याच्यामध्येच मला सहकार्य करते. माझे कुटुंबीय आहेत, ते कधी आडा प्रसंगाला मला जेव्हा कधी लागेल, मजूर कधी कमी असले तर ते मला मदत करायला येतात.
1: बरं. किती वर्षांपासून तुम्ही या शेतीमध्ये?
0: जवळजवळ ह्या 25 वर्ष मला कम्प्लीट होतील का मी फुलशेतीमध्ये आहे.
1: बरं.
0: त्याच्या आधी भाजीपाला वगैरे लावायचं होतो, मोठ्या प्रमाणात भाजीपाला आम्ही करून बघितला, चांगले पैसे पण मिळायचे, पण रोग आणि मजुरीला परवडत नाही. सकाळी जर भाजी काढल्यानंतर संध्याकाळी मजुरांना काम काय द्यायचं, त्यासाठी सकाळी सोनचाफा काढल्यानंतर संध्याकाळची वेळ जी असते त्याला काढण्यासाठी मी जास्वंद लावलेली आहे. म्हणजे 2 प्रकारचे फुलं लावल्यामुळे काय होतं, मजुरांना दिवसभर काम आणि 12 महिने आम्ही काम देऊ शकतो.
1: बरं.
0: आणि याला स्किल लागत नाही, त्यामुळे मजूर मिळतात.
1: जास्वंदीच्या शेतीबद्दल काय सांगाल?
0: जास्वंदीचं फुल आहे ना हे बारबाई तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, त्याला काय असतं, किती पाऊस पडला तर त्याला काय त्रास होत नाही. सोनचाफ्याच्या झाडाला जास्त पाऊस झाला तर ते मुळं कुसतात आणि मरतात. ह्याला फार उत्पादन कमी येईल पण जिवंत राहणार. आणि ते सुद्धा फुल जास्त वेळ टिकत नाही. फुलं जेव्हा आपण पॅक करतो गरम होतात आणि मग त्यानंतर ते खराब होतात, म्हणून बाहेरून कुठून लांबून फुलं येत नाही. आणि एसिड कार बीर मधून आणणं वगैरे परवडणार नाही.
1: पारंपरिक शेती आणि ही फुल शेती, याच्यामध्ये आव्हानं एकसारखीच असतात की काही वेगवेगळं आहे?
0: फुलशेतीमध्ये आव्हानापेक्षा काय माहितीये का, ज्यावेळी एखादा सणाचा वगैरे सीझन मिळतो आणि त्या 8 दिवसात चांगले पैसे पण होतात, म्हणजे कधी मंदी पडली कधी तेजी पडली तर त्याचा दोन्हीचा फायदा आपल्याला होतो. भाजीपालाचा असतो तो एका ठराविक सीझनला काढतो आणि त्याच्यानंतर तो एक 2 महिन्याचं पीक असतं. त्याच्यात जर नाही रेट मिळाला

0: तर शेतकरी कोलमडून जातो.
1: बरोबर.
0: म्हणून हे आम्हाला परवडतं. ह्याला दुसरं असं आहे, शरीराला एक आणि आपल्या वागणुकीला एक शिस्त लागते. मजुराचा याला स्किल्ड मजूर काही असं लागत नाही. फुल फुललेलं असतं ते काढता येतं. काही जे असतात त्याला एकदम कुशल कारागिरी लागतात, ह्याला कुशल कारागिरी लागत नाही. जास्वंदीला पण बरेच रोग पण आहेत. थंडीमध्ये काय असतं, ते फुल गळून पडतं, ते देठापासून मोडून जातं आणि ते परत फुलत नाही. तो एक त्रास आहे. त्याला औषधं मारली जातात, संशोधन केलं जात आहे. आणि संशोधन करायला आम्ही कृषी विभाग, आमचा जो वसई ठाण्यात पालघरचा जो कृषी विभाग आहे, त्याचे सहकारी आम्हाला मदत करतात. आम्हाला जेव्हा अडचण येते तेव्हा आम्ही या सर्व लोकांकडे जात असतो. म्हणजे शासकीय आणि शेतकऱ्यांच्या मध्ये गुंफण चांगली आणि चांगली आम्हाला मार्गदर्शन केलं जातं, सहकार्य केलं जातं. कृषी मेळावे सर्व ठिकाणी घेतले जातात आणि तिथे आम्हाला बोलवलं जातं, तिथे मार्गदर्शन केलं जातं.
1: व्यवस्थापन कसं करता आपल्या शेतीचं?
0: व्यवस्थापन मध्ये काय केलेलं आहे, माझ्याकडे जे मजूर लोक जे आहेत त्याच्यातला एक त्यांचा मुकादम असतो, म्हणजे तो प्रमुख असतो आणि तो जे सगळ्या मजुरांना आणतो. म्हणजे माझ्याकडे 15-16 मजूर असतील पण मी त्यांना कधी मी आणायला कुठे जात नाही. तो जो माणूस असतो तो तिकडनं आणतो, महिना दीड महिना तो राहिला का तो जातो, मग त्याला आम्ही पगार वगैरे जर काय असतो. तो माझ्याकडे स्त्री पुरुष असा कुठला भेदभाव नाही, सगळ्यांना एकच भाव दिला जातो मजुरीचा. त्यांना मी सांगतो काय प्लॅनिंग आहे दिवसभरात, काय करायचं, कुठे पाणी द्यायचं, कुठे खत द्यायचं, कुठे औषध काय करायचं ते. आणि मी स्वतः आम्ही सगळे दोघं नवरा बायको आम्ही त्याच्या मागे असतो. आणि काम काय असं जड नाही, हलकं काम असतं. आणि किती जरी 1000 जरी सोनचाफा काढला त्याचं वजन 3.5 किलोच्या वर होत नाही.
1: बरं.
0: वजन उचलायला लागतं कधी जेव्हा खत नेऊन टाकायचं असेल किंवा स्प्रे करायचं असेल, ते वजन काम नाही. त्यामुळे म्हातारी माणसं माझ्याकडे चालतात आणि माझ्याकडे म्हातारी माणसंच असतात जी 50-60 वर्षाच्या वर, त्यांना इतर कष्टाची करता येत नाही तशी असतात.
1: खत आणि पाणी यांचं व्यवस्थापन कसं करता?
0: झाडात जर आपण फिरलो ना, का झाडाला काय पाहिजे ते आपल्याला समजतं. जर पाणी पाहिजे असेल तर झाडाची पानं थोडीशी नरम पडतात, कसं म्हणजे का ह्याला पाण्याची आवश्यकता आहे, मग आम्ही पाणी देतो. शिवाय जमीन थोडीशी खोदली सुद्धा कळतं का ओल कितपर्यंत आहे, त्याप्रमाणे आम्ही पाण्याचं नियोजन करतो. आणि आम्ही आता सगळं ठिबक वगैरे ते सगळं झालेलं आहे, सबमर्सिबल मोटर बिटर सर्व व्यवस्था. आता विजेचा पण प्रश्न नाही, काही नाही. स्प्रेईंगला आम्ही बुस्टर पंप लावतो, म्हणजे मशीनवर करतो. गवत कापण्यासाठी ग्रास कटर लावतो. छोटी छोटी जमीन नांगरणी करण्यासाठी पॉवर ट्रिलर असतो तो, किंवा रोटावेटर असे आधुनिक जे आता यंत्र आले ते आम्ही वापर करतो आणि मजुरीचं प्रमाण कमी करतो.
1: बरं. आणि खतं कोणती वापरली जातात? रासायनिक
0: खत बहुतेक आम्ही सेंद्रिय, म्हणजे शेण आमच्याकडे असतं, शेण आणून टाकतो. आणि रासायनिक आणि
1: जैविक खतं
0: आणि सूक्ष्म अन्न द्रव्य वगैरे आम्ही वापरतो. झाडांना बुरशी येऊ नये म्हणून बुरशीचा आधी डोस देऊ शकतो, टॉनिक पण देऊ शकतो आपण. आणि कीड वगैरे येण्याचा संभव असेल तर आपण जेव्हा जास्त प्रमाणात ऊन वगैरे पडतं कीड येण्याचा संभव असतो, त्याच्या आधी प्रिव्हेंटिव्ह म्हणून कीटकनाशक मारू शकतो. ते म्हणजे ती पण काळजी घेतो, म्हणजे जसं माणसासारखं त्याची पण आपण काळजी घेतो. अगोदर प्रिकॉशन म्हणून ते केलेलं तर थोडा त्रास कमी होतो.
1: बरं. एकंदरीतच रासायनिक आणि जैविक किंवा सेंद्रिय अशा तीनही पद्धतींच्या खतांचा वापर आपल्या शेतात केला जातो.
0: शेताला परवडणारं पण पाहिजे, मार्केटमध्ये अव्हेलेबल पण पाहिजे, तसं आमच्याकडे पण जे कुठलं असेल ते घ्यायचं,
1: जे उपलब्ध असेल ते शेतात वापरलं. बरं. शेतीचं उत्पादन आणि हंगाम यांचा मेळ कसा जुळवून आणला जातो?
0: याच्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवावर काहीतरी केलेलं असतं.
1: अच्छा.
0: म्हणजे छाटणी घेतली कुठल्याही फुलाला किंवा काय, तर ती छाटणी घेतल्यानंतर त्याला किती दिवसांनी त्याला पालवी फुटणार, किती वेळ फुले येणार, हा आम्ही जरा अंदाज घेतो. आणि त्याप्रमाणे सीझन कोणता आहे, गणपतीला जास्त डिमांड असते त्यामुळे ते काय करायचं, त्यामुळे ती छाटणी पाण्याचं औषधाचं आम्ही नियोजन करतो.
1: अच्छा. आणि मग त्या अवधीमध्ये
0: त्या म्हणून काही लोक आमच्याकडे तो सीझन वाईज माल काढतात ना आणि पैसे कमावतात, ते तसं असतं. पण त्याच्यासाठी सगळ्यांचं आमचं सहकार्य असतं. म्हणजे कृषी खातं बोला तुम्ही किंवा कृषी विज्ञान केंद्र म्हणा, आमचे शेतकऱ्यांची मंडळ आहेत, ते एकमेकाला आम्ही मदत करतो.
1: बरं. या शेतीसाठी आर्थिक गुंतवणूक किती आवश्यक आहे?
0: तसं बघितलं मॅडम तर जमिनीला आमच्याकडे पुष्कळ भाव आहे. शहरीकरणामुळे आणि आमच्याकडली जागा आहे, समुद्रकिनारे आहे, पर्यटन चांगले येतात, जागेला भाव पण पुष्कळ आहेत. त्यामानाने आम्हाला उत्पन्न शेतीतलं कमी मिळतं. पण स्वतःची वडिलोपार्जित जमीन आहे, ठेवून द्यायची पुढच्या पिढीसाठी, म्हणून ते आपण ते करायचं आणि एक आनंद मिळतो.
1: बरोबर.
0: म्हणजे जो आनंद आपल्याला पैसे देऊन मिळणार नाही तो आम्हाला आनंद त्या शेतीमध्ये मिळतो. सोनचाफ्याची लागवड जर करायची, कोणती सोनचाफा जास्त, पण सोनचाफ्याची आमच्याकडे एक पद्धत आहे. 10 बाय 10 फुटावर आम्ही लागवड करतो, जमीन उताराची पाहिजे, पाण्याचा निचरा होणार.

0: पाहिजे. आमची जमीन वाळूची असल्यामुळे तिकडे पाण्याचा निचरा चांगला होतो, किंवा डोंगर माथ्यावरची किंवा उतारावरची असली तर ती चांगली. हा जर 10 बाय 10 फुटावर लावली तर 400 कलम एका एकरमध्ये लागतात, ज्याची किंमत 200 ते 250 रुपये प्रति झाड कलम असल्यामुळे त्या हिशोबाने तुम्हाला खर्च येतो. आणि मग खतं औषधं वगैरे टाकून ते वाढवायचं. शासनाच्या पण स्कीम आहेत, त्या पण मिळतात. पण आमच्याकडे काय झालं मॅडम माहितीये का, आमचा जो वसईचा भाग आहे हा बेटामध्ये आहे, तिन्ही बाजूने आम्हाला समुद्र आहे आणि चौथ्या बाजूने जंगल असल्यामुळे आमच्याकडे जागा कमी आहे. जागेचं प्रमाण गुंठेवारीत आहे, आमच्याकडे एकराने जागा कोणाकडे नाही, फार कमी लोकांकडे एकराने. त्यामुळे त्याच्यावर जी मेहनत आणि लक्ष दिलं ते आमच्याकडे केलं जातं.
1: यातून मिळणारा नफा किती असतो?
0: जर जागेच्या किमतीच्या बाबतीने बघितलं ना तुम्ही तर नफा फार एकदम अल्प असतो. पण आता रिटायर झालेली माणसं आता काय करू शकणार, आता माझ्यासारख्याच 73 वर्षाचं वय आहे, आता आम्ही दुसरं काय करू शकणार. आणि आता फक्त मॅनेजमेंटच करायची, मजूर वगैरे आहेत, झाडं लावलेली आहेत, ते लोक काढतात फुलं वगैरे, ते पॅकिंग वगैरे करतात. आणि वेळोवेळी आमच्याकडनं ना वसईमध्ये एक असं इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, आमच्याकडनं तुम्ही 10 जरी फुलं काढली किंवा 100 ग्रॅम जरी मोगरा असला तरी मार्केटला आमच्याकडे पाठवायची व्यवस्था आहे. फुलं नेणारे लोक आहेत का, ते त्याचे अमुक मजूर घेतले का, आपल्या दुकानावर नेऊन विकली जाते, सगळं पैसे मिळतात. म्हणजे फुलं कुठे नास होत नाही, काढल्यात वगैरे. म्हणजे कधीही काढा, रात्री काढा, दिवसा काढा, कधी पण काढा, ते न्यायला माणसं वेगवेगळ्या प्रकारची वेगळ्या वेगळ्या टायमात आहेत. त्यामुळे आम्हाला त्याचा फायदा पडतो. वजन घेतो ना त्याच्या 25-30% नफा पण असतो, कधी कधी नाही होतात.
1: जेव्हा तुम्ही ही फुलं बाजारात विक्रीसाठी पाठवता तर त्याचं पॅकिंग कसं केलं जातं?
0: पूर्वी काय होतं मॅडम, आमच्याकडे पुष्कळ माल नव्हता, एवढा कमी असायचा, त्यामुळे आम्ही काय केळीच्या पानामध्ये बांधून पाठवायचो होतो. आता गेले 25-30 वर्षापासून तर आम्ही प्लास्टिक आल्यापासून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये वापरून देतो. चांगला 50-51 मॅग्रॉनचा प्लास्टिक पिशवीत वापरतो आणि तो पाठवतो. प्लास्टिक पिशवीत म्हणजे माल व्यवस्थित राहतो फुलं, आणि त्यातनं दिसायला पण मार्केटिंग करताना फुलं चांगली दिसतात. जर आपण केळीच्या पानात वगैरे केली असं दिसणार नाही, मग चांगला माल खराब माल असं काय हे नाही करत.
1: ग्राहकाला दिसली पाहिजे, त्याची भुरळ पडली पाहिजे, आकर्षित झाले पाहिजे ग्राहक त्याकडे.
0: त्यासाठी आम्हाला ती प्लास्टिक पिशवी वापरावं लागतं. एक 8 बाय 12ची आहे, 10 बाय 12 प्लास्टिकची पिशवी आणि 5 बाय 6ची अशा याच्या पलीकडे पिशव्या लागत नाही आणि त्या परत रिसायकलिंग करता येण्यासारखे असतात.
1: पॅकिंग कसं असतं?
0: पॅकिंग 10 असतं, 50 आणि 100 असतं पिशवीमध्ये. हा म्हणजे ते विक्री करणाऱ्याला पण बरं पडतं. 10 10 50 वगैरे अशी सगळे विक्री करतात.
1: आणि जास्वंदीच्या फुला,
0: जास्वंदीचे 100 कळे असतात.
1: अच्छा,
0: जास्वंद एक दिवस अगोदर काढायची असते, कळे असतात आणि दुसऱ्या दिवशी ती सकाळी मार्केटमध्ये जाईपर्यंत ती फुलली पाहिजे. जेव्हा तो ग्राहक घेईल त्यावेळी त्याला ती फुललेली फुलं दिसणार.
1: फुलशेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही?
0: फुलशेतीमध्ये जर ज्यांना कोणाला यायचं असेल तर माझं असं आहे की रोज काम करायची तयारी असेल त्यांनी फुलशेतीत यावं, किंवा की त्याच्याकडे पर्याय काही दुसरा नसेल. कारण का फुलशेती अशी आहे, ही रोज येणारी फुलं आहेत. काही मोगरा वगैरे आहेत ना, जाईजुई वगैरे सीझनल आहेत, पण सोनचाफा बोलाल, जास्वंद ही रोज येणारी फुलं आहेत. त्याला तुम्हाला रोजची मजुरी पाहिजे. आणि सकाळच्या वेळेस सोनचाफा जर काढायचं, सकाळी तुम्हाला एक तास दोन तास जर माणसं मिळाली तरी पण चालू शकतं, ते आपल्याला पण परवडतं आणि सगळ्यांना परवडतं. फुलशेतीच करावी, कारण माणसाच्या जन्मापासून मरेपर्यंत आनंद आणि सण वगैरे असतात, त्याला फुलंही लागतातच. फुलांची कधी पण कमतरता आहेच, फुलाची मागणी ही असणारच. समाजामध्ये सण हे उत्सव करण्याची परंपरा असल्यामुळे फुलांची डिमांड आहे. खूप आधुनिक पद्धतीची परदेशी फुलं वगैरे आलेली आहेत, पण सोनचाफा जास्वंद याला डिमांड आहे ती एवढी आहेच.
1: कायमस्वरूपी त्यांना मागणी आहे,
0: पारंपरिक फुलं आहेत आणि टिकाऊ आहेत. त्याला सोनचाफ्याला तुम्ही जर नेलं घरी ठेवून दिलं 2-3 दिवस त्याचा सुगंध येतच राहणार. तसं आम्ही तेल आणि ते काढण्याचा सुगंधी अर्क काढण्यासाठी पण आम्ही प्रयत्न करतो. आणि त्यातनं जर अत्तर वगैरे जर निघालं, सेंट वगैरे जर निघालं, तर शेतकऱ्याला आणखी पैसे मिळू शकतील.
1: बरोबर.
0: असं म्हणजे जो सकाळी मार्केटमध्ये चांगला भाव असेल, दुपारी कमी असतो, तर राहिलेला माल तिथे देऊ शकतो. आणि आदिवासी पट्ट्यामध्ये जवार वगैरे ट्रान्सपोर्टिंग कमी आहे, जर तिथे जर लावली तर आदिवाशांचा चांगले पैसे मिळतील. त्यांच्याकडे जमीन असते, त्यांना त्याची कष्ट करायची ताकद असते आणि मेहनत करणार असते. तर तिथे जर लावले आणि तिथे त्या भागात जर एखादा कारखाना वगैरे काढला तर चांगला युनिट चालेल आणि त्यांची पण जीवनमान सुधारेल असं आहे.
1: सर, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या फुलशेतीविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना सविस्तर माहिती सांगितलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारे प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: भाऊ इकडे कसं काय बियाणं घ्यायला, यंदा तेल बियाणं लावायचंय. ऐकलंय की सोयाबीन भुईमुख सारख्या तेलबियांनी उत्पन्न चांगलं आहे.
2: प्रमाणित बियाणंच घेणार ना
1: ते काय?
2: प्रमाणित बियाणांची चांगल्या गुणवत्तेसाठी आणि अंकुरणासाठी चाचणी करण्यात येते.
1: बर,
2: पीक जास्त येण्यासाठी आणखीन तीन गोष्टी लक्षात ठेवा.
1: ते काय?
2: पेरणी अगोदर बियाणांवर बुरशीनाशक आणि जैविक खतांनी उपचार करणं, रासायनिक खत आणि सूक्ष्म पोषक तत्वांचा संतुलित वापर करणं, गरजेनुसार जिप्सम टाकणं आणि समन्वित कीटक व्यवस्थापन करणं.
1: हे काय फार कठीण दिसत नाही.
2: हो, आणखीन एक गोष्ट, आवश्यक असल्यासच कीटकनाशकाचा वापर करणं आणि जर पाऊस पडायला अवकाश असेल तर जलसिंचन जरूर करणं. अधिक माहितीसाठी 1551 वर निःशुल्क फोन करा.

0: इच्छा पूर्ण, शेतकरी होईल सुखी समृद्ध. अधिक माहितीसाठी 1551 वर निशुल्क फोन करा.
1: वृक्ष देई
2: जलमृदाला आसरा,
1: जलमृदा देई
2: कृषी धनाला आसरा,
1: कृषी धन देई
2: सर्वांना आसरा.

0: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
1: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
0: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
4: श्रोतेहो, भ्रष्टाचार मुक्त समाजासाठी
5: सतर्कता, जागरूकता,
4: प्रशासनातील पारदर्शिता आणि ससोटी सुनिश्चित करण्यासाठी
5: सतर्कता, जागरूकता,
4: जनसामान्यांप्रतीच्या उत्तरदायित्वाची जाणीव अधिक प्रज्वलित होण्यासाठी
5: सतर्कता, जागरूकता,
4: सत्यनिष्ठेतून समृद्धीकडे सकारात्मक वाटचालीसाठी
5: सतर्कता, जागरूकता.
4: सतर्कता जागरूकता सप्ताह
5: 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2026.
4: सतर्कता, जागरूकता.

चालोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

0: आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही राज्य सरकार मदत देणार। तूर, उडीद आणि मसुराचं सर्व पीक केंद्र सरकार MSP वर खरेदी करणार। 48 तासात शेतकऱ्यांना पैसे देण्याचंही आश्वासन। आगामी काळात अन्नधान्याचं मोठं संकट येण्याची शक्यता परराष्ट्र व्यवहार मंत्री Dr. S. Jaishankar यांच्याकडून व्यक्त। आणि आशियाई स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंना रिले आणि नेमबाजीत सुवर्णपदक। राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमध्ये विशेष पाहणी करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। याशिवाय मंडळ स्तरावर पाहणी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत जाहीर केलं।
1: कुठेही शेतकऱ्याचं नुकसान झालंय पण तांत्रिक बाबीमुळे शेतकरी येत नाही अशी परिस्थिती नको, त्या दृष्टीनं आता विशेष बाब म्हणून याला देखील आपण मान्यता दिली आणि त्याचं सगळं मॉनिटरिंग ही उपसमिती त्या ठिकाणी करेल। मला असं वाटतं की यामुळे कुठे जर कोणा शेतकऱ्यांवर किंवा कुठल्या तालुक्यावर अन्याय झाला असेल किंवा जिथे खरोखर पिकं करपलेली आहेत पण पहिल्या यादीत आली नसतील तर त्यांनाही या माध्यमातून न्याय मिळेल। आणि मंडळ स्तरावर देखील केवळ तालुका नाही तर मंडळ स्तरावर देखील त्या त्या तालुक्यांमध्ये जाण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे। कारण असंही लक्षात आलेलं आहे की एखाद दुसऱ्या मंडळाचे

0: एवरेज जास्ती असल्यामुळे तालुका काही ठिकाणी तालुक्याचं जे एवरेज आहे ते एवरेज जास्ती झालेलं आहे. तर त्या दृष्टीनेही आता मंडळ स्तरापर्यंत या सगळ्या गोष्टी करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलाय.
1: राज्यातल्या पोलीस आणि इतर सुरक्षा दलांमध्ये अग्निवीरांना सामावून घेण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या जितक्या अग्निवीरांना राज्य सरकारच्या सेवेत यायचं आहे त्यांना सामावून घेतलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
0: त्यांच्याकरता कुठलीही परीक्षेची अट असणार नाही, ट्रेनिंगची अट असणार नाही, कारण ते आधीच परीक्षा आणि ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत, त्यामुळे कुठलीही अट असणार नाही. खरं म्हणजे ते सगळे अतिशय यंग आहेत, तरीही त्यांना 4 वर्षाची सूट ही आपण त्या ठिकाणी वयातही देणार आहोत.
1: गरज पडल्यास या अग्निवीरांसाठी अधिसंख्य पदं निर्माण केली जातील, तसंच माजी सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या जागांवरही अग्निवीरांची भरती केली जाईल असं ते म्हणाले. यंदा कमी आणि असमान पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि आगामी रब्बी हंगामातल्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यंदा पीक विमा योजनेत केवळ उपग्रह प्रतिमांच्या अहवालाच्या आधारे उत्पादनाचा अंदाज न घेता प्रत्यक्ष पीक परिस्थितीचा विचार करावा असं भरणे म्हणाले. कृषी यांत्रिकीकरण आणि सूक्ष्म सिंचनासाठी प्रत्येकी 500 कोटी रुपयांचा निधी तसंच 10 लाख रब्बी ज्वारी बीज मिनी किट्सची मागणीही त्यांनी केली. तूर, उडीद आणि मसूर या पिकांची किमान आधारभूत दरावर 100% सरकारी खरेदी केली जाईल, तसंच 48 तासांच्या आत पैसे मिळण्याची व्यवस्था केली जाईल अशी ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीय कृषी परिषद रब्बी मोहीम 2026 बोलत होते. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य आणि किफायतशीर भाव मिळावेत यासाठी सरकार एका बहुआयामी धोरणावर काम करत आहे. या धोरणामध्ये पश्चात व्यवस्थापन, वैज्ञानिक साठवणूक आणि विपणन व्यवस्था बळकट करणं यांचा समावेश आहे असं त्यांनी सांगितलं. देशातली कृषी उत्पादनं, फळं, भाजीपाला आणि अन्नधान्य जागतिक बाजारपेठेशी जोडण्यासाठी भारत आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापार करारातून निर्माण होणाऱ्या नवीन बाजारपेठेच्या संधींचाही लाभ घेईल असं ते म्हणाले. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी अधिक चांगला परतावा मिळण्यात मदत होईल आणि भारत जगासाठी अन्नाचा एक प्रमुख स्रोत म्हणून उदयाला येईल असं प्रतिपादन त्यांनी केलं.
2: FTA का जो हमारे कृषि समझौते हुए दुनिया के देश, वो भारत के किसानों के लिए बहुत उपयोगी है. कई कृषि उत्पाद ऐसे हैं जो 0% इम्पोर्ट ड्यूटी पर दुनिया के बाजारों में जा सकते हैं. हमारे फल, हमारी सब्जी, हमारे अनाज, अगर बाजार से किसान को ठीक कनेक्ट कर दिया तो उसको दाम ठीक मिलने की गारंटी है.
1: भारताचं भौगोलिक स्थान आणि युद्धसज्जता लक्षात घेऊन रणनीती आखणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित नौदल अधिकाऱ्यांच्या परिषदेत बोलत होते. पश्चिम आशियातल्या भूराजकीय संघर्षामुळे उद्भवलेल्या संकटात भारतीय नौदलानं ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा यशस्वीपणे पार पाडलं याची त्यांनी प्रशंसा केली. महासागरात कुठेही भारताचा तिरंगा ध्वज सुरक्षा, दिलासा आणि आत्मविश्वास यांचा संदेश असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर व्यवहार, लॉजिस्टिक्स इत्यादी विषयांवर माहितीपूर्ण सादरीकरण झाली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आगामी काळात अन्नधान्याचं मोठं संकट ओढवू शकतं असा इशारा परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी दिला आहे. युक्रेन आणि इराणमधल्या युद्धामुळं ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशांमधल्या अर्थव्यवस्थांसाठी परिस्थिती तणावपूर्ण झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ते काल न्यूयॉर्कमध्ये आशिया सोसायटीत आयोजित एका चर्चेत बोलत होते. धान्य निर्यात करणारे काही प्रमुख देश आपली उत्पादनं बाहेर पाठवू शकणार नाहीत अशी परिस्थिती दिसत आहे. धोरणकर्ते असं म्हणू शकत नाहीत की अशी परिस्थिती निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता असं त्यांनी बजावलं. अनेक देशांच्या मूलभूत गरजांकडे इतकं दुर्लक्ष होऊ नये की ज्यामुळे ते संकटात सापडतील याची खबरदारी घेतली पाहिजे असं ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानी देवीकडून तलवार प्राप्त झाली होती अशी पारंपरिक श्रद्धा असल्याचं एनसीईआरटीनं तयार केलेल्या इयत्ता 9वीच्या सामाजिक शास्त्राच्या नवीन पाठ्यपुस्तकात म्हटलं आहे. नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर 6 महिन्यांनी अंडरस्टँडिंग सोसायटी इंडिया अँड बियॉन्ड भाग 2 हे पुस्तक आज प्रकाशित झालं.

0: भारतात देवींची उपासना ही एक दीर्घकालीन परंपरा आहे. 7व्या शतकापासून अनेक राजांनी संघर्ष काळात काली, दुर्गा, भवानी आणि शक्तीच्या इतर रूपांची रक्षक म्हणून आराधना केली आहे. बस्तरचा शासक अन्नमराज याला माणिक्य देवी अर्थात दंतेश्वरीनं तर विजयनगरच्या कुमार कंपनालाही देवीनं तलवार दिली होती अशी मान्यता असल्याचं या पुस्तकात म्हटलं आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक शास्त्राच्या अध्ययनातून विश्लेषणात्मक आणि चर्चात्मक क्षमता विकसित करणं, चिकित्सक वृत्तीला प्रोत्साहन देणं अपेक्षित आहे असं एनसीईआरटीचे प्रमुख दिनेश सकलानी यांनी म्हटलं आहे. याच भावनेतून इयत्ता 9वीच्या सामाजिक शास्त्राचं हे पाठ्यपुस्तक संकल्पित आणि विकसित केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. शिशु वयोगटातल्या बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहार उत्पादनांच्या पॅकेजच्या पुढच्या भागावर महत्वाची सूचना, आईचं दूध आपल्या बाळासाठी सर्वोत्तम आहे असं लिहिणं बंधनकारक करण्यात आलं आहे. महाराष्ट्र अन्न सुरक्षा प्राधिकरणानं आज याबाबतचा अनुपालन आदेश जारी केला आणि तो राज्यभर तात्काळ अंमलात आला आहे. हे पूरक अन्न 6 महिने पूर्ण झाल्यानंतरच द्यावं हेही उत्पादनांच्या पुढच्या भागावर लिहिणं अनिवार्य असल्याचंही आदेशात म्हटलं आहे. लहान मुलांची किंवा स्त्रीची चित्र वापरणं, अशा अन्नपदार्थांची जाहिरात करणं, मोफत नमुने अर्थात सॅम्पल्स वाटणं यावरही आदेशानुसार बंदी घालण्यात आली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची घोडदौड आजही कायम राहिली. भारताच्या खात्यात आज 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची भर पडली. भारताच्या कामगिरीविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप या प्रकाराच्या वैयक्तिक गटात नीरू धांडा हिनं सुवर्णपदकावर नाव कोरलं. ही कामगिरी करणारी ती भारताची पहिली नेमबाज आहे. ट्रॅपच्या सांघिक प्रकारातही तिनं आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांच्याबरोबर भारताला रौप्यपदक मिळवून दिलं. महिलांच्या 4x400 मीटर रिले स्पर्धेत महिला संघानं आज सुवर्णपदकाला गवसणी घातली. पुरुषांच्या 4x400 मीटर स्पर्धेत मात्र भारताला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. गुरिंदरवीर सिंग, अमितेश कुजूर, स्नेहा सत्यनारायण आणि हरिता भद्रा यांनी 4x100 मीटर रिले स्पर्धेत कांस्यपदक मिळवलं. पुरुषांच्या 5000 मीटर स्पर्धेत गुलवीर सिंहने कांस्यपदकावर नाव कोरलं आणि या स्पर्धेत पदकांची हॅट्रिक साधली. याआधी त्यानं 1500 मीटर आणि 10000 मीटर स्पर्धेतही रौप्यपदकांची कमाई केली होती. एकाच आशियाई स्पर्धेत 3 वैयक्तिक पदकं पटकावणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. महिलांच्या उंच उडी स्पर्धेत पूजा सिंहने कांस्यपदक पटकावलं. मुष्टीयोद्धा अंकुश पंघल आणि परवीन हुडा या दोघांनी अंतिम फेरीत धडक मारून भारतासाठी आणखी 2 पदकं निश्चित केली. मात्र नरेंद्र बरवालला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही राज्य सरकार मदत देणार. तूर, उडीद आणि मसुराचं सर्व पीक केंद्र सरकार MSP वर खरेदी करणार. 48 तासात शेतकऱ्यांना पैसे देण्याचंही आश्वासन. आगामी काळात अन्नधान्याचं मोठं संकट येण्याची शक्यता परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्याकडून व्यक्त. आणि आशियाई स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंना रिले आणि नेमबाजीत सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

काले हैं तो क्या।

ஏன் விடுதிரா?